सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज झोन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 17 भाद्रपद 1948 म्हणजेच 8 सप्टेंबर 2026.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात भूपाळी आपण ऐकलेत. कार्यक्रमात आता उत्तरा केळकर यांनी गायलेली भक्तरचना ऐकूया.

उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया.

जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये वसंत बापट यांची रचना ऐकूया.

विठ्ठल उमपाणी सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये वसंत बापट यांनी लिहिलेली ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात हिंदी रचना ऐकूया.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हिंदी भजन रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात साने गुरुजी यांनी लिहिलेलं देशभक्त

समूह स्वरात साने गुरुजी यांनी लिहिलेली देशभक्तीपर गीतरचना आत्ताच आपण ऐकलेत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची पद्धत याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर याअंतर्गत औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पती शास्त्रतज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेली बातचीत. 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये जीवन साळोखे लिखित ललित बंध आपण ऐकू शकाल. धडा. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. 7:50 मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर मुस्कान जमादार यांनी दिलेली माहिती. 8:00 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 10:00 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास, लेखन सौ संजना संतोष तारी, सादर करते विवेक वानखडे. 11:00 गाणं मनातलं हा आमचा फोन इन कार्यक्रम. तत्पूर्वी 10:30 गझलचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज आरोग्य दर्पण या अंतर्गत दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मोळे यांची मुलाखत.

साडेपाच वाजता युववाणी, 6:35 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये ज्येष्ठांचं आरोग्य याविषयी बालप्रसाद बदयेले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये कृषी संवाद या अंतर्गत मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 10:30 वंशाचा दिवा हे नभोनाट्य. लेखन आणि सादरकर्त्या आशा पाटणकर. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवरती. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती. ऐकूया या माहितीचा भाग तिसरा आणि शेवटचा.
2: मंडळी, हायड्रोपोनिक्स चारा पद्धतीमध्ये हायड्रोपोनिक पद्धतीनं जी चारा पिकं घेता येतात त्याअंतर्गत मका, गहू, बार्ली आणि ओट यांचा समावेश होतो. यामधील हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मका हे सगळ्यात लोकप्रिय पीक आहे. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 ते 8 दिवसात 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. हा चारा रुचकर, पौष्टिक आणि पशुधनासाठी सहज पचणारा असतो. गव्हाचा हायड्रोपोनिक चारा अत्यंत पौष्टिक असतो. यात जीवनसत्व, प्रथिनं आणि खनिजांचं प्रमाण चांगलं असतं. बार्ली हे पीक कमी तापमानात चांगलं वाढतं. कमी कालावधीत तयार होणारा हा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त मानला जातो. त्याचबरोबर ओट्सचा चारा हायड्रोपोनिक पद्धतीतही चांगला तयार होऊ शकतो. हा चारा सहज पचणारा, ऊर्जावर्धक आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मंडळी, हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बाजरी आणि ज्वारीच्या बियांचा वापर टाळायला हवा. या पिकांच्या कोवळ्या अंकुरांमध्ये काही विषारी संयुग अर्थात सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स असू शकतात, ज्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मंडळी, हा हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेत असताना हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी सुरुवातीला 5 ते 7 लिटर कोमट पाणी प्लॅस्टिकच्या बादलीत घेऊन त्यात निवडलेलं बियाणं टाकावं. काही वेळानंतर हलकं, खराब किंवा पोकळ बियाणं तसंच इतर अशुद्धी पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसते. हे सगळं आपण काळजीपूर्वक काढून टाकावं. त्यानंतर पाण्यात 50 ते 100 ग्रॅम मीठ मिसळावं. यामुळं अंकुरणाच्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते. बियाणे या द्रावणात सुमारे 12 तास भिजत ठेवावेत. त्यानंतर पाणी काढून टाकून बियाणं स्वच्छ पाण्यानं धुवावं आणि मोड येण्यासाठी स्वच्छ कापडी पिशवी किंवा गोणीत ठेवावेत. उष्ण हवामानात बियांना साधारणपणे 24 तासात तर थंड हवामानात 24 तासांपेक्षा अधिक काळात मोड येतात. मोड आलेली बियाणं ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ट्रे स्वच्छ धुवून त्यावरील निचऱ्याची सर्व छिद्र मोकळे असल्याची खात्री करायला हवी. त्यानंतर अंकुरलेली बियाणं ट्रेमध्ये समान जाडीनं पसरायला हवीत आणि ट्रे रॅकवर ठेवावेत. अंकुरलेल्या बियांना नियमितपणे हलक्या स्वरूपात पाणी फवारावं. यासाठी पाणी देण्याचा कॅन, हँड स्प्रे किंवा स्प्रिंकलर प्रणालीचा वापर आपण करू शकतो. उष्ण हवामानात दर 2 तासांनी तर थंड हवामानात दर 4 तासांनी पाण्याची हलकी फवारणी केली तर आवश्यक ओलावा कायम राहतो. शेडनेट किंवा ग्रीनहाऊसमध्ये नेहमी स्वच्छता राखायला हवी. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. चारा पूर्ण वाढ होऊन काढणीची वेळ येईपर्यंत ट्रेमधील अंकुरांची अनावश्यक हाताळणी टाळावी, अन्यथा चाऱ्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, साधारणपणे 1 किलो

0: मक्याच्या बियाण्यापासून 7 दिवसात 8 ते 10 किलो हायड्रोपोनिक हिरवा चारा तयार होतो. पशुधनाच्या दैनंदिन चाऱ्याच्या गरजेनुसार ट्रे आणि रॅकची संख्या आपण निश्चित करायला हवी. जसं की दररोज 5 ट्रे चारा आवश्यक असेल तर 7 दिवसांच्या चक्रासाठी किमान 35 ट्रे उपलब्ध असणं आवश्यक आहे. हायड्रोपोनिक चारा 6 ते 7 दिवसात कापणीसाठी तयार होतो. ट्रेमधून चारा काढल्यानंतर पशुधनाला चारा खायला देण्याआधी त्यांचे लहान तुकडे करावेत, त्यामुळे जनावरांना चारा सहज खाता येतो आणि त्याचा अपव्ययही कमी होतो. ट्रेमध्ये चारा 9 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये, कारण या काळानंतर चाऱ्यातील पोषक मूल्य हळूहळू कमी होऊ लागतात तर तंतुमय अर्थात फायबर घटकांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे योग्य वेळी काढणी खूप गरजेची आहे. हायड्रोपोनिक चारा हा पूरक खाद्य म्हणून वापरायला हवा. तो इतर हिरव्या चाऱ्यासोबत, कोरड्या वैरणीसह आणि संतुलित पशुखाद्यासोबत देणं अधिक फायदेशीर ठरतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती जाणून घेतली. हा होता या माहितीचा भाग 3रा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। 6:45 आणि 35 सेकंद झाली आहेत।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं, तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात. भूक कमी होणे, पचनशक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने. वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहार तज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचनशक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध

रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्वाचे आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलगिरी, 7:40 अनुरूप संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरून.

0: बरी सर।
1: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत। नमस्कार पूर्वाताई।
2: नमस्कार।
1: तर असं होतं ना की कधी कधी की पायवाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही। तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे। पण आता एकीकडे आपण म्हणलं तसं की हमरस्ता तयार झाला याचा अर्थ कार्य क्षेत्रही विस्तारलंय।
2: हो,
1: तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
2: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो। तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे। एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे। त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रिकग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता। आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण। आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागलाय।
1: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून।
2: हो करते मी।
1: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचं आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
2: अगदी,
1: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे
2: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन। लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील।

0: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
1: बरोबर.
0: की ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय. सर्टिफिकेशन्स आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय.
1: बरोबर.
0: लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पतीशास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील.
1: बरोबर बरोबर.
0: कारण त्या ठरणारच आहेत.
1: हो,
0: एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल.
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं
0: नाही.
1: जे शहरात राहतात

0: गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील?
1: बरोबर बरोबर,
0: कारण त्या ठरणारच आहेत.
1: हो,
0: जर का एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल,
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना, तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे, आणि म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं.
0: खरंच, आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना, तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
0: खरंच,
1: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू, तर खरं वैभव काय आहे
0: अगदी
1: हे तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा, आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत, आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी, यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी, पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
0: सगळ्या श्रोत्यांना, आणि प्रसादजी नमस्कार, थँक्यू.
1: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
0: फोन 940 440 8000।

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती या कवितेच्या रचनाकार विमल लिमये यांचा जन्मदिन. आशय गर्भ आणि भावतरल कविता लिहिणाऱ्या कविवर्य वाराकांत यांचा स्मृतिदिन. गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप यासारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक तसंच चित्रपती व्ही शांताराम यांचे सहकारी व्ही के नाईक यांचा स्मृतिदिन. गायक संगीतकार भूपेन हजारिका यांचा जन्मदिन. चिरतरुण आणि चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्मदिन. पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर कमलाबाई सोहनी यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून पाळला जातो. या साक्षरता दिनाच्या निमित्तानं आज सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखन सौ अंजना संतोष तारी, सादरकर्ते विवेक वानखडे.

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित विद्याधर व्यास, त्याचबरोबर अभिनेत्री विभा आनंद यांचे आज वाढदिवस आहेत. श्रोत्यांनो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये जीवन साळोखे लिखित ललित बंध ऐकूया. धडा

मंडळी, एकदा मला बसमधून प्रवास करण्याचा प्रसंग आला. मी बसमध्ये चढलो खरं, पण ती बस प्रवाशांनी खचून भरलेली होती. अहो, बसायला जागाच नव्हती. पण पुढच्या थांब्यावर एक जागा रिकामी झाली. माझ्या पुढचा प्रवासही सहज तिथे बसू शकत होता, पण त्यानं तिथं न बसता ती जागा मला देऊ केली. त्याचे आभार मानून मी तिथं बसलो. पुढच्या थांब्यावर पुन्हा तेच घडलं, आणखी एक जागा रिकामी झाली. तो मघाचाच माणूस तिथं बसू शकला असता, पण त्यानं तसं न करता आपल्याला मिळणारी ती जागा त्यानं दुसऱ्या माणसाला दिली. मी शांतपणे त्या माणसाचं निरीक्षण करू लागलो. त्या संपूर्ण प्रवासात त्या बसमध्ये हा प्रकार 4-5 वेळा घडला. बरं, हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठंतरी रोजगार करून कामावरून घरी परत जात असावा. शेवटचा बस थांब्यावर आम्ही सगळे प्रवासी उतरलो तेव्हा मी न राहून मनात दाटलेली उत्सुकता म्हणून त्या प्रवाशाला थांबवून विचारलं, अहो, पूर्ण प्रवासात मी बघतोय की तुमच्या समोर रिकामी झालेली जागा तुम्ही तिथं न बसता दुसऱ्या प्रवाशाला तुम्ही तिथं बसायला जागा करून देताय, का बरं, याचं कारण काय? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर असं, म्हणला, साहेब, मी काही फारसं शिकलेलो नाही हो. अहो, तसा अशिक्षितच आहे. एके ठिकाणी रोजगारासाठी जातो, कमी पैशावर काम करतो. मनात इच्छा असून सुद्धा माझ्याजवळ कोणाला द्यायला तसं काहीच नाही. शिक्षण नाही, ज्ञान नाही, कसलं नवं कौशल्य नाही, पैसा नाही, मग काय? हे असं मी नेहमीच करतो. आणि थोडं पुढं थांबून म्हणाला, अहो, काय आहे की दिवसभर काम केल्यानंतर आणखी थोडा वेळ उभं राहणं मला शक्य आहे. त्यामुळं सुरुवातीला मी माझी जागा तुम्हाला दिली, तुम्ही माझे आभार मानलेत, आणि त्यातच मला खूप मोठं समाधान मिळालं. कारण काय तर मी कोणाच्या तरी उपयोगी आलो, कामाला आलो, कोणाला काहीतरी दिल्याचं समाधान मला मिळालं, म्हणून मी असं रोज करतो. आणि तसं म्हटलं तर आता माझा हा नियमच झालेला आहे. त्यामुळे कामावरून परतल्यानंतर घरी जाताना मी फार आनंदी असतो. त्याचं ते उत्तर ऐकून मी थक्कच झालो. बघा, त्याचे विचार आणि त्याची समजबुद्धी हे थक्क करणारी होती. आणि या माणसाला आपण अशिक्षित किंवा सामान्य तरी कसं म्हणायचं आणि का, कशासाठी? बरं, मग याला आपण काय समजायचं? अशा अर्थाचे अनेक प्रश्न माझ्यासमोर आले. कुणासाठी तरी काहीतरी करायची त्याची इच्छा आणि तळमळ पाहून मी सुद्धा जरा अंतर्मुख झालो. बरं, स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, मग मी इतरांना कशा रीतीनं मदत करू शकतो? हा त्याला पडलेला प्रश्न होता. आणि त्यावर त्या माणसानं स्वतःच्या पद्धतीनं आणि स्वतःच्या बुद्धीनं शोधलेला उपाय बघून साक्षात परमेश्वर सुद्धा आपण निर्माण केलेल्या त्या कलाकृतीवर जाम खुश झालेला असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी ही एक कलाकृती आहे असं त्या परमेश्वराला निश्चितच वाटलं असावं. बरं का मंडळी, त्या छोट्याशा बसच्या प्रवासात त्या एका सामान्य माणसानं आणि त्या एका प्रसंगातून मला खूप गोष्टी शिकवल्या, खूप धडे दिले. माझ्यासारख्या अनेक तथाकथित सुशिक्षितांच्या मोठेपणाच्या बेगडी कल्पना, दांभिकपणा यांचा फुगा त्यानं जाता जाता सहज फोडला होता. स्वतःला हुशार, सुशिक्षित समजणारा मी त्याला समोर ठेवून अंतर्मुख झालो. स्वतःचं स्वतःच परीक्षण करू लागलो. फक्त सहजपणे त्यानं त्याच्या समाधानाची व्याख्या मला सांगितलेली होती. ती अशी म्हणजे आनंद देण्यात आहे, तो केवळ घेण्यात नाही. हो मंडळी, सध्या मदत ही खूप महाग गोष्ट झालेली आहे. कारण धनाने श्रीमंत असले तरी मनानं श्रीमंत असणारे खूप कमी लोक आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. अहो, झकपक कपडे, हातात चांगली भारी बॅग, पैशानं भरगच्चा असणारा खिसा, महागडा मोबाईल, डोळ्यावर गॉगल, बोलण्यात 4 फाडफाड इंग्लिश शब्दांचा वापर, अशा माणसांना

0: ना आपण सुशिक्षित किंवा सभ्य समजतो, नाही का? हीच कुठल्याही माणसाची आपल्यासाठी खरी ओळख आहे, बरोबर ना? आणि तशी म्हटलं तर पद्धतच हल्ली रूढ झाली म्हणा ना. मोठं घर, महागडं फर्निचर, दारात अद्ययावत चार चाकी, गडगंज इस्टेट, मुबलक बँक बॅलन्स, संपत्ती, उंची दागदागिने, अहो हे म्हणजे खरं समाधान किंवा आयुष्य समजायचं का? होय, अहो सध्याची हीच जीवन पद्धती झालेली आहे. तरीही कोण तुम्हाला केव्हा कशा प्रकारे काय शिकवून जाईल आणि तुमची धुंदी किंवा घमेंड क्षणात उतरवेल हे सांगता येत नाही. बघा, बसमधल्या त्या माणसाच्या अल्पकाळाच्या संगतीनं मला अंतर्मुख तर केलंच, पण विचाराला नव्यानं सकारात्मक दिशा दिली आणि परिमाणसुद्धा दिलं. आणि बघता बघता एक मोकळं स्वच्छ आकाश माझ्या नजरेसमोर उभं राहिलं. कुणीतरी म्हटलंच आहे, कर्मसेही असली पहचान होती है इन्सानों की, वरना महंगे और अच्छे कपडे तो बडे बडे शोरूम में पुतले भी पहनते है.
1: ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये जीवन साळोखे लिखित ललित बंध आपण ऐकलात. धडा वाचक स्वर आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे संपर्कासाठी फोन 70662 50 362
0: फोन पुन्हा एकदा 70662 50 362
2: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
3: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
5: आकाशवाणी 7:10 प्रादेशिक बातम्या

0: श्रोते हो अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका. ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
1: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची ॲबिलिटी, संधानाची ॲबिलिटी, पुनर्निर्माणाची ॲबिलिटी उतारवयामध्ये पण टिकून राहील.
0: 8 सप्टेंबर सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
2: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील

0: बेंगळुरू मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे. क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृह मंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्च

उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यमं, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली. चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले. शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या 4ही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप

0: किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका. ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरेत. आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची ॲबिलिटी, संधानाची ॲबिलिटी, पुनर्निर्माणाची ॲबिलिटी उतारवयामध्ये पण टिकून राहील.
1: 8 सप्टेंबर सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
3: 102.7 MHz आणि न्यूज एअर ऍप आकाशवाणीचं हे कोल्हापूर.

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप वरती.

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02132562624. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी एफ एम बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

चौगुले यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: थँक्यू. आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल, तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक आहेत, मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं, म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्ही

0: मला मी 9 टीएमसी पाणी दिलं, कारण मला 2 टीएमसी पाणी जे होतं ऍग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं. मग तुमचा कोटा निश्चित झाला, पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला, तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल. तुम्हाला त्याला जो कट लागतो, म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं, तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडहॉक पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या आयडीसीचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत. आणि ऑनरेबल सीएम साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. पाणी हे किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्या मागची एवढी मोठी जबाबदारी आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचबरोबर आता शेवटचं विचारायचं की 2047 मध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की एक सक्षम जलव्यवस्था कशी असावी आणि एक सामान्य नागरिकाची सामूहिक जबाबदारी काय असावी आणि सक्षम महाराष्ट्र आपण असं म्हणू शकतो, काय सांगाल मॅडम?
0: सामान्य नागरिकांनी मीटरने पाणी घ्यावं आणि पाण्याचे चार्जेस भरावेत, त्याला वॉटर कॉन्झर्व करावं. आय थिंक तितकं जरी केलं तरी महाराष्ट्रासाठी खूप आहे. शासन 24/7/2047 क्लीन वॉटर पोहोचवणार याची मला शाश्वती आहे. दुसरं म्हणजे शाश्वत पाणी ॲग्रिकल्चरसाठी, शाश्वत पाणी इंडस्ट्रीसाठी आणि शाश्वत पाणी पिण्यासाठी याची सुद्धा मी हमी आज 2047 साठी ज्या प्रकारे महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यामार्फत मी देऊ शकते. तिसरा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पाण्याचे दर जे असतील आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट पर इव्हेंच्युअली 2047 पर्यंत जाणार आणि त्याचमुळे महाराष्ट्र हा लीडिंग होणार बाकी राज्य शासनापेक्षा, कारण पाण्याची किंमत इथे होईल. एक बाब मला सांगायची आपल्या राहून गेली होती ती म्हणजे ISWP म्हणजे इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लान. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट मंजूर करतो तो ISWP सारखा ISWP शी कन्फर्मिटी मध्ये आहे का हे बघत असतो. आता यावर्षी IWRM जलशक्तीने काढलं, म्हणजे इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगते की 2005 मध्ये आपल्या शासनाने ISWP ही संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये सरफेस वॉटर येतं, त्याच्यात ग्राउंड वॉटर येतं, त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ वॉटर येतं, त्याच्यामध्ये रिजनरेशन येतं, त्याच्यामध्ये रिसायकल येतं, म्हणजे त्याची पूर्ण बॅलन्सशीटच बनते. म्हणजे कुठलाही पूर्ण महाराष्ट्राला आता सेक्टोरली त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणीचा इल्ड किती, तिथे कुठल्या प्रकारचं म्हणजे खोरे आहे, त्या खोऱ्यामध्ये किती पाणी येणार, तुम्हाला लवादाप्रमाणे किती पाणी वापरण्याची मुभा आहे, त्या अंतर्गत त्या सेक्टरमध्ये पाण्याचा यूज कसा आहे, म्हणजे इरिगेशनला किती लागणार, तुमचं इंडस्ट्रीला किती लागणार आणि तुम्हाला डोमेस्टिक किती लागणार, तो पाण्याचा खर्च तो वजा करून मग पुढे पाणी त्याला किती पाठवायचं आहे, अशी संपूर्ण बॅलन्सशीट प्रत्येक प्रोजेक्टची महाराष्ट्राने बनवली आणि ती सुरू केली 2015 मध्ये. हे काम सुरू झालं 2015 मध्ये. त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सर होते आणि CM होते ऑनरेबल देवेंद्र फडणवीस सर. त्यावेळेस सुरू केलं आणि 2018 मध्ये पहिल्यांदा ISWP तयार झाला आणि त्याच्या कन्फर्मिटीमध्येच आपल्या सगळे प्रोजेक्ट बनतात जे फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे आपण काय काय बघत असतो की ते ISWP ची कन्फर्मिटीमध्ये आहेत का, मग ते आर्थिक वायबिलिटी आहे का, मग हायड्रॉलॉजिकल वायबिलिटी आहे का, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत का, त्याला फॉरेस्ट क्लिअरन्स आहेत का, गव्हर्नरच्या डायरेक्टिव्हशी ते संलग्न आहेत का, आणि जर कुठला लवाद असेल तर त्या लवादाशी कन्फर्मिटीमध्ये आहेत का. हे सगळे जे आपण वस्तू पाहून प्रोजेक्ट क्लिअरन्सेस करत असतो याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा असतो तो ISWP, जो पूर्ण माझ्यामध्ये देशातच नाही आहे, तो पहिल्यांदा महाराष्ट्राने केला आणि 2024 मध्ये तुम्हाला आवडेल हे समजून की 2024 मध्ये तो आपण पुन्हा रिवाईज केला. म्हणजे 2018 मध्ये केल्यानंतर म्हणजे टाइम टू टाइम रिव्हिजन सुद्धा हे ISWP मध्ये होत आहे. आणि IWRM आता पहिल्यांदा जलशक्ती घेऊन आलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे रिसोर्स म्हणजे कुठले वेगवेगळे रिसोर्स झाले ना. तसं आता मी तुम्हाला सांगितलं की सरफेस वॉटर आहे, तसं ग्राउंड वॉटर पण घेतलं, आपण इम्पोर्ट पण घेतला, आपण त्याच्यामध्ये रिजनरेशन पण घेतलं, तर याची पूर्ण सूत्रबद्ध बॅलन्सशीट आपल्याकडे बनलेली आहेत. तर

0: त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दुप्पट गतीने होऊ शकतो. म्हणजे आता आपण सगळ्याच याच्यामध्ये बरंच पुढे आहोत, पण आपण उत्कृष्ट व्हायला हवं या दिशेने आता महाराष्ट्र कार्य करत आहे. आणि त्याच्यासाठी लोकांचा सहभाग आपण घेत असतो, आणि लोकांचं जितकं जास्त समर्थन मिळेल तितकं जास्ती पाण्याची शक्ती ह्या सगळ्या लोकांना मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे पाणी असतं, जसं आपण एक्झाम्पल देत असतो की जर पाणी असावं तर इस्रायलसारखं, ज्याच्यामध्ये इस्रायलसारखी शेती असावी ज्याच्यामध्ये पाण्या म्हणजे जे तुमचं जे प्रोड्यूस आहे त्याच्या मुळाशी सेन्सर्स लावलेले असतात, झाडाच्या मुळाला सेन्सर्स लावलेले असतात, आणि ते सांगतात की आता याला पाणी द्यायला लागतं, आणि मग ते पाणी त्यांच्या प्रोड्यूसला मिळत असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत महाराष्ट्र नक्कीच जाईल असं मला शाश्वती आहे. कारण आपला जो जलसंपदा विभाग आहे, नंतर MWRRA आहे, ह्या टेक्नॉलॉजी जीशी संलग्न असून काम करत असतो आणि आपण नेहमी शिकत आहे. त्याच्याचमुळे जलशक्ती सुद्धा ज्यावेळेस पण कुठलंही सजेशन असेल त्यावेळेस प्रथमतः ते म्हणतं की महाराष्ट्राने क्या किया वो पहिले देख लो. कारण इम्प्लिमेंटेशन मध्ये सुद्धा आपण बाकी राज्यापेक्षा पुढे आहोत ही जलसंपदा विभागाची एक फार मोठी कामगिरी आहे.
1: नक्की ज्या पद्धतीने ही कामगिरी आहे आणि प्राधिकरण ज्या पद्धतीने काम करत आहे, ज्या जबाबदारीने काम करत आहेत, तर महाराष्ट्र दुप्पट काय तिप्पट चौपट वेगाने विकास करेल. खरं तर 2047 पर्यंत जल सुरक्षित आणि जलसमृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ शासन यंत्रणा नाही तर आपण प्रत्येकाची जबाबदारी आणि सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, खरं तर इतका बघायला गेलं तर सोपा पण क्लिष्ट विषय इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितला, एवढा वेळ दिला, आणि सगळ्यांची जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने ती कशी असावी, कशा पद्धतीने जागरूक राहणं गरजेचं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
2: गेल्या सगळ्या भागांच्या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमनाची भूमिका, पाणी हक्कदारी, पाणी वाटप, जल प्रशुल्क, पाणी वापर संस्थांचा सहभाग, जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर वर्तमानाची गरज आणि भावी पिढ्यांची अमानत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं आणि त्याचा कार्यक्षम वापर करणं आणि उपलब्ध जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करणं ही शासनासोबतच आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विशेष मालिकेत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, दिलखुलाच्या या विशेष मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. अशाच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक विषयांसह पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप घेतला. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आर ॲपवरती. श्रोतेहो, 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली, 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतेय, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतेय, आपल्याला नेमकं काय हवंय, आपल्या जोडीदारामध्ये आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
2: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
3: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
2: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली, 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: आजकाल आपण असं बघतो की आपले जे कार्यक्रम ऐकले जातात त्यामध्ये बऱ्याच महिला त्यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न आपल्याला विचारतात. मग त्याच्यामध्ये मासिक पाळीच्या समस्या असतील, पीसीओडीच्या समस्या असतील आणि या खूप प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या समस्या वाढण्यामागची नेमकी कारण कोणती आहेत याबद्दल बोलूयात.
3: कसं आहे, महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांची जी यादी आहे ती खरं तर खूप मोठी आहे. काहींना पिरियड्स वेळेवर येत नाहीत, काहींना अतिरक्तस्राव होतो किंवा खूप कमी स्त्राव होतो, काहींना पाळीच्या वेळी खूप त्रास होतो किंवा पिरियड्स दरम्यान गाठी पडतात, पीसीओडी अंगावरून पांढरं जाण्याचा त्रास असतो, अगदी फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रियोसिस सारख्या तक्रारी असो किंवा केस गळणं, वजन वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं अशा तक्रारी असतील. तर या सगळ्या समस्या अचानक निर्माण होत नाहीत आणि आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलचा यामध्ये खूप मोठा वाटा असतो. व्यायामाचा अभाव, सारखं जंक फूड खाणं, अति कोरडं आणि प्रोसेस्ड फूड हे घेणं, अपुरी किंवा अनियमित झोप, सततचा स्ट्रेस, मानसिक ताण आणि बैठी जीवनशैली यामुळे शरीरातील जो नैसर्गिक चयापचय क्रिया असते ती बिघडते. त्याचा परिणाम हॉर्मोनल बॅलन्सवर आणि स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर हा होऊ शकतो. आयुर्वेद या समस्यांकडे फक्त एका अवयवाचा आजार म्हणून पाहत नाही, प्रत्येक स्त्रीची प्रकृती, तिची लाईफस्टाईल आणि दोषांची अवस्था यांचा विचार करून उपचार केले जातात. योग्य आयुर्वेदिक औषधं, आहार, दिनचर्या आणि आवश्यकतेनुसार पंचकर्म उपचारांच्या मदतीने दोषांचे हे जे बॅलन्स आहे हे राखण्यास आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास चांगली मदत होते. त्यामुळे अशा समस्या दुर्लक्षित न करता वेळेवर जर वैद्यांचा सल्ला घेतला तर खूप चांगला फरक पडू शकतो.
2: मैत्रिणींनो, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल, स्त्रियांमध्ये जाणवणाऱ्या जुन्याट व्याधींबद्दल किंवा आजारांबद्दल तुम्हालाही अधिक माहिती हवी असेल किंवा आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8308 8304 8308 8304. डॉक्टर तन्वी, जसं आता आपण म्हणालो तसं महिलांमध्ये अंगावरून पांढरं जाणं किंवा मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास किंवा वेदना या नॉर्मल आहेत का नाही हे कसं ओळखायचं असतं?
3: सगळ्यात पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अंगावरून पांढरं जाणं नेहमीच किंवा प्रत्येक वेळी एबनॉर्मल आहे असं नाही. जर तो स्त्राव पातळ आहे, पाण्यासारखा असेल, त्याला दुर्गंध नसेल आणि विशेषतः मासिक पाळीच्या पूर्वी किंवा पाळीनंतर 12-14 दिवसांमध्ये असेल तर तो नॉर्मल समजू शकतो. पण जर हा स्त्राव दह्यासारखा घट्ट असेल, दुर्गंधी असेल, त्याच्यामुळे योनीमध्ये खाज असेल किंवा जळजळ, ओटीपोटामध्ये दुखणं आणि ताप अशी लक्षणं जर असतील तर त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. अशा वेळी योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. घरगुती उपाय म्हणून दिवसभरात तांदळाचे धुवण पिण्याने काही महिलांना फायदा होऊ शकतो, पण वारंवार जर त्रास होत असेल तर वैद्यांचा सल्ला हा नक्कीच घ्यावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल अनेक मुलींना वाटतं की पिरियड्स मध्ये दुखणं हे अगदीच नॉर्मल आहे, कारण त्यांना लहानपणापासून एवढं तर दुखतंच हे नॉर्मल आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्येक वेदना ही नॉर्मल नसते. आयुर्वेदानुसार पिरियड्स वेदना रहित असं असणं अपेक्षित आहे. पाळीच्या वेळी जर तीव्र वेदना असतील, अस्वस्थता असेल आणि रोजची कामही करता येणार नाहीत इतका जर त्रास होत असेल तर तो प्रामुख्याने अपानवायूच्या विकृतीचं लक्षण असू शकतो. म्हणूनच पाळीच्या वेळी होणारा त्रास सहन करायचाच असा समज करून घेऊ नका. योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेतल्यास या समस्या नियंत्रित करता येतात.
2: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो, स्त्रियांच्या आजारांबद्दल किंवा स्त्रियांना जाणवणाऱ्या व्याधींबद्दल तुम्हालाही योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी

0: जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 83083008 54 83083008 54 8308830854. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर मुस्कान जमादार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मुस्कान राजेखान जमादार तुमच्यासोबत दातांबद्दल बोलायला आली आहे. जर आपल्याला दातांना इजा होऊच नये असं वाटत असेल तर आपण काय काळजी घ्यावी. पहिला, आपल्याला 2 वेळा दिवसातून ब्रश करायला पाहिजे. ब्रश करताना सॉफ्ट ब्रिस्टल्सवाला टूथब्रश म्हणजे मऊ टूथब्रश वापरावा. त्याच्यासोबत फ्लोराईड असलेला टूथपेस्ट, ह्यासोबत आपल्याला फ्लॉसिंग करणेही आवश्यक आहे. आता फ्लॉसिंग म्हणजे काय? कीड ही 2 दाताच्या मध्येही लागते, तर ती जागा स्वच्छ करणे म्हणजेच फ्लॉसिंग. 6 महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टना भेट देणे. ह्याच्याने काय होतं की जर थोडीही कीड लागली असेल तर त्याला आपण तिकडल्या तिकडे दात वाचवून घेऊ शकतो. तुम्हाला रूट कॅनलपर्यंत जायची गरज पडणार नाही. एक पिट अँड फिशर सिलेंट म्हणून ट्रीटमेंट असते. ह्यात आपण काय करतो, जे आपल्या दातमध्ये खास असतात आणि जे ब्रशने स्वच्छ करणे शक्य नसतं, त्याच्यासाठी आपल्याकडे पिट अँड फिशर सिलेंट आहे. तर ते आपण डेंटिस्टकडे जाऊन ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. ह्याच्यामुळे आपल्या दाताची कीड जास्त नाही लागणार. आता लहान मुलांच्या दातांबद्दल बोलायचं झालं तर लहान मुलांचे दात किडले की पालक काय म्हणतात, हे दुधाचे दात आहेत, हे पडणार आहेत, ह्याची ट्रीटमेंट करायची गरज नाही. पण दुधाचे दात हे येणाऱ्या दातांना गाईड करतात किंवा त्यांना वरती कसं यावं ह्याच्यासाठी ते मदत करतात. जर ते दात किडले म्हणजे दुधाचे दात किडले तर येणाऱ्या दाताला इजा होऊ शकते. त्यामुळे दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे. जर दुधाचा दात आपण काढून घेतला तर ती जागाही वाचवणे आवश्यक आहे, नाही तर ती जागा आजूबाजूचे दात घेतात आणि येणाऱ्या दाताला जागा राहत नाही. मग दातांमध्ये क्राउडिंग होते, ज्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला ऑर्थोची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. आपल्या दातांवरती चिटकून राहणारे पदार्थ आपण कमीत कमी खावेत, ज्याला आम्ही स्टिकी कार्बोहायड्रेट्स म्हणतो. आपलं तोंड जे आहे ते आपल्या शरीराचं मुखद्वार आहे, त्यामुळे आपण काय खातो आणि कसं खातो ह्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. आपल्या डाईटमध्ये किंवा आपल्या आहारात चोथायुक्त म्हणजे फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त खावेत. एखादा घास तोंडात घेतो ते आपण कसं चावतो ह्याच्यावरती आपली पचनक्रियाही ठरते. त्यामुळे ही आपले दात खूप आवश्यक आहेत. लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी फ्लोराईड ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे किंवा चांगली गोष्ट आहे. ह्याच्याने त्यांचे दात लवकर किडत नाहीत, कारण त्यांची काळजी घेणे हे थोडंसं कठीण असतं. मुलं ब्रश करत नाहीत, ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांची फ्लोराईड ट्रीटमेंट करून घ्या. एक गैरसमज सांगायचा झाला तर दात काढले की डोळ्यांना दिसायला कमी येतं असं लोकांना वाटतं, पण हे चुकीचं आहे. दाताचं आणि डोळ्यांचं काहीही डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. त्यामुळे दात जर किडला असेल, जर त्याला इन्फेक्शन झालं असेल, पू होत असेल त्यामध्ये, तर ते काढून घ्यायलाच हवं. दाताबद्दल छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण गंभीरपणे घ्यायला हवेत, कारण एखादं उदाहरणच घ्यायचं झालं तर कोणत्या क्षुल्लक कारणामुळे कर्करोग होऊ शकतो. तर एक पेशंट होते, त्यांना थोडीशी जखम झाली होती, गाल चावला गेला होता आणि त्यांनी त्या जखमेमध्ये चुना ठेवला आणि त्या जखमेचं रूपांतर कर्करोगमध्ये झालं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पेशंटला जिभेला दात लागत होता आणि त्यांनी त्याला इतकं सिरियसली घेतलं नाही, तर ते लागून ती छोटीशी जखम सुद्धा कर्करोगमध्ये टर्न झाली. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात की दात जिभेला लागणे, दात गालेला लागणे किंवा जखमेवरती चुना ठेवणे, पण ह्या गोष्टी खूप खतर

0: खतरनाक टर्न घेऊ शकतात, ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी.
1: मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर मुस्कान जमादार यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

आपण पाहत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. विमल लिमये यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार आणि गायक श्रीधर फडके.

विमल लिमये यांची ही गीतरचना आपण ऐकत आहात. संगीतकार आणि गायक श्रीधर यांच्या आवाजामध्ये. आकाशवाणीचं ठीक 8 समाचार बातमीपत्र दिल्ली केंद्रावर सहक्षेपित आहोत.

श्रोते हो, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कराच्या कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयामार्फत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल इथं 17 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच देशसेवेची संधी मिळावी हा या भरती मेळाव्याचा उद्देश आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल तसंच अग्निवीर ट्रेड्समन 10वी आणि 8वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील आदिवासी उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. ऑनलाईन कॉमन एंट्रन्स परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचं प्रवेशपत्र सप्टेंबर 2026च्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या वैयक्तिक ईमेलवर भारतीय लष्कराच्या अधिकृत भरती संकेतस्थळावर पाठवण्यात येणार आहे.

येत्या 29 तारखेला 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात रोजगार महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सुमारे 18 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या सुयोग्य आणि प्रभावी नियोजनाकरता कोल्हापूर जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीची शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय इथं आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा पहिला डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे इथं सांगरूळ शिक्षण संस्थेच्या सबखाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार यांना शनिवारी प्रदान करण्यात आला.

समिधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेमध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलनं 8वी गटात प्रथम क्रमांक पटकावला. पाचवी ते सातवी गटात छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलनं तर मनपा शाळा गटात टेमलाबाईवाडी विद्यामंदिरनं पहिला क्रमांक पटकावला.

डॉक्टर व्ही टी पाटील भवन या ठिकाणी ताराराणी आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत सेवक पुरस्कार वितरण सोहळा काल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02-231-2562-26. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण कार्यक्रम.

0: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये सुरेश गीत रचना आपण ऐकलीत. संगीतकार ऋतुनाथ मंगेशकर. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून कोल्हापूर हा कार्यक्रम.
1: श्रोते हो, मधुमक्षिका पेटे पेटंट याविषयी प्रयोगशील शेतकरी दिनकर चौगले यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून हा गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याविषयी आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224 02132566224. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी शनिवारी 12 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत.

श्रोतेहो आज सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकाल गाणं मनातलं हा आमचा फोन इन कार्यक्रम. संवादिका पूर्वा जोशी. श्रोतेहो याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण
1: आकाशवाणी कोल्हापूर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावर प्रक्षेपित करतो आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील. त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही. या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले. गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते. विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7ला प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे. या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं 3ही संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली

खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान सहभागी होणार आहेत. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये आयटीएफ M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराइच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर. आज

0: ही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सातमेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मागल्या खेपेला मी एक उदाहरण दिलं होतं की ग्रामोफोनच्या फिरत्या तबकडीवर ग्रामोफोनची पिन ठेवली की ती वाजायला लागते। त्यासाठी एक प्रकारचा वळसा देऊन पिन तबकडीवर ठेवण्यात येते। अगदी त्याचप्रमाणे वळसा देऊन म्हणजे मागे वळून स्मृतीची पिन जाणीवेच्या तबकडीवर ठेवली तर जीवनात घडलेल्या घटना म्हणजेच विचार, उच्चार आणि आचार या तीन स्तरावर केलेली बरी वाईट कर्म माणसाला भराभर आठवायला लागतात। परंतु एखादा माणूस जर ठार विसराळू असेल तर त्याला आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा रात्री झोपताना आठवणार नाही। मग इतर घटनांसंबंधी बोलायलाच नको। गंमत अशी आहे की आपण सकाळी काय जेवलो हे जरी तो आठवू शकला नाही तरी तो जेवला ही घटना मात्र सत्यच असून त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होतच असतात। त्याचप्रमाणे स्मरण किंवा विस्मरण या गोष्टी प्रत्येक माणसाच्या स्मरणशक्तीच्या सामर्थ्यावर अवलंबून असतात, परंतु त्यामुळे वस्तुस्थितीमध्ये काही फरक पडत नाही। म्हणजेच त्याच्या आयुष्यातल्या सर्व घटना त्याच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अचूक रेकॉर्ड होत असतात आणि त्याचे बरे वाईट परिणाम त्याच्या जीवनावर होतच असतात। अशा या मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनवर माणसाचे सर्व कर्म अचूक टेप करण्याची विलक्षण आणि विस्मयकारक नैसर्गिक व्यवस्था निसर्ग देवतेनं करून ठेवलेली आहे। मात्र मानवी शरीरात टेप करण्याची प्रक्रिया कोणी एखादी व्यक्ती करत नाही तर मानवी शरीराच्या अंतर्गत जी नैसर्गिक स्वयंचलित स्वनियंत्रित नैसर्गिक व्यवस्था आहे तिच्याद्वारे ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे कुशलतेनं अचूकपणे पण नेणीवपूर्वक अव्याहतपणे होत असते। या आधी म्हटल्याप्रमाणे माणसाचे सर्व कर्म मानव

मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनद्वारा सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीनं प्रथम अचूक टेप केली जातात आणि नंतर ती टेप केलेली सर्व कर्म पाप पुण्याच्या रूपात जमा होऊन त्याच्या भावी आयुष्याचा पाया होऊन बसतो. संसार सुखाचा करायला पैशाची कमाई जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याची कमाई, असं जर जीवनविद्या आपल्याला सांगते त्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करूया. जीवनविद्या सांगते की मानवी दृश्य बँकेप्रमाणे दुसरी एक अतिमहत्वाची बँक आहे आणि त्या बँकेला दिव्य अदृश्य बँक म्हणजेच डिवाईन बँक असं म्हणतात. अशा तऱ्हेची दिव्य बँक अस्तित्वात आहे याची काहीच जाणीव लोकांना नसते, मग ते अशिक्षित असोत वा सुशिक्षित असोत. इतकंच नव्हे तर विद्वान आणि विज्ञाननिष्ठ लोकांना सुद्धा या दिव्य बँकेचं ज्ञान नसतं. वास्तविक हे जे अज्ञान आहे हे अज्ञान हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका आहे. पैशासाठी, सत्तेसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माणसं वाटेल तशी वागतात किंवा वाटेल ते करतात. याचं मुख्य कारण म्हणजे या दिव्य बँकेसंबंधी त्यांचं असणारं प्रचंड अज्ञान हे होय. ही जी दिव्य बँक आहे ही अतिशय विलक्षण असून तिचं अस्तित्व प्रत्येक माणसाच्या हृदयात म्हणजे सूक्ष्म खोल जाणीवेत असतं. प्रत्येक माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्म करतो त्याचे सूक्ष्म ठसे त्याच्या अंतःकरणात उमटतात आणि ते पाप किंवा पुण्य या स्वरूपात दिव्य बँकेत जमा होतात. मानवी बँकेचे व्यवहार बहिर्मन जाणीवपूर्वक करतं तर या दिव्य बँकेचे व्यवहार अंतर्मन नेणीवपूर्वक करीत असतं. मानवी बँकेत पैसे जमा करण्याचे किंवा त्या बँकेतून पैसे काढण्याचं काम आपलं बहिर्मन करतं, त्याचप्रमाणे दिव्य बँकेत पाप पुण्य जमा करण्याचं आणि त्यांचा विनियोग करण्याचं कार्य अंतर्मन करत असतं. माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्म करतो त्यांची प्रतिक्रिया निसर्गाच्या नियमानुसार आज ना उद्या घडणार हे निश्चित. ही प्रतिक्रिया सुख किंवा दुःख या स्वरूपात माणसाच्या अनुभवाला येते. सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच असं मात्र नाही. निरनिराळ्या जातीची झाडं वेगवेगळ्या कालांतरानं माणसाला फळ देत असतात. काही जी झाडं असतात ती 2 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी फळ देतात, तर अक्रोडाचं जे झाड आहे ते झाड आपल्याला 150 वर्षांनी सुद्धा फळ देतं. अगदी त्याचप्रमाणे माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करत असतो ती कर्म निरनिराळ्या जातीची असून वेगवेगळ्या कालांतरानं माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःखाच्या रूपानं फळाला येतात. हा सिद्धांत आपण जर नीट लक्षात घेतला तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल, ती ही की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करतो ती प्रत्यक्षात सुखदुःख रूपानं अनुभवाला येण्यापूर्वी ती त्याच्या खोल जाणीवेत अव्यक्त स्वरूपामध्ये वास करून राहतात. याचाच अर्थ असा की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करतो ती प्रत्यक्षात फळाला येण्यापूर्वी त्याच्या खोल जाणीवेत पाप पुण्य या स्वरूपात वास करून राहतात आणि जीवनात सुखदुःख रूपानं प्रत्यक्षात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत राहतात. जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा खोल जाणीवेत वास करून राहिलेली ही पाप पुण्य प्रत्यक्षात साकार होऊन त्या माणसाला सुखदुःखाचे भोग भोगायला लावतात. याआधी म्हटल्याप्रमाणे माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करत असतो ती सर्व कर्म पाप पुण्य या स्वरूपात दिव्य बँकेत जमा होतात आणि अंतर्मनाकडून त्यांचा अचूक विनियोग होऊन त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम माणसाला जीवनामध्ये भोगावे लागतात. क्रिया तशी प्रतिक्रिया या दोहोच्या दरम्यान माणसाच्या कर्माचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूप

0: रूपानं खोल जाणीवेत वास करून असतो आणि अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची आणि संधीची वाट पाहत तिथं ठाण मांडून बसतो. तो सूक्ष्म ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य होय. हे आपल्याला इंग्लिशमध्ये याप्रमाणे सांगता येईल. अनमॅनिफेस्टेड इनऑस्पिशियस ऑर ऑस्पिशियस रिॲक्शन्स लॉज इन द सबकॉन्शियस माइंड अवेटिंग फॉर अप्रोप्रिएट अँड फेवरेबल सर्कमस्टन्सेस फॉर मॅनिफेस्टेशन इन लाईफ कॅन बी राईटली डेसिग्नेटेड ॲज पाप ऑर पुण्य. हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेली पाप पुण्यच अशुभ नियती आणि शुभ नियती या स्वरूपात प्रगट होऊन मानवी जीवनाचं शिल्प घडवत असतात. या सत्याचं ज्ञान न झाल्यामुळं माणसं कर्म करत असताना पूर्णपणे बेसावत असतात. माणसाच्या जीवनात त्याच्या वाट्याला जी सुखदुःख येतात त्याला मूळ कारण म्हणजे दिव्य बँकेत जमा झालेलं पाप पुण्य हे होय. जीवन जगत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा अनुभव येतच असतो, परंतु कार्यकारण भाव न समजल्यामुळं माणसं दुसरीच अन्य कारण शोधतात आणि त्यावर तिसऱ्याच प्रकारच्या उपाययोजना करतात. रोगाचं योग्य निदान न झाल्यामुळं त्या रोगावर केलेले उपाय सुद्धा चुकीचे ठरतात. इतकंच नव्हे तर त्याचे दुष्परिणाम होऊन रोग अधिकच चिघळत जातो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की पूर्वी केलेली बरी वाईट कर्म माणूस सहज विसरून जातो आणि जेव्हा भवितव्यात त्या कर्माची फळं सुखदुःखाच्या रूपानं वाट्याला येतात तेव्हा त्याचं मूळ कारण आपल्या कर्मातच आहे हे सत्य माणूस लक्षात घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तसं करण्याचं तो टाळतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 9 वाजता आपण ऐकणार आहात गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, श्रावण वद्य द्वादशी म्हणजेच संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी. या निमित्तानं अजित कडकडे यांनी गायलेला त्यांचा अभंग ऐकूया.

श्रोते हो, श्रावण वद्य द्वादशी म्हणजेच संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी. या निमित्तानं अजित कडकडे यांनी गायलेला त्यांचा अभंग ऐकूया.

0: नुवजलित प्रसारित करतो आहोत कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या चिरतरुण चतुरस्त्र पार्श्वगायिका म्हणजेच आशाताई भोसले यांचा आज जन्मदिन. या निमित्तानं त्यांनी गायलेल्या काही गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत आजच्या गीत बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमातलं पहिलं गीत यादों की बारात या चित्रपटासाठी.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफीच्या आवाजात मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना आपण यादव की बारात या चित्रपटाचे संगीतकार होते आर डी बर्मन.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा.
0: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम श्रोते हो. गेली जवळपास 7 ते 8 दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अशा गायिका म्हणजेच आशाताई भोसले अतिशय वैविध्यपूर्ण गाण्यांनी त्यांनी रसिकांना कायमच समृद्ध केलेलं आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांची काही गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत. कार्यक्रमात आता द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: शरद कुमार आणि सहकाऱ्यांच्या सोबत अशा त्यांनी गायलेलं हे गाणं आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटासाठी.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
0: आपण ऐकता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आशाताई भोसले यांची काही गाणी आपण ऐकतो आहोत. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं गाण्याची देवदत्त देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबामध्ये जन्मलेल्या आशाताईंनी कलेचा, गाण्याचा हा वारसा अखंडपणे जपला. आपली एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आणि या माध्यमातून अनेक गाणी रसिकांच्या मनावर कोरून ठेवली. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या आवाजातली एक गझल, शब्द नासिर काझमी यांचे, संगीत गुलाम अली.

नासिर काझमी यांचे हे शब्द आपण ऐकलेत. आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं गुलाम अली यांनी. श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपल्या भावपूर्ण आवाजांनी, त्याचबरोबर हरकतींनी, मुरक्यांनी, आशाताईंनी प्रत्येक गाण्याचं सोनं केलं आणि ही गाणी कायमस्वरूपी अजरामर केली. या गाण्यांच्या माध्यमातून मर्मबंधातली ही ठेव प्रत्येक रसिकाला आशा त्यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच आजही त्यांची सगळीच गाणी रसिकांच्या ओठात. कार्यक्रमातलं पुढचं गीत आपण ऐकूया, अलीबाबा और 40 चोर या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार आर डी बर्मन.

अलीबाबा और 40 चोर या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, शतकातून असे कलाकार निर्माण होत असतात आणि ते कायमस्वरूपी अजरामर ठरतात. मेलोडी क्वीन आशाताई भोसले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांची काही गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकली. कार्यक्रमातलं शेवटचं गीत लेकिन चित्रपटासाठी गुलजार यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, सहगायक सत्यशील देशपांडे.

0: लेकिन चित्रपटाच्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आपण ऐकता आहात आकाशवाणी.

कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

0: साक्षरता म्हणजे अ आ ई ओळखणं त्या काळापासून आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंत साक्षरतेचा प्रवास किती मोठा झालाय याच विचाराला समर्पित आहे आजचा आपला विशेष दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास.
1: दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. युनेस्कोने 1966 मध्ये 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवसामागे एक अत्यंत साधा पण तितकाच महत्वाचा विचार होता. प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला लिहिता आलं पाहिजे, कारण अक्षर ज्ञान हे व्यक्तीच्या स्वावलंबनाचं पहिलं पाऊल आहे.
0: पूर्वी साक्षरतेचा अर्थ अगदी साधा होता. वाचता येणं, लिहिता येणं आणि साधं गणित करता येणं इतकं आलं की ती व्यक्ती साक्षर. परंतु आज साक्षरतेचा अर्थ खूप व्यापक झालाय. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन व्यवहार करतो, सोशल मीडियावर माहिती घेतो, विविध डिजिटल माध्यमांमधून बातम्या आणि संदेश आपल्या हातात येतात. मग आजचा साक्षर माणूस कोण? जो केवळ अक्षर वाचतो तो की मिळालेली माहिती समजून घेतो, तिची सत्यता तपासतो, योग्य निर्णय घेतो आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करतो तो? आजच्या काळात दुसरी व्याख्या अधिक समर्पक ठरते. म्हणूनच साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता.
1: चला आता थोडं मागे वळून पाहूया. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी एक मोठं आव्हान होतं निरक्षरता. विशेषतः ग्रामीण भागातील लोक, कामगार, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यानंतर गावोगावी शाळा सुरू झाल्या, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार झाला. असंख्य स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा म्हणजे ज्ञानाचा नवा दरवाजा होता. हळूहळू प्रौढ शिक्षणाला चालना मिळाली. राष्ट्रीय साक्षरता अभियानासारख्या विविध उपक्रमांमधून निरक्षर प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी या कार्यात सहभाग घेतला. कारण साक्षर समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. निरक्षरता व्यक्तीला केवळ अक्षरांपासून दूर ठेवत नाही, ती तिला अनेक संधींपासून दूर ठेवते. अज्ञानामुळे आर्थिक शोषण होऊ शकतं, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, आरोग्यविषयक माहिती समजण्यात अडथळे येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरक्षर व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती मिळणं सुद्धा कठीण होऊ शकतं.
0: एक काळ असा होता की अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं आणि परिस्थिती यामुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण जेव्हा एका महिलेच्या हातात शिक्षण आलं तेव्हा केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. साक्षर आई मुलांच्या शिक्षणाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ती मुलांचे गृहपाठ पाहू शकते, शाळेतील सूचना वाचू शकते, आरोग्यविषयक माहिती समजू शकते, बँकेचे व्यवहार करू शकते, आपलं मत व्यक्त करू शकते आणि सर्वात महत्वाचं, ती स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, एका महिलेला साक्षर करणं म्हणजे एका कुटुंबाला आणि पुढील पिढीला शिक्षित करण्याची सुरुवात करणं.
1: साक्षरतेमुळे कुटुंबाचं जीवनमान बदलतं. साक्षर पालकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजतं. आरोग्य, स्वच्छता, पोषण, बचत आणि आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता वाढते. मुलांच्या भविष्याचा विचार केला जातो आणि मग एक सुंदर साखळी तयार होते. साक्षर व्यक्ती, साक्षर कुटुंब, साक्षर समाज आणि सक्षम राष्ट्र.
0: साक्षर समाज अधिक जागरूक असतो. शिक्षणामुळे माणूस प्रश्न विचारायला शिकतो, विचार करायला शिकतो, कारण मीमांसा करायला शिकतो, अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीची माहिती यापासून स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. साक्षरतेमुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढतो. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव होते. लोकशाहीतील सहभाग वाढतो. मतदानाचं महत्व समजतं. संविधानातील मूल्यांची जाणीव होते. म्हणूनच साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
1: शिक्षणामुळे व्यक्तीसमोर रोजगाराच्या संधी वाढतात. वाचन, लेखन आणि अंकज्ञानामुळे कामाच्या ठिकाणी सूचना समजणं, हिशोब ठेवणं आणि व्यवहार करणं सोपं होतं. परंतु आजच्या काळात रोजगारासाठी केवळ अक्षर ज्ञान पुरेसं नाही. संगणकाचं ज्ञान हवं, डिजिटल कौशल्य हवं, संवाद कौशल्य हवं.

0: दहा वाजलेत.
1: आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी. निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम. निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र वाचता येणं, साधा हिशोब करता येणं, या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात. आणि ज्या काळात

0: नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी हवी, म्हणजेच आजची साक्षरता ही रोजगार क्षमतेशी जोडलेली आहे.
1: आता आपण वर्तमान काळातील एका महत्वाच्या उपक्रमाकडे वळूया, तो म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमाचा दृष्टिकोन केवळ अक्षरज्ञानापुरता मर्यादित नाही, मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानासोबत जीवनातील आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांना महत्व दिलं जातं. हीच आधुनिक साक्षरतेची दिशा आहे. आता साक्षरतेचा अर्थ बदललाय.
0: श्रोते हो, आज आपण एका वेगळ्याच जगात जगत आहोत. आपल्या हातातील मोबाईल हे माहितीचं संपूर्ण जग झालंय. एका क्षणात बातमी येते, एका क्लिकवर पैसे पाठवले जातात, ऑनलाईन शिक्षण मिळतं, कृत्रिम बुद्धिमत्तेची साधनं उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा आहे, आज साक्षर होणं म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, आज साक्षर होणं म्हणजे केवळ पुस्तक वाचता येणं नाही, तर आज आपल्याला अनेक प्रकारे साक्षर व्हावं लागेल.
1: आज मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग आहेत, म्हणून डिजिटल साधनांचा योग्य आणि सुरक्षित वापर करता येणं आवश्यक आहे. यावर सायबर तज्ज्ञ अक्षय फाटक म्हणाले,
2: आज आपण सगळेच इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. माहिती मिळवण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्य भाग बनलाय. पण सुविधांसोबत सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढतोय. सायबर साक्षरता म्हणजे फक्त इंटरनेट वापरता येणं एवढंच नाही, तर इंटरनेट हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरता येणं पण गरजेचं आहे. आपला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगची माहिती कोणालाही सांगू नको. अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन शेअर करताना काळजी घ्या. कोणताही मेसेज किंवा फोन आला म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. त्याची सत्यता तपासणं पण गरजेचं आहे. विशेषतः तुमचं केवायसी बंद होईल, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचं खातं ब्लॉक होणार आहे, अशा घाई आणि भीती निर्माण करणाऱ्या संदेशांपासून सावध राहायला हवं. सायबर फसवणूक झालीच तर लपून न ठेवता तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं खूपच महत्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून करा. सायबर साक्षर बना आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.
0: पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण पैसा योग्य पद्धतीनं वापरणं, बचत करणं आणि भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. आर्थिक दृष्ट्या साक्षर व्यक्ती आर्थिक निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतात.
1: अर्थविषयक अभ्यासक निवृत्त प्राध्यापक उदय बोडस मत मांडताना म्हणाले,
3: आज मुख्य गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला 50% भाग हा स्वतःची विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि खर्चासाठी वापरल्यानंतर उरलेला 30% भाग हा गुंतवणुकीसाठी आणि 20% भाग सामाजिक ऋण फेडण्यासाठी, अशा प्रकारचं नियोजन ही खरी आर्थिक साक्षरता आहे. याच वेळेला डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला असल्या कारणाने आपण जो मोबाईल नंबर UPI साठी वापरणार त्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवायची, कुठल्याही प्रकारचे आलेले फसवणुकीचे कॉल, SMS याला प्रलोभनाला बळी न पडता खात्री करण्यासाठी वेळ पडल्यास बँकेत जाऊन खात्री करून मगच व्यवहार करायचे आणि आपले पैसे वाचवायचे. आणि एक जो विषय सध्या असा सुरू झालेला आहे की शेअर बाजाराच्या दैनंदिन चढ उतारामध्ये अनुमानावरती आधारित शॉर्ट टर्म गेन्स करायच्याऐवजी दीर्घकालीन विचार करून जर आपली संपत्ती वाढवून ठेवली तर निवृत्तीच्या हिशोबाने एक संपत्ती पासून साठलेला जो काही आपला बचतीचा मोठा गोळा असेल त्याच्या व्याजावरती आपलं आयुष्य सुखाने जगता येईल. आणि अशा प्रकारे आपलं उत्पन्न किती आहे ते आपण कसं खर्च करणार आणि कशा प्रकारे आपण आर्थिक गुन्ह्यांपासून दूर राहणार अशी माहिती करून राहणं ही खरी आर्थिक साक्षरता आहे.
1: आज माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा महापूर आहे. पण त्या माहितीतील सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणं अधिक महत्वाचं झालंय. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असं नाही. एखादी बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजची साक्षर व्यक्ती केवळ माहिती घेत नाही, ती माहितीची पडताळणी करते. हीच माहिती साक्षरता होय. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितलं.
4: आज आपल्या एका क्लिकवर माहितीचा महापूर येतो, पण प्रश्न असा आहे, मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच का? इथेच गरज भासते माहिती साक्षरतेची, म्हणजेच इन्फॉर्मेशन लिटरसीची. माहिती साक्षर असणं म्हणजे केवळ इंटरनेट वापरता येणं नव्हे, तर कोणती माहिती गरजेची आहे ती योग्य स्त्रोतातून आली आहे का आणि तिचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे अचूक पारखता येणं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, बनावट बातम्या आणि डीप फेकच्या या काळात माहितीची सत्यता न तपासता पुढे पाठवणे घातक ठरू शकते. म्हणूनच एखादी माहिती वाचल्यावर आधी थांबा, विचार करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री पटल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सजग नागरिक तोच जो माहितीचा केवळ ग्राहक नाही तर विवेकी वापरकर्ता असतो. माहिती साक्षर व्हा सुरक्षित आणि समृद्ध जग

0: पाऊल टाका.
1: वर्तमानपत्र, दूरदर्शन, सोशल मीडिया, व्हिडिओ, जाहिराती, माहितीचे अनेक स्रोत आज आपल्या आसपास आहेत. त्यातील तथ्य आणि मत, बातमी आणि जाहिरात, सत्य आणि अफवा यातील फरक ओळखता आला पाहिजे. आणि म्हणूनच माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं ही आधुनिक साक्षरतेची महत्वाची गरज आहे.
2: आरोग्याबद्दल योग्य माहिती असणंही आज आवश्यक आहे. पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोगप्रतिबंध आणि वैद्यकीय सूचना यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आरोग्य विषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण प्रत्येक ऑनलाईन माहिती वैद्यकीय दृष्ट्या योग्य असेलच असं नाही. म्हणून विश्वासार्ह स्रोत आणि तज्ज्ञांचा सल्ला ओळखण्याची क्षमता ही देखील आरोग्य साक्षरतेचा भाग आहे.
1: पाणी वाचवणं, ऊर्जा वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं ही केवळ चांगली कामं नाहीत, ही आपल्या पर्यावरण साक्षरतेची चिन्ह आहेत.
2: पर्यावरण तज्ज्ञ प्रशांत परांजपे आपलं मत मांडताना म्हणाले,
3: पर्यावरण साक्षरता म्हणजे निसर्गाची ओळख. याच्यामध्ये जल, जमीन आणि जंगल याचा योग्य असा सन्मान करणं, याचं शिक्षण घेणं हा एक प्रामुख्याचा भाग येतो. पर्यावरण साक्षरतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडत असतात. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ जल साक्षरता आहे, कचरा साक्षरता आहे. सामान्यपणे पर्यावरण साक्षरता म्हणजेच जल प्रदूषण न करणं किंवा वनांचं संवर्धन करणं, वायू प्रदूषण न करणं, जमीन प्रदूषण न करणं या सामान्य शब्दात सांगायच्या गोष्टी आहेत. याकरता पर्यावरण पूरक उत्सव करणं, पर्यावरण पूरक घर निर्माण करणं, पर्यावरण पूरक शाळा उपक्रम करणं, पर्यावरण पूरक पर्यटन सकुल, त्यानंतर पर्यावरण पूरक गाव, पर्यावरण पूरक तालुका, पर्यावरण पूरक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य असा जर संकल्प केला तर आपण कुठेतरी या भूमातेचे उतराई होऊ शकतो असं मला वाटतंय. आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादी प्रदेश वितळत आहेत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळत आहेत आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, नद्यांची पातळी वाढते. निसर्गाचा आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणं आतापासून काळाची गरज निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची निकडीची किंवा प्रत्येकाची आवश्यकता आहे असंच यानिमित्ताने मला सांगावं वाटतं आणि हीच पर्यावरणाची साक्षरता असणार आहे.
2: आपण देशाचे नागरिक आहोत, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, संविधान आपल्याला कोणती मूल्य शिकवतं, लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे, या प्रश्नांची जाणीव असणं म्हणजे नागरिक साक्षरता.
1: आधुनिक जीवनात आणखी एका प्रकारच्या साक्षरतेची गरज आहे, ती म्हणजे भावनिक आणि सामाजिक साक्षरता. स्वतःच्या भावना ओळखणं, इतरांच्या भावनांचा आदर करणं, मतभेद शांतपणे सोडवणं, संवाद साधणं, सहकार्य करणं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील जीवन जगण्याची महत्वाची कौशल्य आहेत.
2: आणि आता आपण भविष्यात डोकावूया. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात प्रवेश करतंय. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढतोय. म्हणून भविष्यातील नागरिकाला AIची मूलभूत ओळख असणं, त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि AI कडून मिळालेली माहिती तपासून घेणं आवश्यक ठरेल. म्हणजेच AI पासून सुरू झालेला साक्षरतेचा प्रवास आता AI पर्यंत पोहोचलाय. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळे माध्यम आणि AI साक्षरतेवर बोलताना म्हणाले,
4: तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते, पण या माहितीमध्ये किती अधिकृतपणा आहे हे तपासलं जात नाही. माध्यमं वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि या माध्यमांच्या माध्यमातून असंख्य प्रकारची माहिती समोर येते. उपलब्ध माहितीची अधिकृतता तपासून त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ती इतरांना देणं म्हणजे त्यातली साक्षरता आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये, पण अजूनही काही काळानंतर ते लोकांना सवय लागेल असं अपेक्षित आहे. की आणि AI किंवा तांत्रिक बुद्धिमत्ता जी आहे ती अजूनही परिपूर्ण नाही, त्याला अजूनही फीडिंग केलं जातंय, त्यात माहितीचा साठा अजूनही होणं आवश्यक आहे. त्याशिवाय AIच्या कुठल्याही गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं हे निरक्षरपणाचं लक्षण होईल. AI मार्फत मिळालेली माहिती ही सुद्धा अन्य आपल्या स्रोतांच्या माध्यमातून पडताळून घेणं सद्यस्थितीत गरजेचं आहे. AI अजूनही परिपूर्ण नाही, त्याची बाल्यावस्था अजूनही सुरू आहे, त्यामुळे AI बाबतही अजून पुरेशी साक्षरता आपल्यामध्ये आलेली नाही. थोड्या काळानंतर ती येईल 100%, कारण जसजशी त्यात माहितीचा साठा वाढत जाईल तशी AI कडून मिळणारी माहिती अधिकृत असेल, पण सद्यस्थितीमध्ये AI कडून येणारी माहिती सुद्धा अपुरी आहे.
1: साक्षरता ही केवळ वैयक्तिक प्रगतीची बाब

0: नाही, ती देशाच्या शाश्वत विकासाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच साक्षरता ही समताधिष्ठित जागरूक आणि शाश्वत समाज निर्मितीची पायाभरणी आहे.
1: साक्षरतेच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे, तरीही काही आव्हानं आपल्या समोर आहेत. शिक्षणापासून दूर असलेले घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील फरक, डिजिटल साधनांपर्यंत असमान पोहोच, चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार, डिजिटल फसवणूक आणि वाचनाची कमी होत जाणारी सवय, ही आव्हानं आपल्याला नव्यानं विचार करायला भाग पाडतात.
0: साक्षरतेचा पाया शाळेत घातला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती देणं पुरेसं नाही, त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, माहितीची सत्यता तपासायला शिकवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक, डिजिटल, पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हाच विद्यार्थी साक्षरतेचा दूतही आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः साक्षर होण्याबरोबरच इतरांसाठी सुद्धा साक्षरतेचा दूत होऊ शकतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मोबाईल वापरायला शिकवणं, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी सांगणं, एखाद्याला वाचायला शिकवणं, वाचनाची सवय लावणं, हेही साक्षरता अभियानच आहे. म्हणूनच एक सुंदर संकल्प करता येईल, प्रत्येक विद्यार्थी एक साक्षरता दूत.
1: साक्षरता ही फक्त शाळेची जबाबदारी नाही, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत, वाचनालये, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक साक्षर व्यक्ती या सर्वांनी एकत्र काम केलं तर साक्षरतेची चळवळ अधिक प्रभावी होईल.
0: श्रोते हो, एकेकाळी साक्षरता म्हणजे अक्षर ओळख, नंतर ती झाली वाचणं, लिहिणं आणि अंकज्ञान, त्यानंतर आली कार्यात्मक साक्षरता आणि जीवन कौशल्य. आज आपल्याला हवीये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता आणि नागरिक साक्षरता, आणि उद्याच्या जगासाठी AI साक्षरता, म्हणजेच अक्षर ज्ञान, विचार ज्ञान, जीवन ज्ञान, डिजिटल ज्ञान, जबाबदार नागरिकत्व, हा आहे साक्षरतेचा बदलता प्रवास.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा केवळ दिनविशेष नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण खरोखर किती साक्षर आहोत? आपल्याला वाचता येतं, पण आपल्याला वाचलेल्या गोष्टीचा अर्थ समजतो का? आपण माहिती मिळवतो, पण ती खरी आहे हे तपासतो का? आपण डिजिटल व्यवहार करतो, पण त्यात सुरक्षितता पाळतो का? आपण पैसा कमावतो, पण त्याचं योग्य नियोजन करतो का? आपण समाजात राहतो, पण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतो का?
0: या प्रश्नांची उत्तरं शोधताना साक्षरतेचा खरा अर्थ आपल्याला समजतो. कारण अक्षर माणसाला वाचायला शिकवतं, शिक्षण त्याला विचार करायला शिकवतं आणि खरी साक्षरता त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया, एक व्यक्ती शिकेल, एक कुटुंब सक्षम होईल, एक समाज जागरूक होईल आणि एक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान बनेल.
1: आणि म्हणूनच अक्षरापासून विचाराकडे, विचारापासून कृतीकडे आणि कृतीपासून सक्षम समाजाकडे जाणं हीच साक्षरतेची खरी वाटचाल आहे याची जाणीव आता व्हायलाच हवी.
2: श्रोतेहो, आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 9

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे संपर्कासाठी फोन 70662 50 362
0: फोन पुन्हा एकदा 70662 50 362

0: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
1: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
0: कळलं.
1: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
2: रुचिरा केशरी दूध मसाला.

0: सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, गायक संगीतकार भूपेन हजारिका यांचा जन्मदिन. त्यांनी गायलेलं रुदाली चित्रपटातलं गीत आपण ऐकूया. गीतकार गुलजार आणि संगीतकार सुद्धा भूपेन हजारिका.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज एअर ॲपवरती. 10:30 वाजलेत. आस्वाद घेऊया गझलचा. कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांनी गायलेली गझल ऐकूया.

0: गुलाम अली यांच्या आवाजातली ही गजल आपण ऐकलीत.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर ती डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते. तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्यपटल ड्राय होऊ नये.

0: मंजूर अहमर यांची ही रचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते गुलाम अली.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
0: आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गझल

गुलाम अली यांच्या स्वरातली ही गझल आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 11 वाजता आपण ऐकणार आहात गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम, संवादिका पूर्वा जोशी. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य दर्पण या अंतर्गत दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मोळे यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या अंतर्गत कृषी संवादमध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. कार्यक्रमात शेवटी तलत अजीज यांनी गायलेली रचना ऐकूया.

0: तलत अजीज यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांची ही गझल आपण ऐकलीत. संगीतकार होते समीर. याबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. अकरा वाजलेत. गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकूया.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे
2: गाणं मनातलं श्रोतेहो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निर्मळ निखळ आनंद देऊन जातं ते म्हणजे संगीत. संगीत ही एक अशी कला आहे जी सरळ हृदयाला जाऊन भिडते आणि याच संगीतानं अनेक आठवणी देखील तयार केलेल्या असतात. मनाच्या एका चोरकप्प्यात त्या आठवणी जाऊन दडून बसलेल्या असतात. काही काही गीतं ही देखील आपल्या अगदी जवळची असतात जी ऐकल्यानं काही आठवणी जाग्या होतात. अशाच सुंदर संगीतमय आठवणींच्या प्रवासात आजचा फेरफटका मारताना कोणकोणते श्रोते आपल्याबरोबर आहेत ते बघूया आणि ऐकूया त्यांच्या मनातली गाणी. गाणं मनातलं. श्रोतेहो, नुकताच आपण शिक्षक दिन साजरा केला. आपलं सगळ्यात मोठं शिक्षक म्हणजे निसर्ग. वेगवेगळी शिकवण हा निसर्ग आपल्याला देत असतो. डोंगर दऱ्यांमधील शांतता, नद्यांचं खळाळतं पाणी मनाला एक वेगळीच शांतता प्रसन्नता देऊन

0: वेगवेगळी शिकवण हा निसर्ग आपल्याला देत असतो. अंगणी बरसला घननीळ सावळा, अंगणीत बरसला घननीळ सावळा, हिरव्या ऋतूचा थेंब कोवळा. निसर्ग भासे जणू स्वप्नापरी, निसर्ग भासे जणू स्वप्नापरी, उन्हात न्हाऊन येती श्रावण सरी. अशाच सुंदर निसर्गावर आधारित एक गीत आपल्या श्रोत्यांना ऐकायचंय. पाहूया ते काय सांगतात. हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातला कार्यक्रम.
1: त्यासाठीच फोन केलतो.
0: हा बोला ना, आपलं नाव सांगता.
1: माझं नाव राजू सुर्वे, बागणीहून बोलतोय.
0: हा बोला ना.
1: सध्या पिक्चर मधलं चिंब पाऊस.
0: हे गीत का ऐकावं असं वाटतं आपल्याला?
1: जरा वातावरण इकडं पावसात जाय तसंच माझं, मला जरा मराठी गाणी आवडतात.
0: बर, आणि या गाण्याबद्दल काय सांगू शकाल? का आवडतो चित्रपट आपल्याला?
1: गीत फक्त आवडतं मॅडम मला.
0: बर, चित्रपट बघितलाय आपण?
1: पिक्चर बघून फार वर्ष झाली, लय वर्ष बघून.
0: बर, मग आपल्या इकडच्या गावाकडचं वातावरण कसं आहे ते सांगा आम्हाला. आपलं गाव कुठलं?
1: माझं गाव सांगली जिल्हा वाळवा तालुका बागणी गाव.
0: बर,
1: बोईकोट किल्ला आहे आमच्या गावाला. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे.
0: अरे वा.
1: ज्यावेळेला संभाजी महाराजांना कैद केलं त्यावेळेला 32 शिराळा बागणी मार्गे विजापूरला नेण्यात आलं होतं. त्यातला एक मुक्काम आमच्या बागणीच्या बोईकोट किल्ल्यात संभाजी महाराजांचं झालंय. त्यांचं पदस्पर्शन पावन झालेले गाव आहे.
0: वा, अजून काय सांगू शकाल?
1: तसंच आमचं गाव आडकित्यासाठी फेमस आहे. आडकित्या सुप्रसिद्ध मिळतो.
0: अजूनही आडकित्य वापरले जातात?
1: ते जुने लोक आहेत, पान खाणारे लोक फार दूरवर नेतात आडकित्या नेण्यासाठी. जुनी जाणती मंडळी ते अजूनही आडकित्या बनवून देतात.
0: बरोबर,
1: उत्कृष्ट नमुना आडकित्यासाठी प्रसिद्धच आहे आमचं.
0: हा, ठीक आहे, चालेल, जरूर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. फोन केलात, आभारी आहोत.
2: झालं

0: हो?
1: हाँ, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातला कार्यक्रम.
0: नमस्कार, मी अनिल नाईक बोरिवली मुंबईहून बोलतोय.
1: हा बोला ना.
0: मला एक गाणं द्यायचं आहे.
1: हा कोणतं?
0: तुषार नाईक, विजय कुमार स्वामी आणि शीला नाईक म्हणजे आमचे नेबर.
1: बर.
0: त्यांच्या वाढदिवस 9 सप्टेंबरला आहे, बुधवारी.
1: बर.
0: त्यानिमित्त मला गाणं द्यायचंय. तुम जिओ हजार साल साल के जिन हो 50,000.
1: बर.
0: आणि मी आकाशवाणीच्या मुंबई आकाशवाणी केंद्राचा शास्त्रीय संगीताच्या मंदिरात कलाकार आहे.
1: बर.
0: मी आकाशवाणीचा कलाकार आहे.
1: वा वा वा. काय कार्यक्रम करता आपण?
0: मी शास्त्रीय संगीत गातो आणि घरी शास्त्रीय संगीत क्लास चालवतो.
1: अरे वा, खूपच छान.
0: आणि हार्मोनियम वादन.
1: हा हा.
0: मी टोटली ब्लाइंड आहे, संगीत विशारद झालेलो आहे.
1: बर.
0: आणि मुंबईला कालजा वंदेश्वरमध्ये दहावीपर्यंत शिकलो.
1: वा.
0: त्या सुद्धा माझा एक विद्यार्थी शिकायला बसलेला आहे, तरी पण मी तुम्हाला फोन लावलाय.
1: वा वा वा.
0: माझ्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक शोध आहे, बाहुबली फुलकुटे औरंगाबाद महाराष्ट्र, त्यांनाही ऐकायचे.
1: बर.
0: गुरुजनांकडून शास्त्रीय संगीत शिकलेलो आहे.
1: बर.
0: आणि मुंबई आकाशवाणी केंद्रावरती माझे शास्त्रीय संगीत कार्यक्रम होत असतात.
1: बर.
0: हॉस्पिटल.
1: हा हा. गेली किती वर्ष तुम्ही क्लासेस घेता?

0: मी 1 जानेवारी 1980 पासून क्लास चालवतोय.
1: बर,
0: आता मी 72 वर्षाचा आहे. शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम वादन माझा एक शिष्य पुण्याला असतो.
1: बर,
0: तो पण आकाशवाणीचा एकवेळ कलाकार आहे.
1: अरे वा,
0: तो राजेंद्र कुमार कन्नडकर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आहेत ना, त्यांच्याकडे शिकतो. पहिला माझ्याकडे शिकत होता.
1: बर,
0: पण आता तो एकवेळ कलाकार झालाय.
1: वा वा,
0: त्याचं नाव हर्षद डोगरे.
1: हो, नक्की नक्की नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गीत.
0: तुमच्या तुम्हाला भेटून बरं वाटलं, आनंद झाला.
1: हो, धन्यवाद, नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गाणं मनातलं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. मोरया मोरया गोड हे नाम तुझे, मोरया मोरया गोड हे नाम तुझे, कृपा सागरा हेची माहेर माझे. तुझी सोंडबा वाकुळी एकदंता, तुझी सोंडबा वाकुळी एकदंता, सर्वांना बुद्धी दे मोरया गुणवंता. श्रोते हो, काहीच दिवसात आपल्या लाडक्या गजाननाचं विघ्नहर्त्याचं आगमन होत आहे. वातावरणात एक प्रकारचा उल्हास जल्लोष जाणवतोच आहे. अशाच लाडक्या बाप्पाविषयी आपल्या एक श्रोत्या काय सांगतात ते पाहूया. हॅलो. हा, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं कार्यक्रम.
1: हा, गाणं मनातल्या कार्यक्रमात मला बोलायचं होतं.
0: हा बोला ना, आपलं स्वागत आहे.
1: हा, माझं नाव सुनीता करकरे.
0: हा बोला.
1: मी कोल्हापूरहून बोलते.
0: हा,
1: माझ्या मनातलं एक गाणं म्हणजे तुझ्या कांती समर रक्त पताका पूर्व दिशी फडकती.
0: बर,
1: हे आहे.
0: हा हा,
1: या गाण्यामध्ये सूर्योदयाचं खूप छान वर्णन केलेलं आहे.
0: हो,
1: लाल रंगाच्या पताका फडकत आहेत. पताका म्हणजे आपण स्वागतासाठी लावतो. पहाट झालेली आहे हे सांगण्यासाठी ही उपमा दिलेली आहे. पण त्यापूर्वी सूर्याच्या रथाचा सारथी अरुण आधी आकाशात आपल्याला दिसतो, त्याला अरुणोदय असं म्हणतात.
0: हो,
1: अशा या वेळी गणपतीला उठण्याची विनवणी करणारं हे एक भक्तिगीत आहे.
0: बरोबर.
1: शब्द प्रभू गदी माडगुळकरांनी अतिशय छान शब्दामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. गणपती हे आद्य दैवत असल्यानं अर्थातच पूजेचा मान हा सर्वात आधी आपण त्याला देतो.
0: बरोबर.
1: या पूजेसाठी 14 विद्यांच्या आरतीच्या ताटामध्ये त्याला आवडणारी लाल रंगाची कमळे, पाचू सारखी दिसणारी हिरव्या रंगांची दुर्वांची जुडी ही पण आणलेली आहे. शेवटच्या कडव्यात गणपतीचे वर्णन खूप छान केलंय, म्हणजे गजमुखा हत्तीचे तोंड असणारा मोरेश्वरा आणि शूर्प कर्णका. शूर्प म्हणजे सूप.
0: बरोबर.
1: उपासारखे कान

0: असणाऱ्या या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी श्रीपती, श्रीपती म्हणजे विष्णू, हर, हर म्हणजे शंकर आणि ब्रह्मा हे आतुर आहेत किंवा आदुर आहेत असं वर्णन केलेलं आहे. हे भक्तिगीत सुमन कल्याणपूर यांनी त्याच सात्विक आणि भक्तीने ओथंबलेल्या स्वरात म्हणून अजरामर केलेले आहे.
1: नक्कीच
0: 31 मे 2026 रोजी म्हणजे नुकत्याच त्या आपल्यातून गेल्या त्यांना ही स्वर सुमनांजली आपण अर्पण करूया. आणि आता गणपती पण जवळ आलेले आहेत तेव्हा भूप्रागावरचं हे गाणं ऐकायला मला खूप आवडेल.
1: नक्कीच नक्कीच. नाही खरंच तुम्ही खूप छान पद्धतीनं विश्लेषण केलं त्याचं. नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: हा नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातला कार्यक्रम.
1: मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खर तर आज 8 सप्टेंबर प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांचा जन्मदिवस. मंगेशकर कुटुंबातील एक महान गायिका ज्यांच्यावर त्यांचे बाबा दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा आणि संस्कार झाले. अनेक मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये देखील त्यांनी गायन केलेलं आहे.
0: हो बरोबर.
1: आणि आशाताई म्हटलं की एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलीप्रमाणे स्टेजवर अगदी उत्साहात येणार नाचत नाचत. पांढऱ्या वेशातली साडी, सात्विक चेहरा, हसमुख मनमोख, सदाभार अदा आणि केसांमध्ये पांढरा गजरा.
0: बरोबर.
1: असा त्यांचा स्टेजवरचा प्रवेश मी नाशिकला एका कार्यक्रमात पाहिलेला आहे आणि थेट लाईव्ह तो कार्यक्रम पाहायचा मला एक लाभ मिळाला. ही आठवण आज

0: जागृतच्या ती मनामध्ये.
1: अरे वा, किती छान.
0: आणि खर तर अशा तरी अशा कलाकार की एकदा त्यांचा परदेशात दौरा होता
1: बर,
0: आणि त्यांना ताप आलेला होता. तर भर तापातही त्या म्हणाल्या की नाही, मी प्रेक्षकांना जी गाणी हवीत आवडीची ती मी गाणार आहे. नंतर त्या भारतात आल्यावर आजारी पडल्या महिनाभर, पण
1: बर
0: त्यांनी तो कार्यक्रम यशस्वी केला. याला म्हणतात खरा कलाकार.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे कार्यक्रम करण्याबद्दलची जी तळमळ असते
0: हो हो
1: ती दिसून येते
0: अगदी. आणि अशातही अनेक सुखदुःखातनं संघर्षातनं त्यांच्या कटू अनुभवातनं आयुष्य त्यांनी संपन्न केलं आपण सर्वजण जाणतो.
1: नक्कीच.
0: आज गाणं मनातल्या कार्यक्रमात आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी मला जे गीत ऐकायचंय.
1: हा बोला ना.
0: चित्रपटाचं नाव काजल आहे.
1: बर.
0: गीतकार साहिल लुधियानवी, संगीतकार रवी. गीताचे बोल सांगतो, किती सुंदर अर्थ आहे पहा याचा. प्राणी अपने प्रभु से पूछे किस विधि पाहु तो है, प्रभु कहे तू मन को पाले पा जाएगा मोहे, मन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखलाए. याचा अर्थ आणि हे गाणं मला यासाठी आवडतं की आपण देवाला म्हणतो की मी तुला म्हणजे कुठपर्यंत कसं येऊ तुझ्यापर्यंत की तू मला जवळ केलं पाहिजे. तर देव म्हणतो की तू मनाला जिंक तुझ्या, तू मलाही जिंकशील.
1: बरोबर.
0: आणि आपण जे चांगलं कर्म करतो ना
1: हा
0: ते आरशात दिसत असतं.
1: हो.
0: आणि जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या व्यक्तीप्रमाणे. तुला मन दर्पण केलाय भले बुरे कर्म को देखे और दिखलाय, आपल्याला आरशात सगळं दिसतं.
1: बरोबर.
0: आणि मन हा सुखदुःखाचा आरसा आहे, तन हे क्षणिक आहे, मनाचं धन हे अनमोल आहे, असा सुरेख संदेश या गीतात आहे. आणि हे गीत प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आणि दुर्गा खोटे यांच्यावर चित्रित झाले श्रीकृष्ण मंदिरामध्ये. तर हे गीत आपण ऐकून आज आशाताईंना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण करूयात.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही गाण्याचं विश्लेषणही खूप छान पद्धतीनं केलं. धन्यवाद. जरूर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात गाणं मनातलं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातला कार्यक्रम.
1: मिलिंद श्रीखंडे पुण्याहून बोलतोय.
0: हा बोला.
1: मंगळवार 8 सप्टेंबर हा आशा भोसले यांचा जन्मदिवस आहे.
0: हो.
1: म्हणजे ज्यांच्या सदाबहार गीताने जगभरातल्या रसिकांना चिरकरुण केलं अशा मधाळ आवाजाच्या आणि जागतिक कीर्तीच्या अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचा हा जन्मदिवस आहे 8 सप्टेंबर. तर त्या अनुषंगानं मला त्यांनी गायलेलं आराम हराम आहे या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकायचंय. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि गाण्याचे बोल आहेत असेल कोठे काटा ऋतूला लावणे पा.
0: हो हो.
1: हे गीत ऐकायचं आणि आशा भोसले यांनी असंख्य प्रकारची गाणी गायली असंख्य मूडची अगदी सकाळी भक्ती संगीतापासून नाट्यसंगीत भक्तीसंगीत भावगीत कॅबरी सॉंग्स आणि अगदी मराठी हिंदी

0: बंगाली गुजराती सह नानाविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत.
1: बरोबर.
0: आणि अनेक लोकप्रिय संगीतकारांच्या संगीत निर्देशनात देखील त्यांनी गाणी गायली.
1: बरोबर. त्यांनी कुठल्याच चौकटीत स्वतःला बांधून घेतलेलं नव्हतं.
0: अगदी अगदी. गुलगुदी असतील किंवा कॅबरे सॉंग असतील, नाट्य संगीत, लावणी, असंख्य गाण्यांचे प्रकार त्यांनी गायलेले आहेत. म्हणजे त्यांना कुठला गाणं वर्जन नाही.
1: नक्कीच नक्कीच. आणि कुठल्या अभिनेत्रीवर ते गाणं चित्रित होणार आहे याचा देखील अभ्यास करून त्यांनी ती अभिनेत्री कशा प्रकारे अभिनय करू शकेल याचा देखील अभ्यास करून त्यांनी त्यांच्या गीतांमध्ये बदल केलेला आहे.
0: पाचवं गायन गायलेलं आहे, केलेलं आहे त्याप्रमाणे. बरोबर बरोबर, अगदी खरं. प्रश्नच नाही. अशा कार्यक्रमात मला हे गीत ऐकवत आपण आराम हराम आहे.
1: हो नक्कीच.
0: संगीतकार सुधीर भडके आहेत आणि त्यांची गाणी म्हणजे सिनेमातील प्रसंगाप्रमाणे असतात. तुम्ही आता बोलत ते खरंच आहे.
1: बरोबर.
0: परिणामी गाताना काय होतं, गायक कलाकाराला स्वराइतकच भाव व्यक्त करण्याला महत्व द्यावं लागतं.
1: खरं.
0: हे आवाजामधून अभिनय करावा लागतो.
1: बरोबर. तो त्याला देखील सहजगत्या जमला पाहिजे.
0: तुम्हाला ती गंमत सांगतो ना, 70-80 दशकामध्ये म्हणजे त्या सुवर्ण काळामध्ये चित्रपट संघ सुवर्ण काळ होता. त्या काळात पहा, हेलन बिंदू, पद्मा खन्ना अशा आदी नाटकांसाठी आशा भोसले यांचाच आवाज इतकं पक्क ठरलेला असायचं.
1: खरं खरं.
0: आणि पडद्यावर सुद्धा आपल्याला त्या अभिनेत्रीच गाणं गातात असं वाटायचं. म्हणजे आशा भोसले गातात असं वाटत नव्हतं.
1: एवढा चक्कल आवाज तो बसत होता.
0: अगदी अगदी खरं खरं.
1: जरूर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.
0: नक्की.
1: हो चालेल. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गाणं मनातलं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. हॅलो,
1: माझ्या मनातलं गाणं
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं कार्यक्रम.
1: नमस्कार, मी दगड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरहून धनाजी केंबळपुरे बोलतोय.
0: हा बोला.
1: हा, मला आज गम्मत जम्मत या चित्रपटातील
0: हा
1: किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अश्विनी ये ना हे गीत ऐकायचं होतं ते.
0: बर,
1: हे गीताचं वैशिष्ट्य म्हणजे किशोर कुमार यांनी मोजक्याच एक 3 ते 4 चित्रपटातच तिने हिंदी म्हणजे मराठी गाणी गायलेली आहेत.
0: बरोबर बरोबर.
1: गम्मत जम्मत हा ही सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा सुगावकर व चारुशला साबळे यांच्या यात भूमिका आहेत.
0: बरोबर.
1: चित्रपटातील ते गीत खूप गाजलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील.
0: हो.
1: आणि त्यांनी तीनच गाणी गायलं, परंतु तिन्ही गाणी हिट झाली त्यांची, किशोर कुमार यांची.
0: हो, खरंय.
1: आणि गीत सांगण्यामागचं कारण म्हणजे आता मी सहज फोन नंबर ऐकलो, म्हणजे मी कायम आकाशवाणीचा श्रोता आहे, फोन नंबर ऐकलो बसलो आणि मग आकाशवाणीला फोन लावू म्हणून मला एकदा माझा मित्र म्हणला नेमकं काय झालं. आणि अश्विनी कंदले, अरविंद कंदले यांना हे गीत ऐकायचं आहे ते.
0: बर,
1: सहज मी लावत होतो आणि नेमकं त्यांनी मला एक गीत सुचवलं पण आणि मला चित्रपटाचं त्यावेळी मी चित्रपट ज्यावेळी गाजला का नाही बघितलो पण चित्रपट हो त्यांच्यासाठी हे गीत ऐकवायचं आहे आणि मला पण ऐकायचं आहे ते.
0: हो, नक्कीच. म्हणजे काही काही चित्रपट हे असे माइलस्टोन असतात की त्याची पारायण किती जरी केली तरी सुद्धा पुन्हा पुन्हा बघण्यासारखा हा चित्रपट आहे.
1: तो म्हणा अशी बनवा बनवी तर अजरामरच आहे ते. किती त्याचं म्हणजे खरंच धनंजय माने इथेच राहतात का.
0: खरंय खरंय.
1: म्हणजे त्यातील जे काही वेगवेगळे संवाद आहेत ते खरं खरंच म्हणजे माणूस कंटाळा जातो चित्रपट पाहायला जाऊन बसलं की माणसाचा कंटाळा जातोच आहे.
0: नक्कीच नक्कीच. कुठलाही मूड असेल तर तो लगेच चेंज होतो.
1: हो, माणूस कंटाळा किंवा त्याचं चांगलं म्हणजे बघायचं म्हटलं पडोसन म्हणा हिंदी मधला हा मराठी मधला अशी बनवा बनी अजरामर चित्रपट आहेत ते.
0: नक्की.
1: माणूस पिक्चर बघितले की त्याच्यातले वेगवेगळे डायलॉग म्हणा त्यातले कलाकार म्हणा त्यांची भूमिका त्यावेळी खरं खरंच म्हणजे घर शोधत असताना त्यांच्यावर म्हणजे परिस्थिती म्हणजे घर मिळत नव्हतं कुटुंबालाच घर मिळणार असं त्यात अट होती.
0: बरोबर.
1: अशी बनवा बनवी मध्ये
0: म्हणजे परिस्थिती
1: चारू हो आणि गम्मत जम्मत मध्ये काय ते दोघं हे बेकार होते नोकरीच्या निमित्त काय तर त्यांनी हे करत होते खरं खरंच म्हणजे ते पण एक घेण्यासारखं काय ते अशी गम्मत जम्मत.
0: नक्कीच.
1: आणि सचिन यांच्या चित्रपटात बहुतेक सगळ्या चित्रपटात अशोक सराफ आहेत.
0: हो हो, खरं.
1: आणि ही जोडगोळी बरेच चित्रपट त्यांचे हिट
0: हे
1: आहेत.
0: हो,
1: काय गम्मत जम्मत म्हणा अशी बनवा बनवी पती मजा करोडपती एकापेक्षा एक काय शर्यत म्हणा आम्ही सातपुते.
0: बरोबर.
1: काय
0: हो,
1: ह्या सचिन आणि अशोक सराफ यांचे सगळे चित्रपट हिट आहेत एकापेक्षा एक. आणि मला आज हे अश्विनी येना हे माझे मित्रासाठी आणि मला हे गीत ऐकायचं आहे ताई.
0: हो, चालेल, नक्की ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.
1: आभारी आहे ताई.
0: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी केंद्र?
1: हा, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातला कार्यक्रम.
0: हा मॅडम, नमस्कार.
1: हा नमस्कार.
0: हा, मी इचलकरंजीवरून महालिंग मामी बोलतो, अंध व्यक्ती.
1: हा बोला की.
0: हा मॅडम, मला एक गाणं ऐकायचं. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझी मनारा श्रवण मी. आणि मी आहे, मी कमला प्लास्टिक म्हणून गोकुळ श्रीगाव मध्ये काम करतो.
1: बर.
0: आणि मी प्लास्टिकच्या टोपण्या भरण्या तयार होतात आणि त्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये मी काम करतो. दत्त जयसिंगराव कदम यांच्या कंपनीत मी काम करतो. आज म्हणजे माझी काही कारणास्तव मी सुट्टी घेतली. आज रविवार आहे. मला खरं म्हटलं तर सोमवारी सुट्टी असते.
1: बरोबर.
0: आणि हे गाणं म्हणजे कसं, आता श्रावण जे संपायला आलेला आहे.
1: हो हो.
0: रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझी मनारा श्रावण मी, हे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील आहे. सुरेश वाडकर यांच्या बघा सर, ते काही सुरेश वाडकर हे एक प्रसिद्ध गायक कलाकार आहेत आणि त्यांनी त्यांचं गाव ते नाणेबाई चिखली यांच्या या गावातील रहिवासी आहेत आणि ते छान अतिशय छान गातात आणि त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते काम केलेलं आहे गायनामध्ये.
1: बरोबर.
0: हा हो. आणि त्यांचा एक आवाज आम्ही खूप आम्ही आवर्जून ऐकत असतो. त्यांनी त्यांची भक्तीगीत भावगीत फिल्मी सॉंग अतिशय मनोरंजक असतात आणि ते उत्कृष्ट गायक कलाकार.

0: आणि त्यांच्या आवाज केले मला गाणं ऐकायला खूप उत्सुकता वाटते.
1: नक्कीच मनाला स्पर्श करून जाणारा असा त्यांचा आवाज आहे.
0: हो अतिशय मनाला स्पर्श करून त्यांचे गायकी अतिशय मनाला म्हणजे स्पर्श करून जाणारी आणि त्यांच्या हर उच्चार सगळे उच्चार आम्हाला स्पष्टपणे करतात.
1: बरोबर.
0: हा त्यांनी हो आणि खूपच छान ते त्यांचं गायकी आहे.
1: हो
0: आणि प्रसिद्ध कलाकार आहेत ते.
1: हो हो चालेल, जरूर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.

श्रोतेहो, वेळेअभावी आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये नवीन श्रोत्यांसह, नवीन गीतांसह. तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. संवादिका होत्या पूर्वा जोशी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपक केंद्रामधून प्रसारण सहाय्य केलं होतं बजरंग कांबळे यांनी.

0: श्रोते हो, वेळेअभावी आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये नवीन श्रोत्यांसह, नवीन गीतांसह. तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. संवादिका होत्या पूर्वा जोशी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपक केंद्रामधून प्रसारण सहाय्य केलं होतं बजरंग कांबळे यांनी.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं,
1: गाणे ही गाणे, माझे गाणे.
0: गाणं मनातलं हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो, मधुमक्षिका पेटे पेटंट याविषयी प्रयोगशील शेतकरी दिनकर चौगले यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोतेहो, आशा भोसले यांचा संगीतातला प्रवास हा भारतीय सिनेमातला एक ऐतिहासिक स्वर्ण काळ मानला जातो. 1940 दशकात बालकलाकार म्हणून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर अनेक दशकं हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आर डी बर्मन, एस डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्यासारख्या महान संगीतकारांबरोबरच त्यांनी हिंदी, मराठी आणि तसंच इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली. कजरा मोहब्बतवाला, दम मारो दम, ये मेरा दिल, चुराली आहे तुमने, तसंच मराठीतली असंख्य गाणी, तसंच त्यांनी भजन, गझल, लोकगीतं आणि आधुनिक गाणी गाऊनही नवीन श्रोत्यांना सुद्धा, अगदी तरुण पिढीतल्या मंडळींमध्ये सुद्धा स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पद्मविभूषण,

श्रोतेहो आता आपण ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरूरकर, दीपक केसावलेकर आणि दिनेश अडावतकर. ऐकूया तर कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: शर्वरी, अगं शर्वरी,
1: हा काय रे दादा?
0: इकडे इकडे ये जरा, या कपाटामध्ये एवढी एवढी पुस्तकं ही कोणी कोंबून ठेवली आहेत ग?
1: कोणी म्हणजे तोच, आणि आता घरी आल्या आल्या सुरुवात करू नकोस हा?
0: मी कोंबून ठेवली आहेत हे कधी केलं मी?
1: पुस्तक विकत घेताना तू फार शिस्तीत असतोस, हे पुस्तक मला नक्की वाचायचं आहे, हे फार महत्वाचं आहे, हे तर प्रत्येकानं वाचायला हवं, आणि मग पुस्तक घरी आलं की त्याची जागा कपाटात.
0: अच्छा, म्हणजे मी पुस्तकं वाचत नाही असं तुला म्हणायचंय?
1: नाही नाही, वाचतोस, पण तुझ्या वाचायच्या पुस्तकांची संख्या आणि वाचलेल्या पुस्तकांची संख्या या जमीन आसमानाचं अंतर आहे.
0: आणि ते अंतर कमी करण्यासाठीच आज मी कपाट उघडले.
1: सुखदा असती तर तिने आतापर्यंत सगळी पुस्तकं लावून घेतली असती.
0: सुखदा असती तर अजून तिच्या भावाकडेच आहे ना ती. सहलीवरून आली आणि रक्षाबंधनासाठीची भावाकडे गेलीये, ती तिथेच रेंगाळती अजून.
1: अरे राहू दे ना तिला तिथे, किती दिवसांनी सगळी भावंड एकत्र आली असतील. नाही
0: खरे खरे, म्हणजे मी सुद्धा तिला तेच म्हणालो आणि म्हणालो, पण मला ना आता घर चांगलंच खायला उठलंय बघ, पण येऊ दे तिला आरामात.
1: आणि तुझ्याकडे ही पुस्तकं आहेतच की सोबतीला?
0: हे मात्र खरंय. अरे कोण असेल? सुखदा असेल का?
1: मोहित असेल, कारण तो येतो असं म्हणाला होता.
0: अच्छा,
2: नमस्कार नमस्कार साहित्यिक मंडळी.
0: काय साहित्यिक?
2: हा, अरे दारा बाहेरून दिसत होत, आत पुस्तकांचा ढीग आहे.
1: पुस्तकांचा ढीग नाही बरं का मोहित, दादाची अपूर्ण वाचन यात्रा आहे.
2: म्हणजे आज घरामध्ये पुस्तकांची पंचायत बसली आहे म्हणायचं.
0: तू आलाच आहेस तर बस. एक सांग, तू पुस्तक वाचतोस का?
2: वाचतो.
1: किती?
2: शर्वरी, लोकांना त्यांचं वय, त्यांचा पगार आणि त्यांनी वाचलेली पुस्तक असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचं नसतं.
0: अच्छा अच्छा, म्हणजे नक्की कमी वाचतोस.
2: नाही म्हणजे तुला सांगू का रोहित, माझं वाचन असं निवडक आहे.
1: हा शब्द ना फार सोयीचा आहे. निवडक म्हणजे प्रत्यक्षात किती?
2: बघ, महिन्याला दोन.
0: अरे वा, महिन्याला दोन, किती छान.
2: पण त्यातली एक पूर्ण आणि दुसरी अर्ध.
1: म्हणजे वर्षाला 18 पुस्तकं.
2: विभाग सर्वरी, गणितात तू पूर्वीही माझ्यापेक्षा चांगलीच होतीस आणि आजही हे बदललं नाहीये. मान्य मान्य मला.
0: खरं सांगू का, मला एक असं जाणवतंय की आपण सगळेच पुस्तकांपासून थोडे दूर गेलेलो आहोत.
1: पुस्तकांपासूनच नाही, वाचनापासून.
2: हे कारण माहितीये का तुम्हाला? मोबाईल मुळे.
1: मोबाईल एक कारण आहे, पण सगळा दोष मोबाईलचा नाही. आपण स्वतःच आपली वाचनाची सवय बदलली आहे.
0: हो ना, म्हणजे पूर्वी कसं पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण त्या पुस्तकाच्या जगात अगदी कसं हरवून जायचो,
2: आणि आता जरा 5 मिनिटं गेली की फोन तपासतो.
1: एक परिच्छेद वाचतो, मग एक मेसेज वाचतो, मग नोटिफिकेशन, मग दुसरं काहीतरी. शेवटी पुस्तक उघडलेलं असतं आणि आपलं मन कुठे कुठे फिरून आलेलं असतं.
0: हे पण या आठवड्यामध्ये बरं का, वाचन आणि लेखन या दोन्हीची आठवण करून देणारे दोन सुंदर असे दिवस आहेत.
2: आता हे दोन सुंदर दिवस कोणते?
0: अरे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, जो तुम्हाला वाचायला शिकायची आठवण करून देतो.
1: आणि पुस्तक वाचण्यासाठी ही एक दिवस असतो ना.
2: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस.

0: म्हणजे दिवसाला एक पुस्तक वाचण्याची आठवण करून देणारा हा राष्ट्रीय दिवस.
1: एक म्हणजे एक तरी,
0: एक तरी बरोबर.
1: अक्षर ओळखण्यापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकाच्या पानापर्यंत यावा अशी जणू आठवण असते.
2: आणि मला वाटतं साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं, वर्तमानपत्र वाचता येणं किंवा परीक्षा पास होणं नाही.
0: मग काय तुझी व्याख्या काय
2: सांगत्या? वाचलेलं समजून घेता येणं, प्रश्न विचारता येणं, जगाकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं आणि एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करता येणं, हेही साक्षरतेचं मोठं रूप आहे.
1: वा वा वा. म्हणजे पुस्तक आपल्याला फक्त माहिती देत नाही तर ते आपल्याला दुसऱ्या माणसाच्या जगात घेऊन जात, नाही का?
0: बरं, मला तुम्ही दोघं एक सांगा बरं, तुमच्या दोघांचं आवडतं असं मराठी पुस्तक कोणतं आहे?
1: अरे प्रश्न कठीण रे हा मोहित.
2: हा, कारण एक पुस्तक निवडणं म्हणजे घरातलं कोणतं माणूस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतं असं विचारण्यासारखं आहे.
0: एक तरी सांग.
1: आता हे बघ, म्हणजे वपू काळेंचं लेखन मला आवडतं. त्यांच्या लेखनातली माणसं खूप आपली वाटतात.
2: वपूंच्या कथा वाचताना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला भेटलेली एखादी व्यक्ती त्यांनी शब्दात पकडली आहे.
0: आणि पुलं
1: पुलं म्हणजे अरे मराठी साहित्याचा मानबिंदूच नाही का?
2: हा, आणि व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र आठवली की चेहऱ्यावर हसूच येत.
0: मला पुलं देशपांडेंच्या लिखाणातला निरीक्षणाचा गुण आवडतो. साधा माणूस, साधी परिस्थिती आणि त्यातून एवढा मोठा विनोद निर्माण करायचा, सोपं आहे का?
1: खरंच. आणि तुला सांगतो ना मोहित की हे साहित्यिक जे असतात ना त्यांच्याकडे माणसांना पाहण्याची एक वेगळी नजर असते.
0: बरोबर.
2: आणि वाचकाला त्यांच्या नजरेतून ते पाहायला शिकवतात.
0: हे वाक्य लिहून ठेव.
1: खरे? म्हणजे काय समीक्षक वगैरे?
0: नाही, माझ्यातला समीक्षक जागा झाला आज.
2: मला ना नासी फडके, वि स खांडेकर, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर अशी नावं घेतली की एक काळ डोळ्यासमोर येतो.
1: म्हणजे ययाती सारखं पुस्तक वाचताना एक वेगळं जग उघडतं आपल्या.
0: आणि बनगरवाडी.
2: हा, बनगरवाडी म्हणजे फक्त कादंबरी नाही, संपूर्ण प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जगणं आपल्या समोर उभं राहतं.
1: आणि हीच तर वाचनाची खरी ताकद आहे. आपण मुंबई सारख्या ठिकाणी बसलेलो असतो आणि एका पुस्तकामुळे एखाद्या दूरच्या गावात कुठेतरी पोहोचतो
0: आणि त्यासोबतच अगदी एखाद्या काळात आपण पोहोचतो.
2: एखाद्या माणसाच्या मनात जातो.
1: तर म्हणजे कधी एखाद्या स्त्रीच्या नजरेतूनही जग पाहतो,
0: कधी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य समजतं,
2: कधी युद्ध, दुष्काळ, गरिबी, प्रेम, मैत्री, राजकारण, समाज सगळं पुस्तकाच्या पानांतून आपल्यापर्यंत येतं.
0: पण एक प्रश्न आहे बरं का?
2: कोणता?
0: चांगलं पुस्तक कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं?
1: अरे वाचक ठरवतात.
2: समीक्षकही ठरवू शकतात.
0: पण दोघं वेगवेगळं उत्तर देऊ शकतात.
1: हो हो, हे मात्र खरं.
2: आणि म्हणूनच समीक्षकांचं काम महत्वाचं आहे. तो फक्त पुस्तकाची स्तुती किंवा निंदा करत नाही. लेखकानं काय सांगितलं, कसं सांगितलं, त्याची भाषा, रचना, विचार, पात्र या सगळ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो.
0: हो ना. पण शेवटी पुस्तक वाचायचं की नाही हा निर्णय वाचकाचा.
1: हो. आणि एखाद्या समीक्षकाला पुस्तक आवडलं नाही म्हणून ते आपल्यालाही आवडू नये असं काही नाही.
0: असं पण नाही.
2: हा, तसं उलटही. एखादं पुस्तक सर्वांनी महान म्हटलं तरी ते आपल्याला भावेलच असं नाही.
0: म्हणजे वाचनात सुद्धा स्वतःचा विवेक असावा.
1: हो. आणि स्वतःची आवड सुद्धा असावी.
2: मला एक गोष्ट खूप आवडते. काही पुस्तकं आपण पहिल्यांदा एका विशिष्ट वयात वाचतो आणि पुन्हा काही वर्षांनी वाचतो तर त्याचा अर्थच बदलतो.
0: कारण काय माहिती का? कारण पुस्तक बदललेलं नसतं, आपण बदलत जातो.
1: अगदी.
2: कॉलेजमध्ये वाचलेली एखादी कादंबरी चाळीशीत पुन्हा वाचली तर वेगळे प्रश्न दिसतात. एखाद्या पात्राची बाजू आधी समजत नाही, नंतर अचानक समजते. एखादी शाळेत वाचलेली कविता आपल्याला नंतर मोठं झाल्यावर अचानक वेगळी वाटते.
0: कारण अनुभव आपल्याला नवी भाषा देतो.
1: हो. आणि म्हणून ना काही काही पुस्तकं बघ आयुष्यभर आपल्या बरोबर चालतात.
0: तुला श्यामची आई आठवत?
2: हो, शाळेत वाचलं होतं.
1: आणि त्या पुस्तकातलं आई मुलाचं नातं.
2: हा, आज पुन्हा वाचलं तर त्यातली भावनिक खोली आणखीन वेगळी जाणवते.
0: म्हणून पुस्तक पिढ्या जोडतात.
1: आता बघ ना, म्हणजे माझ्या आईनी मला काही पुस्तकं दिली, मी ती माझ्या मुलांना दिली. आता त्यांच्या हातात त्याच पुस्तकाची नवी प्रत असेल कदाचित, पण गोष्ट तीच आहे.
2: पुस्तक जुनं होतं पण वाचणारा प्रत्येक जण त्याला नवा अर्थ देतो.
1: अरे हे बघ, माझं आवडतं पुस्तक सापडलं. था माधी, त्याच्यावरची धूळ झटकू देत मला.
0: कोणतं कोणतं पुस्तक?
1: हे बघ हे बघ हे बघ. अरे मृत्युंजय.
2: अरे वा, शिवाजी सावंत.
0: कर्णाची गोष्ट सांग.

0: सांगताना तुला सांगतो रोहित, लेखकानं त्याच्या मनातलं द्वंद्व ज्या पद्धतीनं उभं केलंय ना, खूप प्रभावी आहे.
1: हो, आणि मला त्यातली एक गोष्ट नेहमी जाणवते.
2: कोणती?
1: म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला फक्त बाहेरून पाहतो, त्याच्या मनामध्ये किती संघर्ष चालू असतो हे आपल्याला माहितीच नसतं.
0: हो ना.
2: म्हणूनच वाचन आपल्याला थोडं अधिक संवेदनशील बनवतं.
0: कारण आपण फक्त तो असा आहे असं म्हणत नाही, आपण विचार करतो तो असा का आहे.
1: आणि कदाचित म्हणजे माणसांना समजून घेण्याची ही सवय जी आहे ना, ही पुस्तकांपासून सुरू होत असावी.
2: हा, मला वाटतं आज आपण पुस्तक वाचण्याची सवय मुलांना लावण्यापेक्षा वाचायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
0: हे बघ, कारण मुलांना सांगून उपयोग नाही आहे, फोन ठेव आणि पुस्तक वाच.
1: आणि आपण स्वतः 2 तास फोनवर.
2: मुलं शब्द ऐकत नाहीत, ती उदाहरणं पाहतात.
0: म्हणून घरामध्ये पुस्तक उघडलेलं दिसलं तर मुलंही कधीतरी ती उघडतात.
1: आणि माझं काय म्हणणं आहे की वाचनाची सक्ती कुणावर करू नये.
2: हा, हे मात्र एकदम बरोबर बोललास ना दादा. प्रत्येकाला एकच प्रकार आवडेल असं नाही. कुणाला कादंबरी आवडेल, कुणाला चरित्र वाचायला आवडेल, कुणाला कविता, कुणाला प्रवास वर्णन, कुणाला विज्ञान, तर कुणाला इतिहास सुद्धा.
0: मला तर स्वयंपाकाची पुस्तकं आवडतात बाबा.
1: अरे, म्हणजे तू पुस्तकं वाचतोस की रेसिपी शोधतोस?
0: दोन्हीमध्ये फरक आहे ना?
2: फरक आहे, रेसिपी वाचून तू पुस्तक बंद करतोस, कादंबरी वाचून तू विचारात पडतोस.
0: हे बरंय बरं का? आता माझं वाचन सुद्धा तुम्हीच ठरवणार काय?
1: पण एक सांगतो, पुस्तकं वाचणं म्हणजे शांत बसणं नाही, ते मनात खळबळ घडवून आणतं.
2: सुंदर अशी एक खळबळ.
0: काही पुस्तकं प्रश्नांची उत्तरं देतात
1: आणि काही पुस्तकं नवे प्रश्न देतात.
2: मला दुसऱ्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात.
0: आता का?
2: कारण प्रश्न संपले की विचार थांबतो. चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर जर आपण काही वेळ शांत बसलो आणि मनातलं तळ हललं तर ते पुस्तक खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं.
0: मग आपण या आठवड्यात एक काम करूया.
1: काय? काय?
0: प्रत्येकानं एक एक पुस्तक निवडायचं आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं.
2: पण माझी एक अट आहे.
0: सांग ना ग भाई. आता
2: पुस्तक पूर्ण वाचायचं
1: आणि मध्येच दुसरं पुस्तक सुरू करायचं नाही.
0: तुम्हाला माझ्यावर संशय आहे की काय?
1: नाही नाही, संशय नाही, अनुभव सिद्ध खात्री.
0: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पुस्तक नक्की पूर्ण वाचेन.
2: आणि सुखदा आली की तिच्यासाठीही आपण एक पुस्तक निवडू.
1: हो, आणि तिला विचारूया, कदाचित तीच आपल्याला एखादं चांगलं पुस्तकही सुचवेल.
0: ती ट्रीप मधून मनानं परतली की तिला वाचनाची ट्रीपही घडवून आणूया आपण.
2: पुस्तकातली ट्रीप?
0: हो, त्यासाठी तिकीट लागत नाही, फारसा खर्चही नाही.
1: खरंच पुस्तक ही किती विलक्षण गोष्ट आहे ना. एका माणसाने लिहिलेलं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला एक माणूस वाचतो, कधी दोघे भेटलेलेही नसतात.
2: हा, आणि तरीही त्यांच्यात एक संवाद सुरू होतो.
0: लेखक लिहितो आणि वाचक वाचत असताना मनात त्याची उत्तरं देत असतो.
1: कधी सहमत होतो,
2: कधी चिडतो,
0: कधी रडतो,
1: कधी हसतो
2: आणि कधी पुस्तक बंद करून बराच वेळ विचार करत राहतो.
0: म्हणून वाचक हा पुस्तकाचा शेवटचा टप्पा नाही आहे, तो पुस्तकाच्या प्रवासाचा एक फक्त भाग आहे.
1: आणि समीक्षक?
0: तो त्या प्रवासाकडे थोडं लांबून पाहतो.
2: लेखक लिहितो, वाचक अनुभवतो आणि समीक्षक त्याचा अर्थ लावतो.
1: आणि या तिघांशिवाय साहित्याचं जग खऱ्या अर्थाने पूर्ण होतच नाही.
2: दादा, तुला आठवतं का आपण लहान असताना एकच पुस्तक घरात होतं आणि ते वाचण्यासाठी आपण खूप भांडायचो.
1: हो, आणि तुला आधी वाचायचं असायचं.
2: हा, कारण मी लहान होते ना.
1: हो, 2 वर्षांनी.
2: पण तरी लहान असणार रे.
0: आणि आता?
1: आता माझ्याकडे पुस्तक आहे, तिच्याकडे तिचं आहे.
2: पण पुस्तकावरून भांडणं संपली.
0: मग आता त्याऐवजी कशावरून भांडता तुम्ही?
1: रिमोटवर
2: आणि मोबाईलच्या चार्जरवर.
0: मला वाटतं या आठवड्यात प्रत्येकानं एक छोटा संकल्प करायलाच हवा.
1: काय? म्हणजे रोज 20 मिनिटं वाचन?
2: चालेल.
0: बघा, पुस्तक किती छोटं असो मोठं असो, रोज काही पान.
1: आणि फक्त स्वतःसाठी.
2: कारण वाचनासाठीही वेळ काढावा लागतो.
0: वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो, पण खरं तर वेळ द्यावा लागतो.
1: अरे, आपण नात्यांना वेळ देतो ना, ते तसंच आहे पुस्तकांचं.
2: आणि कदाचित पुस्तकांशी असलेलं नातंही तसंच असतं.
1: अरे, सुखदाचा मेसेज आहे.
2: हा, काय म्हणते रे?
1: मी अजून 2 दिवस भावाकडे आहे, इथे बाबांच्या जुन्या कपाटात पुस्तकांचा खजिना सापडला आहे. मी मस्त वाचत बसली आहे.
0: बघा बघा बघा, विषय तिकडे सुद्धा पोहोचलाय.
2: तिला विचार कोणतं पुस्तक वाचतीये.
1: विचारलं ना, ती म्हणतेय तुम्हाला परत आल्यावर सांगेन.
0: म्हणजे आपल्यासाठी गृहपाठ तयार राहा.
1: हो, आणि ती आली की पुस्तकावर चर्चा.
2: मग आजच सुरुवात करूया.
0: कोणतं पुस्तक?
1: प्रत्येकाने स्वतःच निवडायचं.
2: पण एक अट.
0: अगं, किती अटी घालतेस? एवढ्या तर लग्नातही घालत नसतील.
2: बरं बरं सॉरी, ही अगदी शेवटची अट. हा, आपण पुस्तक वाचताना फोन बाजू

0: बाजूला ठेवायचा
1: मान्य
2: अर्धा तास
0: किमान
1: आणि त्यानंतर
2: त्यानंतर पुस्तकावर गप्पा
0: म्हणजे पुस्तक आपल्याला पुन्हा एकत्र बसवणार
1: किती छान आहे ने काही पुस्तकं आपण एकेकटे वाचतो पण ती आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात
2: आणि काही माणसं तुम्हाला सांगतो आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातात
0: म्हणूनच वाचन फक्त अक्षरांचा प्रवास नाही
1: तो माणसांचा प्रवास आहे
2: आठवणींचा प्रवास आहे
0: विचारांचा प्रवास आहे
1: आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा सुद्धा
2: बरोबर आता हे सगळं बोलून झालं पण कपाट कोण लावणार आहे
1: तुला
2: मी का
0: कारण त्याचसाठी तुझी वाट आम्ही बघत होतो तुला कामाला लावायचं होतं आम्हाला
2: नको बाबा मी पळतो आता इथून
1: अरे थांब जरा चहा पिऊन तरी जा
2: नको तुमचा चहा नको मला तुमच्या चहाच्या बदल्यात कपाट लावायचं नाहीये मला तुम्हीच लावा मी पळतो बाय
0: अरे पुढच्या आठवड्यात ये दुसरं कपाट लावूया श्रोतो आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर थोड्याच वेळात आपण ऐकूया आरोग्य दर्पण

0: आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, सुंदर आणि मजबूत दात हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कोणी स्मित हास्य केलं तर प्रसन्न वाटतं, कोणी प्रेमाने हसलं तर चेहऱ्यावर आनंद पसरतो, समोरची व्यक्तीही तितकीच आनंदी होते. पण हसताना किंवा बोलताना दात जर असे पिवळट, थोडेसे अस्वच्छ, एखाद्या वेळेला डाग पडलेले किंवा किडलेले दिसले तर किंचित किंवा क्षणभर आपण थांबतो. मुळात दातांचं आरोग्य हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. त्यासाठी या दातांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. दात, तोंड, हिरड्या हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. अन्न चावणं, स्पष्ट शब्दोच्चार आणि सौंदर्य हे सगळं या दातांमुळेच होतं. तेव्हा श्रोते हो, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर अनघा मुळे या गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि तसंच 2003 मध्ये त्या BDS झालेल्या आहेत. डॉक्टर, मी आता म्हटलं तसं की दातांची काळजी घेणं, दातांचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, सगळ्यांना भाद्रपदाचे, गणपतीचे, मग त्यानंतर येणाऱ्या नवरात्राचे आणि मग दिवाळीचेही वेध लागतील हळूहळू. पण सणवार म्हटलं किंवा गेट टुगेदर्स, अगदी हल्लीच्या भाषेत म्हटलं की जसं आपण गोडधोड खातो तसं चमचमीत सुद्धा खाल्लं जातं ओघाने, तर मुळात दातांची काळजी कशी घ्यावी, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: जसं आता तू म्हणाली सणवार चालू झालेत, तर मेन मुख्य आपण तेव्हा काय खातो तर चमचमीत तेलकट पिष्टमय पदार्थ. हल्ली तर आपला ओढा जास्ती रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा जे प्रोसेस्ड फूड असतं त्याच्याकडे आणि साखर, ह्या दोनचं प्रमाण आपण ह्या सगळ्या सणवारांमध्ये जास्ती बघितलं पाहिजे. कीड ही मुख्यतः साखर तुमच्या तोंडामध्ये किती वेळ आहे, किती सारख्या सारख्या वेळाने तुम्ही खाताय, तिचा मारा किती होतोय, त्याचप्रमाणे चिकट चिवट पदार्थ किती खाल्ले जात आहेत, ह्यावर संतुलन ठेवलं मुख्य परत्वे. आणि बाकीच्या दात स्वच्छ करण्याच्या, चूळ भरण्याच्या आपण काळजी घेतली की मला असं वाटतं तुम्ही थोडेसे ह्या महिन्यांमध्ये सुद्धा निश्चिंत राहू शकता.
0: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण हे सहज सगळं साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला हे ऋतू बदल पाहायला मिळतात, म्हणजे नुसता पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला असं होत नाही, तर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा थोडासा एक ऋतू बदलाचा काल असतो. तेव्हा सुद्धा या आहारातील बदल करणं काय काय अपेक्षित आहे जे दातांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत?
1: अगदी बरोबर म्हणालीस. ऋतूंचा बदल, त्याच्या मधले जे ट्रान्झिशन सीझन्स किंवा बदलणारे काळ असतात ते सुद्धा, आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय खावं, साधारण आम्ही म्हणतो की ते दातांच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. एक म्हणजे ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या फळं ही त्या त्या ऋतूमध्ये पोटात गेली पाहिजेत दातांच्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी. तर उन्हाळा घेतलास तू, साधारण एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यायला हवं. आवळा, कलिंगड, खरबूज, टरबूज, कोकम, लिंबू सरबत हे आपण साखर कमी ठेवून त्याच्यातली जी नैसर्गिक साखर असते आपण घेऊ शकतो. तर हे आपण त्या ऋतूमध्ये सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो. जे फायबर किंवा तंतुमय पदार्थ टरबुजामध्ये असतात, खरबुजामध्ये असतात, तेही गेले पाहिजेत. जर का तू पावसाळा धरलास तर मेन मुख्य म्हणजे पाणी उकळून प्यायचं, त्याला सगळ्यांना माहिती, याचा दाताशी डायरेक्टली काही संबंध नाही, पण ते आपल्या शरीराला चांगलं जास्ती फायद्याचं असतं. शुद्ध पाणी, त्यामध्ये बरेच वेळाना पावसाळ्यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण आपलं खूप वाढतं आणि त्याच्याबरोबर दूध साखरही वाढते आणि खूप गरम आणि खूप गार, उन्हाळ्यामध्ये पण खूप गार पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, तर ते थोडं संतुलन राखायला हवं. चहा आणि दूध साखर याचं प्रमाण कमी ठेवायला हवं. उकाळा पिऊ शकता हिवाळ्यामध्ये आणि भाज्या आणि फळं ऋतूप्रमाणे काहीही सेवन करणं काही हानिकारक नाही, ते कराव्यात. मी मुख्य सांगते की पावसाळ्यामध्ये करटुली आली त्या त्या मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या फळभाज्या असतात त्या खाव्यात. हिवाळ्यामध्ये थोडस तीळ वगैरे हे जायला पाहिजे, उष्ण पदार्थ. तसं आपापल्या आहाराप्रमाणे सल्ला ज्यांना लागतोय त्यांनी घ्यावा, बाकीच्यांनी पूर्ण त्याची मजा, ऋतूची मजा त्या आहाराप्रमाणे.
0: बरोबर बरोबर. हे सगळं आपण आनंदाने करत असतो आणि एकीकडे बऱ्याच जणांना सवय असते, अर्थात चांगली सवय आहे, ती इयरली एकदा स्वतःचा चेकअप करून घेतात. आणि याबरोबरच हल्ली हे सुद्धा सांगितलं जातं की दातांचा सुद्धा असंच इयरली चेकअप केला जाणं

0: गरजेचं आहे का असं सांगितलं जातं आणि त्यामागची एक महत्वाची कारणं जी आहेत ती कोणकोणती आहेत?
1: दातांचा इयरली चेकअप किंवा तोंडाचा इयरली चेकअप हे अगदी बरोबर म्हणतात सगळे किंवा जे आता सांगितलं जातं ते. आपण आपल्या स्वास्थ्यासाठी जसं हल्ली बरेच वर्षात आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी आपण ब्लड प्रेशर चेक करतो, कम्प्लीट ब्लड काउंट किंवा रक्त तपासणी होते, डोळे तपासतात, लहान मुलांचे व्हॅक्सिन मिळते, दाताला कोणतंही व्हॅक्सिन नाही त्यामुळे तुम्हाला कीड लागलीये, हिरड्या कशा आहेत, जबड्याची वाढ कशी होतीये, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला चेकअप केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट दुखायला लागल्यानंतर किंवा संपूर्ण काहीतरी त्रास झाल्यानंतर सूज झाल्यानंतर जाण्यापेक्षा जेवढं लवकर तुम्ही त्याचं निदान होईल, जेवढं निदान लवकर होईल तेवढी तुम्हाला मदत लवकर मिळेल.
0: बरोबर.
1: आणि मी म्हटलं व्हॅक्सिन नसल्यामुळे तुम्हाला तो चेकअप गरजेचा आहे. सो इयरली एकदा, वर्षातनं एकदा, सहा महिन्यातनं एकदा, लहान मुलांना शक्यतो सहा महिन्यातनं एकदा, बाकीच्यांना वर्षातनं एकदा खूप फायद्याचा ठरतो.
0: बरं. म्हणजे सध्या आपण बघतो की दातांचे जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात, म्हणजे पूर्वीच्या तुलनेत खरोखरच हे प्रमाण वाढलंय का किंवा मग आता अजूनही काही अशी कारणं ज्याच्यामुळे वारंवार त्या दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतंय, नेमकं काय काय आपल्याला ह्यात पाहायला मिळतंय आणि दात किडणं ही समस्या खरोखर एवढी वाढलेली आहे का?
1: दात किडणं ही समस्या वाढलेली आहे ह्याची म्हणजे नुसते दात किडणं ही समस्या नाही वाढलेली, त्याला बरीच कारण आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण शक्यतो घरातलं खाणं, ताजं बनवून खाणं ह्याचं प्रमाण खूप होतं. नैसर्गिक सकसता, मातीतली सकसता, अन्नधान्यातली सकसता ही खूप जास्ती पहिल्या काळात होती. प्रदूषण कमी म्हणा, फर्टिलायझर्स कमी वापरणं ह्या सगळ्यामुळे ती सकसता होती आणि ताजं करून खाल्ल्यामुळे आपल्याला ती मिळत होती. आता बरीच लोक बाहेर जातात त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला खाणं, पॅक मधलं खाणं खावंच लागतं सगळ्यांना, त्याच्याशी आपण परे नाही. त्यामुळे थोडस ह्या पिष्टमय पदार्थांचा जो प्रकार बदललाय ना, त्यामुळे सेवन आपलं साखरेचं, मिठाचं आणि मैद्याचं आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं वाढलंय, त्यामुळे कीड जास्ती लागते. बरं, प्रत्येक वेळेस बाहेर असल्यानंतर आपण स्वच्छ करू शकत नाही, त्यामुळे आत्ताचं प्रमाण थोडस ह्या पिढीतलं सकसता आणि आपली आपली अशी सकसता कमी झाली
0: आहे हे सगळ्यात महत्वाचं.
1: कारण की जे पहिल्या पिढीत ना आपल्यात आलाय त्याच्यामधली ती म्हणतो तसं की न्यूट्रिशन हे आपल्यामध्ये येणार, जीन्स मधनं येणार जी सकसता आहे ती थोडीशी कमी होते जसं आपलं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन पुढे पुढे जातं. बरोबर आहे. सो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की नुसतीच कीड वाढलेली नाहीये, आता त्याच्याबद्दल माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण लवकर ती त्याचं निदान करू शकतो, पद्धती वाढल्यात आणि लोकांमध्ये जागरूकता आहे, हेही कारण आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ह्या नुसत्या निगेटिव्ह ह्याच्याने पाहू नाही शकत की आता कीड वाढली. पहिले काय होत होतं ना, डायरेक्ट दात काढणं हा पर्याय उरत होता, ते कळायचंच नाही. आणि कितीतरी वेळा आता सुद्धा दात किडलेले समजत नाहीत, थेट पेशंट येतात, माझे पुढचे दात हालायला लागलेत, कधीतरी पडलेले असतात, कधी पडले मला माहित नाही, मला कधीही त्रास झाला नाही.
0: अरे बापरे.
1: बरोबर आहे. पण ह्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी नसते किंवा काही काळाचा असा म्हणजे काळ गेलेला असतो,
0: त्याच्यामुळे हे सगळं
1: काही म्हणजे कारण असू शकतं.
0: अगदी खरं आहे. तुम्ही आता उल्लेख करतो म्हणजे न्यूट्रिशन्स म्हणा किंवा आपण सतत जे काही बाहेर खाल्लं जातं, मुद्दामून ठरवून जरी खात नसेल तरी काही कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो अशा वेळेला सुद्धा बाहेरचं खाल्लं जातं, तर या सगळ्या आहाराचा जो आहे तो आरोग्यावर किती परिणाम होतो आणि दातांवर सुद्धा खास करून, तर मग तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी?
1: दोन गोष्टी मला असं वाटतं सतत सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासाठी रूल ऑफ थंब म्हणू आपण की ठोकताळे म्हणतो ना तसे, की पदार्थ किती वेळ तोंडात राहतोय, साखर, पिष्टमय पदार्थ, तेलकट पदार्थ कोणताही, हा याला ह्याच्यावर ठरतं की तुम्ही किती कीड लागणार आहे. बेसिकली जर का साखरेचं प्रमाण जास्ती असेल, ती जेवढा वेळ आपल्या दाताबरोबर असेल तेवढा वेळ त्या साखरेवरच तुमचे जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो ते वाढतात. आपल्या तोंडात असंख्य बॅक्टेरिया असतातच, पण त्यांना जर का पोषक आहार त्यांच्यासाठी तेलकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर त्यात गेलं, त्यांचा पोषक आहार
0: बरोबर,
1: तर ते वाढणार आणि मग नंतर चूळ भरली नाही गेली तर मग ते तसंच राहणार, थुंकी कमी होणार आणि मग ती कीड चालू होणार. एकदा कीड लागली आणि आपलं वरचं जे लेअर असते दाताची, इनॅमल म्हणतो त्याला, ती सर्वात कडक असते.
0: अच्छा.
1: तिला एकदा तो बुरुज एकदा तुटला किल्ल्याचा, की किल्ल्यात शिरणं सहज शक्य असतं. सो तो बुरुज ठेवण्यासाठी

0: करण्यासाठी दोन तीन गोष्टी कराव्यात चांगल्या. एक म्हणजे चूळ भरणं, जिथे शक्य असेल तिथे, शेजारी बाटली असेल आपल्या आणि जागा असेल सोय असेल तर खाणं झाल्यानंतर पाणी पिऊन खळखळून चूळ भरणे सर्वात सोपा उपाय. दोन वेळा ब्रश करणे, मग ते तुमच्या घरी आल्यानंतर. पण हे तुम्ही सतत सगळ्यांसाठी, सगळ्या वयातल्या लोकांसाठी. अजून जे काही नियम आहेत ते फक्त प्रत्येकाच्या हिरड्यांप्रमाणे, त्या टाईप प्रमाणे तुम्ही दंतशल्य चिकित्सकाचा
1: सल्ला घेऊ
0: करू शकता.
1: नक्कीच. श्रोतेहो, तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. दातांचं आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर आज आपण बोलत आहोत आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये. आणि सहभागी झाले आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आपल्याला फोन द्यायला लागलेले आहेत श्रोत्यांचे, तर नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक जवळ नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक येतो. रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, दातांचा हृदयरोगाशी आणि डोळ्याशी काही संबंध आहे का?
1: बर, ठीक आहे.
2: आणि दुसरा असा की ग्रामीण भागात अजून सुद्धा वृद्ध लोक ऊस चावून चावून खातात. त्यांचा असा समज असतो की ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात किंवा ओलं खोबरे. त्यानंतर खेळाडू काही खेळताना च्युंगम चावतात, त्याचा काही उपयोग होतो का दात मजबूत होण्यासाठी, स्वच्छ
1: हो हो हो,
2: त्याबद्दल माहिती आहे. थँक्यू मॅडम.
1: त्यांचा पहिला प्रश्न असा होता की दातांचं जे आरोग्य आहे त्याचा डोळ्याशी आणि हृदयाशी काही संबंध आहे का?
0: डोळ्याशी पेक्षा हृदयाशी जास्ती संबंध आहे. कारण अशा स्टडीज आहेत की जेव्हा दातामधली कीड इन्फेक्शन सूज येणं आणि ते दुर्लक्षित राहतं तेव्हा खूप जास्ती संसर्ग झाला तर तो हृदयापर्यंत जाण्याचा थोडासा संभव असतो. आणि त्यामध्ये आपलं शरीराची जी प्रतिकार शक्ती ती खूप कमी झाली तर हा धोका जास्ती उद्भवतो. सो डायरेक्ट संबंध असला तरी
1: इनडायरेक्ट
0: आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्लस काही मेडिकल कंडिशन अशा असतात जिथे हृदय ऑलरेडी कमकुवत असतं, त्या सगळ्यांना दाताच्या इन्फेक्शन हे जास्ती काळजीपूर्वक हाताळायला लागतात. डोळ्याच्या सर्जरीच्या आधी मात्र दातांची काळजी, दात निरोगी आहेत ना एकदा चेक केलं जातं.
1: अगदी खरं आहे. त्यांचा दुसरा प्रश्न होता की आपण आजही बघतो गावाकडे अनेक मंडळी ऊस अगदी छान चावून चावून खाताना दिसतात, आणि मग त्याने सांगितलं की त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: मी आधीही म्हटलं तसं, खाणं कधीच बंद करायचं नाहीये. ऊस खाऊ शकता, फक्त आपले दात कसे आहेत हे सांभाळून खायचंय. कारण झेपत असेल तर थोडासा चावून चावून जो खाऊ शकतोय तो, पण त्याचा अट्टहास नाही धरायचा. कारण उत्क्रांती जशी झाली तसे दातांचा सुद्धा म्हणजे त्यांचा शक्ती ही कमी कमी होत गेलेली असेल. कदाचित आधीचे लोक जास्ती चांगल्या प्रकारे ते खाऊ शकत असतील. खाऊ शकताय तर ठीक आहे, पण अट्टहास नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
3: नमस्कार.
1: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
3: हा, मी कोल्हापूरचा नितीन देवणी बोलतोय.
1: हा बोला.
3: हा, तर मला माझा असा प्रश्न आहे की वयाच्या 7व्या किंवा 8व्या महिन्यात दात येत असतात.
1: हा,
3: तर ती दात येण्याची म्हणजे आपली लक्षणं काय असतात, म्हणजे कसं ओळखावं?
1: बर, लक्षणं काय आहेत दात येतात त्याची?
0: दुधाचे दात येतात तेव्हा जास्ती जरा पोट दुखणं किंवा बाळाला समजवता म्हणजे सांगता येत नसतं, त्यामुळे हिरड्या शिवशिवणं आणि थोडीशी अशी खाज सुटल्यासारखी वाटते किंवा कुठे कुठे दुखतं. तसेच जेव्हा आपले परमनंट दात किंवा कायमस्वरूपीचे दात येतात तेव्हा कमी फार प्रमाणात हे होऊ शकतं. थोडंसं पोट बिघडण्याचा वगैरे संभव असतो. अक्कल दाढा येतात तेव्हा मात्र जरा जास्ती समजतं. दुसऱ्या नंबरच्या दाढा 12व्या 14व्या वर्षी येतात किंवा अक्कल दाढा येतात तेव्हा थोडंसं आ करताना त्रास आणि एखाद्या दिवशी ताप वगैरे येऊ शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो. नमस्कार.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा.
4: मी जोशी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं वय 50-55 पेक्षा जास्त आहे आणि त्यांची अक्कल दाढ पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर असं सांगितलं जातं की ती अक्कल दाढची त्याचं जे मूळ आहे ते वरती मेंदूकडे गेलेला आहे किंवा खाली गेलेला आहे आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन करायला लागतं, तर हा काय प्रकार आहे?

0: म्हणजे नेमकं काय असतंय. आणि दुसरं आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मानसिक आजार आणि आपल्या दाताचं आरोग्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? असेल तर तो सांगा. धन्यवाद.
1: पहिल्या प्रश्नाचं म्हणजे अक्कलदाडेचं, असं आमच्या तरी काही म्हणजे वाचनात किंवा अभ्यासामध्ये असं आलं नाही की डायरेक्ट मेंदू पर्यंत वगैरे संबंध असतो. तज्ञांचा सल्ला घ्यावा
2: शक्यतो. अगदी खरं आहे. आणि मानसिक आरोग्य आणि दातांचा काय संबंध आहे?
1: मानसिक आरोग्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या वाटतात. एक म्हणजे आपल्या विचारांमुळे रात्री झोपताना वगैरे आपण ते विचार चालूच राहतात आणि सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असल्यामुळे कधी कधी दात खाल्ले जातात
2: चावल्यासारखे.
1: त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ब्रक्सिझम किंवा दात खाणे साध्या भाषेमध्ये. तर ते दात झिजत लागतात मानसिक आजारांमध्ये. हे असं काही काही रुग्णांमध्ये पाहिलं जातं, नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ह्यासाठी सुद्धा तज्ञांचा सल्ला घ्यावा असं काही असं.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: नमस्कार.
2: नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा, नाव सांगून.
3: बरेच जणांना दाताचा आजार आहे की गार पाणी पिल्यावर त्याच दुखतात. तर माझा प्रश्न असा होता की गार पाणी पिल्यावर बी दात दुखतात आणि दुसरी गोष्ट गरम काय खाल्लं आण पाणी की दात दुखतात.
2: बर, काय सांगाल आपण डॉक्टर याच्यावर?
1: गरम आणि गार खाल्ल्यानंतर दात दुखत असतील तर मुख्य म्हणजे पहिले दात दाखवून यायला पाहिजेत, कारण त्याची कारण बरीच आहेत. हिरड्यांमध्ये त्रास आहे की दातांमध्ये शिवशिवत आहेत का दात का झिजलेत, हे सगळं निदान करूनच समजतं.
2: बर, त्यावर उपाय छोटासा काय करता येऊ शकतो?
1: म्हणजे खूप गरम आणि खूप गार हे जे दोन टोकं असतात ते कमी करावं. आणि त्याला आम्ही म्हणतो की डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट तज्ञांच्या सल्ल्याने दात दाखवून त्या वापरायला देतात पहिले.
2: नमस्कार. तर श्रोते हो, तुमच्याही काही मनात प्रश्न असतील, काही शंका असतील तर अवश्य फोन करा. आजचा आपला विषय आहे दातांचे आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली. आणि आपण आज जाणून घेत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. आपण मगापासून जाणून घेत आहोत की आहाराचा किंवा इतरही घटकांचा कसा दातावर परिणाम होतो. आणि दात, मी मगाशी म्हटलं तसं की तो एक चांगला आरोग्याचा आरसा आहे. तर या दातांच्या घासण्याच्या आणि स्वच्छतेच्या पद्धती या सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?
1: घासण्याच्या पद्धती, दात स्वच्छ करण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दोन वेळा दिवसातनं दात घासले गेले पाहिजेत.
2: बर,
1: योग्य पद्धत आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकाकडनं जाणून घेणं ही सर्वात महत्वाची गरज आहे. बरेच वेळा आम्ही दात चुकीचे घासल्यामुळे पण त्याच्यावर परिणाम झालेत असे पाहतो. जोर दिलाय, बरोबर नसेला ब्रश, सो हे सगळं तुम्ही सल्ल्याने करावं. साधारण फ्लुराईड असलेली टूथपेस्ट 3 वर्षाच्या वरच्या मुलांनंतर, 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये नाही, त्यांच्या नंतर घ्यावी. तीही सल्ला घेऊनच घ्यावी. नंबर एक. नंबर दोन, सॉफ्ट ब्रिसल, मीडियम ब्रिसल, हार्ड ब्रिसल, 3 टाईपचे ब्रश असतात. कोणता आपल्याला सुटेबल आहे हाही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने 45 डिग्रीच्या कोणामध्ये साधारण तो ब्रश ठेवून हिरडीच्या आणि दाताच्या असं आपण हलक्या प्रेशरनी ब्रश करावं. ओके, सकाळी ब्रश करताना अगदी तुम्ही उठल्या उठल्या करणं ही फक्त आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला तजेलदारपणा देतं, पण तुम्हाला अगदी म्हणजे असं सांगायचं की डेंटिस्ट म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की जर का सकाळी मुलांना त्याच्या मागे लागायचं नसेल ना तर बाहेर पडायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी त्यांना ब्रश करायला सांगा.
2: ओ, पण असं खाल्लं वगैरे तरी चालतं?
1: चूळ भरू दे त्यांना. ही सवय ऍट रिस्क घ्यायला लागते कधी कधी थोडक्यात, पण तरी सुद्धा त्यांना सवय लावताना अशी लावू शकता की आधी चूळ भर, उठल्या उठल्या खा, नाश्ता कर, दूध पी, आणि मग तेव्हा खरं त्यांना ब्रशिंगची गरज असते.
2: अच्छा, खाऊन वगैरे
1: झाल्यानंतर घराच्या बाहेर तर ते त्या माणसाने म्हणजे त्यांनी तसं सांगावं की बाबा मग तू जाताना ब्रश कर. रात्री सुद्धा मी तेच सांगेन की जेवल्यावर ब्रश नाही, झोपायच्या आधी ब्रश झाला पाहिजे. बरेच वेळा आईस्क्रीम खाल्लं जातं, काही गोड खाल्लं जातं, तर त्याच्यानंतर सर्वात शेवटी ब्रश केला गेला पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: ब्रशिंगची पद्धत, ब्रश कोणत्या प्रकारचा हवाय, आणि सकाळी आणि रात्री कधी ब्रश करायचा आहे. मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा चूळ भरणं हे अतिशय म्हणजे योग्य आहे आणि ते चालू ठेवावं.
2: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की ते जास्त जोरात किंवा हळू किंवा हिरड्यांना लागतं का म्हणे, तेव्हा सुद्धा काय काळजी घ्यायला हवी अगदी थोडक्यात सांगाल.
1: एक म्हणजे मीडियम ब्रिसलचा ब्रश सगळ्यांना सूट

0: सूट होतो, त्यामुळे तो वापरावा. कोण जो आपण धरू तो असं म्हणजे
1: पुढे
0: मागे ना करता 45 डिग्रीच्या अँगलवर, म्हटलं तसं अर्धा हिरडीवर आणि अर्धा ह्याच्यावर, हिरडी करणं दाताकडे, कारण अडकत आपल्या हिरड्यांमध्ये
1: म्हणजे वरच्या दिशेनं,
0: किंवा दातांना खालच्या दिशेनं, खालच्या दिशेनं दातांना वरच्या दिशेनं, असं निवांत. एक दीड मिनिटापेक्षा जास्त ब्रश नाही करायचा, वेळ सुद्धा महत्वाचा. कोणी कोणी 3-3, 4-4 मिनिटं ब्रश करत बसतात, म्हणजे घासण्याच्या ह्याच्याने ते वरचा लेअर काढून टाकतात दाता, इतका वेळ ब्रशिंग होतो, तेही महत्वाचं. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपला प्रश्न विचारा, नाव सांगा. आणि
2: बोलतो मी चावाले सिंधरू. माझा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दातावर नारा लावतात, ती लावणे योग्य आहे का, आणि दार काढणे योग्य आहे का शुगर असल्या.
0: त्यांचा पहिला प्रश्न, तार लावणे योग्य आहे का. तार लावायला तशी काहीही ना नसते, फक्त हिरड्यांची कंडिशन मधुमेहामध्ये काय आहे किंवा मधुमेह कितपत आहे, किती वर खाली सारखा होतोय हे तपासून घ्यायला लागतं, आणि त्या सल्ल्याने नंतर मग तज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन मग ते लावायचं की नाही ते ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, शुगर असलेल्या माणसांना दात काढता येतो का. शुगर किती आहे हे मोजावी लागते. 200 खाली शुगर असेल, बाकीचे दुसऱ्या कोणत्या अवयवांवर परिणाम कसा आहे, कोणत्या गोळ्या चालतात काय नाही, हे सगळं बघून सल्ल्याने दात काढू शकतात.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण आज बोलत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याशी. आजच्या आपल्या आरोग्य दर्पण मध्ये क्षारांची भूमिका नेमकी काय असते दातांच्या आरोग्याच्या बाबतीत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा.
0: क्षारांमध्ये पहिले दोन तीन क्षार हे सर्वात जास्त महत्वाचे ठरतात हाडांसाठी आणि दातांसाठी. पहिले म्हणजे कॅल्शियम, नंतर फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट ह्या अनुषंगाने, नॉट डायरेक्टली फॉस्फरस, आणि फ्लुराईड्स. कॅल्शियम फॉस्फेट्स हे पेस्ट मधनं जे आपण अन्न खातो त्याच्यामधनं येतं, आणि फ्लुराईड मात्र आपल्या देशामध्ये म्हणाल तर विहिरींचं पाणी वगैरे पिऊन जास्ती मिळत होतं, बाकीची छोटी छोटी क्षार पण. पण ती आता साधारण विहीर कमी झाल्यामुळे आपल्याला ऍडिशनल फ्लुराईड सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात बेसिकली लहान मुलांमध्ये, साधारण 1000 PPM पेक्षा कमी लहान मुलांमध्ये, आणि 1000 ते 1500 मोठ्या वाढलेल्या आणि मोठ्या माणसांमध्ये. सो ते तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेऊन, डेंटिस्ट अपॉइंटमेंट ही तेव्हाही म्हणूनच गरजेची पडते की कोणती पेस्ट वापरावी. नॉर्मल पेस्ट तुम्ही वापरू शकता डेफिनेटली, पण ज्या तुमच्या दातांसाठी कोणती जास्त सुटेबल आहे, मेडिकेटेड टूथपेस्ट लागणार आहे का, आणि फ्लुराईड कधी कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हे त्यांच्या सल्ल्याने
1: नक्कीच घेऊ शकतो. अगदी खरं आहे. लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त समस्या कोणत्या आढळतात
0: लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये? एक म्हणजे एकदम छोट्या मुलांमध्ये नर्सिंग बॉटल केरीज म्हणतो आम्ही त्याला, दूध पितं बाळ असतं, त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे माहिती नसल्यामुळे दूध पिता पिताच ते झोपतं, तर त्यामुळे खूप जास्ती कीड लागण्याचं प्रमाण होतं बाटली तोंडात घेऊनच, तर त्या सर्वात जास्ती त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना माहिती द्यावी लागते. म्हणजे ती बाटली काढून तोंड स्वच्छ करून मगच बाळाला झोपून दे, किंवा आम्ही नेहमी सांगतो की बाटली हे शक्यतो लावायचीच नाही, चमचा भांडं वाटी चमचा ह्याच्यानेच दूध पेरलं बरं, किडण्याचं प्रमाण कमी. दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना दूध साखर नाही द्यायचं, त्याच्या आधी द्या. थोडी मोठी झाली मुलं की कमी येणं दात, उशिरा येणं, एकमेकांवर म्हणजे जडणगडण त्या दातांची ही बरोबर नसणं, पडल्यामुळे कधी कधी पडल्यामुळे सुद्धा ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे दात आत जाणं वर येणं, हे सगळं राहतं. आणि अजून मोठ्या मुलांमध्ये थोडस त्याची रचना बरोबर नसल्यामुळे किंवा काही औषधं चालू असल्यामुळे सुद्धा त्यांचा वेगळा रंग येतो, ह्या काही काही समस्या आढळतात.
1: अच्छा. हल्ली दातांची रचना किंवा छान स्माईल याकडे खूप लक्ष दिलं जातं, आणि हा सगळा कशाचा परिणाम आहे? फक्त आपण जे काही बघतो सध्या सोशल मीडिया हाच एकमेव आहे.
0: छान प्रश्न आहे हा, कारण हा हॅपनिंग क्वेश्चन, नीड ऑफ द टाइम, गरज आहे ही काळाची, हे माहिती असणं. तर मी असं सांगेन की त्यामधल्या ज्या काही उपचार पद्धती किंवा एकदम जे आपल्याला डायरेक्ट सारखं असं बंबार्डिंग होतं सारखं आपल्यावर, तर त्याच्यामधल्या खऱ्या उपचार पद्धती काय आहेत किंवा काय शक्य आहे आपल्या दातांमध्ये. प्रत्येकाच्या रचनेला अगदी असं फोटोग्राफ परफेक्ट किंवा परफेक्ट स्माईल असं देता येत नाही, पण त्यातल्या त्यात काय बदल करता येत आहे हे फोटोवर न जाता ऍक्च्युली डेंटिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सांगतात की काही काही आवाजही अपेक्षा ठरतात, काही काही शक्य नाहीये,
1: बरोबर,
0: काही काही ते तंत्राने केलेलं असतं, तर त्याच्या आहारी न जावं तुम्ही.

0: प्रत्यक्षात जाऊन भेटून सल्ला घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. आणि दातांच्या समस्येकडे किती गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का, मंडळी बघतात का, आणि नसतील बघत तर काय सांगाल तुम्ही?
0: मी या प्रश्नाला थोडस डिव्हाइड करून किंवा एज ग्रुप रिलेटेड मी सांगते. एक म्हणजे छोट्या मुलांच्या, जसं आपण बोललो समस्या, लहान मुलांच्या, त्यांना सांगता येत नसतं, पण हे आई आईचं बाबांचं म्हणजे ऍज पेरेंट्स किंवा पालक हे काम आहे की त्यांना, म्हणून म्हटलं की इयरली चेकअप हे म्हणून महत्वाचं.
1: बरोबर.
0: की कारण हे दात पडतायत, लवकर येत नाहीये, ह्यामुळे आपल्या उच्चारांवर पण परिणाम होतो.
1: हो.
0: कधी कधी त्यांच्या आत्मविश्वासावर. बरेच वेळा आम्ही पाहिलंय की त्यांना हसणं ते थांबवतात, बोलणं थांबवतात, कारण कोणीतरी बोललेलं असतं. सो लहान मुलांमध्ये हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या जबड्याची वाढ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. दातांबरोबर जबड्याची वाढ, तर ती बरोबर होते की नाही, रचना बरोबर होते की नाही, आणि मग नंतर आपल्या तार लावायला लागते की नाही, हे आधी कळलं ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर साधता येतात.
1: बरोबर.
0: एक उदाहरण म्हणून सांगते, आमच्याकडे एका मुलीला जेव्हा आम्ही 9 वर्षाची असताना, तिला डेंटल चेकअपची सवय होती तिच्या आईलाही, त्यामुळे तिला जे दात येत नव्हते आज जबड्यात अडकले होते. जर का 12व्या वर्षी समजलं असतं तर आपल्याला सर्जरी करायला लागली असती, कारण की ते अडकलेले दात बाहेर काढणं, त्या जबड्याला मोठं करणं, आणि ते ती संगीत खुर्ची झाली होती, जास्ती दात आणि कमी जागा. पण ती 9व्या वर्षापासून आल्यामुळे आम्हाला ते सर्जरी न करता आज तिला आम्ही तारेची ट्रीटमेंट लावली आहे, पण ते सोपं गेलं, सुखकर गेलं, आणि त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स पण आता हळूहळू परत येईल.
1: बरोबर बरोबर.
0: रचना व्यवस्थित होईल जेव्हा तिची. दुसरा प्रकार जो असतो तो मोठ्या माणसांमध्ये, ते स्वतःचे स्वतः इयरली चेकअपला आल्यामुळे खूप फायदे होतात. रूट कॅनल, त्याच्या आधीची स्थिती, त्याच्या आधीची स्थिती, हे हळूहळू पटकन आपल्याला समजतं, आणि कमी त्रासामध्ये, पर्यायी कमी खर्च, या सगळ्यामध्येच ते साधता येतं. थोडं मोठा वयोवृद्धांचा आपण जर का ग्रुप पाहिला तर त्यांच्यामध्ये ना साधारण असं असतं की नाही आता जाऊ दे ना, काय वय झालंय माझं, पण पचन हे त्यांनाही तितकंच गरजेचं असतं, आणि हसणं, पचन, आपली सगळं शरीर व्यवस्थित हे त्या दातांवर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा नक्की हे डोक्यात ठेवावं की ते तरीही तज्ञांचा सल्ला घेणं आणि वेळोवेळी जाणं हे गरजेचं आहे.
1: निश्चितच. आणि आपण बघतो की काही मंडळी अशी असतात जी नेहमी फॉलोअपसाठी येतात, आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बदल दिसून येतात, किंवा त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा ट्रीट करताना कसं सोपं जातं डॉक्टरला सुद्धा आणि पर्यायाने पेशंटला सुद्धा, काय सांगाल?
0: पेशंटला जेव्हा अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की माहिती होतं, तर आम्हाला खूप सोपं जातं. एक म्हणजे थोडस काही वर खाली झालेलं ते लगेच नोंद करतात त्याची आणि आम्हाला कळवतात, आणि तो एक आपला प्रवास त्यांच्या बरोबरचा. प्रत्येकाला दातांच्या कटकटी, छोट्या छोट्या कंप्लेंट्स, अगदी डेंटिस्टला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्टकडे जावं लागतं बरं का, त्याला पण स्वतःच स्वतः काम नाही करतात. सो हा हे चुकणारच नाही, पण त्याचा मूळ म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं. बऱ्याच वेळा येतं, जेव्हा नाही येत तेव्हा काही पर्याय
1: नसतो,
0: आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं, जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी
1: मानसिक तयारी त्यांची होते.
0: आणि हा प्रवास शेवटी दोघांचा आहे, जेवढे ते दोघं त्याच्यात चांगले सामील होतील ते जाऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. आता घड्याळ दर्शवायला लागलंय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटचा ते दोन मला मुद्दे विचारावेसे वाटतात. एक तर पाश्चात्य खाण्याचा किती परिणाम होतो, आणि टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
0: पाश्चिमात्य खाण्यामध्ये मेन विलन आपण असं म्हणू की प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स,
1: येस,
0: एनर्जी ड्रिंक्स इकडनंच आलेले, ऍसिड ड्रिंक्स, तर ह्या सगळ्याचा, ऍसिड ड्रिंक्सचा आपल्या तोंडातला पीएच कमी करतो, ऍसिडिक करतो, आणि त्यामुळे आपल्या गालाला, हिरड्यांना आणि दातांना, दातांची झीज होते. सो तो एक मोठा वाईट परिणाम. शुगर्स डेफिनेटली आपलं कीड ह्याचं प्रमाण वाढवतं, आणि प्रोसेस शुगर सुद्धा तेच होतं. बाकी अल्सर्स किंवा जास्ती तोंडामध्ये आपण हे जे प्रकार पाहतो ते सुद्धा आम्लयुक्त म्हणजे पदार्थ, ऍसिडिक फूड खाल्ल्यामुळेच होतं. सो ह्या सगळ्याचं संतुलन हा मेन म्हणजे मुख्य गरज आहे, की खाऊ नये असं नाही पण संतुलन राखावं त्याचं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मी टिप्स जरा सांगू शकते तू विचारलंस त्याप्रमाणे. पहिले म्हणजे परत मी स्ट्रेस करते, 2 वेळा ब्रशिंग करायचं, चूळ भरणं, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणं सल्ल्याने, भरपूर पाणी आणि रेग्युलर फॉलोअप सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटांसाठी.

0: हे मी पुन्हा नमूद करावं असं वाटतं मला.
1: निश्चितच डॉक्टर, आज तुम्ही इतकं छान आणि सोपं करून सांगितलं आम्हा सगळ्या श्रोत्यांना, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मजनमशोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतो, आताच आपण ऐकलात वनिता मंडळाचा कार्यक्रम. ठीक एक वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही आम्ही आपण आपले कार्यक्रम ऐकू शकता.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन। रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी। आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी हे 3 टप्पे आहेत। सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत। याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं। आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता। त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे। विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे। हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले।
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण

0: तुषकोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या JNPT बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा, 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून JNPT बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: न्यू उंबरगाव ते JNPT ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका PG इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित

याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोर्ट मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं, त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल्प याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाज माध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अलिफ से बोलो क्या होता है।

0: बच्चों, बाँस से क्या होता है?
1: बंदर।
2: बादल।
0: बंदर।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है. यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा. आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी.
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं. याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा कॉरिडॉर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3रा टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026चं उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्र पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात असं वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना एका दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकर्व्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सोंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून तिसऱ्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अनवर आणि कादिम अब्बास यांचा 152-139 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं जीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्य पदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय ऍक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडोरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा

काम किया।

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. मंडळी, ह्या बालकवींच्या पंक्ती म्हणजे श्रावणाचं सुरेख वर्णन. श्रावणाचं स्वागत करताना मनात एक वेगळंच समाधान असतं. आषाढ संपून श्रावण आला की निसर्गात जसा गंध दरवळतो तसाच आपल्या संस्कृतीत भक्तिरस दरवळायला लागतो. श्रावण सरी म्हणजे नुसता पाऊस नाही, ती आपल्या परंपरेची, श्रद्धेची आणि आस्थेची सर आहे. या सरी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडतात. श्रावण महिना म्हणजे पंचांगानुसार श्रवण नक्षत्र असलेला एक शुभ महिना, पावसाळ्याचा मध्यबिंदू. शेतकरी याच महिन्यात आपल्या पिकांची काळजी घेतो तर घराघरात सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणातला प्रत्येक दिवस हा केवळ धार्मिक नसतो तर तो आरोग्य, सामाजिक एकता, निसर्ग संवर्धन आणि कुटुंब संस्कार घेऊन येतो. श्रावणातली पहिली सर आली की मातीचा गंध मनात शिरतो. ह्या दिवसात प्राचीन काळी वर्षावास ही संकल्पना प्रचलित होती. साधू संन्यासी चार महिने एका जागी थांबत प्रवचन करत समाज प्रबोधन करत, श्रावण हा त्याचा मुख्य भाग होता. ह्याच काळात संतांनी अनेक प्रवचनं, अभंग आणि ओव्या रचल्या, त्यामुळे श्रावण हा आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला गेला. वास्तविक पाहता श्रावणातले उपवास ही प्रथा केवळ धार्मिक नाही, हा काळ म्हणजे संसर्गजन्य रोगांचा. म्हणून आहारात सात्विक पदार्थ, उपवास, फळं, दुग्ध पदार्थ यांचा समावेश ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश. मंडळी, श्रावणात सोमवाराला फार महत्व आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करणं ही हजारो वर्षांची परंपरा. यामागे एक कथा आहे. समुद्र मंथनात हलाहल म्हणजेच विष निघालं ते कोणालाच पचवता आलं नाही. शेवटी भगवान शिवानं ते प्राशन केलं आणि त्यांच्या घशात ते स्थिरावलं, म्हणून त्यांना नीळकंठ म्हणतात. हा प्रसंग श्रावण महिन्यात घडला असं मानलं जातं आणि तेव्हापासूनच श्रावणी सोमवारी शिवभक्त हे त्यांच्या आराध्य देवतेची उपासना करून त्यांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, श्रावण म्हटलं की सण उत्सव हे आलेच, त्यातलाच पहिला सण तो म्हणजे नागपंचमी. श्रावणातली नागपंचमी या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते. महाराष्ट्रात घराघरात नागाचं चित्र गंधाने रेखाटून त्यावर दुर्वा, दूध, फुलं वाहिली जातात. इतकंच नाही तर गावाकडे अजूनही महिला वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात. या दिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात आणि नागपंचमी साजरी केली जाते. तसंच या दिवशी नेवऱ्या, पातोळ्या यासारखा नैवेद्य बनवला जातो.

वेगळी श्रावणातल्या पौर्णिमेला सुद्धा महत्व आहे. या श्रावणातल्या पौर्णिमेलाच आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. कोकणात आणि पश्चिम किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. कोळी बांधवांचं नववर्ष म्हणून याकडे पाहिलं जातं. समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव समुद्रात उतरतात. समुद्र हे त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे आणि नारळी पौर्णिमा हा समुद्र पूजनाचा दिवस म्हणून मानला जातो. नारळ हे फळ सर्वार्थानं शुभ मानलं जातं. त्यात पाणी, गोडवा आणि त्रैतीय तत्व असतात. पावसामुळे बंद असलेलं मच्छीमारीचं काम हे

नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलं जातं. या कामाचा श्री गणेशा करताना ते समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. मंडळी, या नारळी पौर्णिमेसोबतच लागून जो सण येतो तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण आणि ठेव. श्रावणातला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणीचं नात्यापुरता मर्यादित नाही, तर तो रक्षण या भावनेनं साजरा केला जातो. रक्षा म्हणजे रक्षण करणं आणि बंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा, तिखटपणा, कडवटपणा, ह्या एकूण सगळ्याच गोष्टी, सगळ्याच बाबी या सणाला साजरा केल्या जातात आणि या नात्याची वीण घट्ट केली जाते. मंडळी, श्रावण म्हटलं की सगळ्यात जास्त लगबग असते ती स्त्रियांची, कारण मंगळागौर हा सण तेव्हा येतो. मंगळागौर म्हणजे नवीन सून, विवाहित स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणी. रात्री फुगड्या, झिम्मा, गायन, ओव्या म्हणणं या माध्यमातून स्त्रियांना समाजात अभिव्यक्त होण्याची आणि एकमेकींच्या सानिध्यात जीवन अनुभवण्याची संधी मिळते. मंगळागौर म्हणजे केवळ पूजा नाही, तर ती स्त्री सामर्थ्य आणि सृजन शक्तीचं रूप आहे. मित्रांनो, श्रावण हा खऱ्या अर्थाने सगळ्या सणांना सामावून घेतो आणि श्रावणातला आणखी एक आणि फार फार जवळचा सण म्हणजे गोकुळाष्टमी, गोपाळकाला. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा होतो. मध्यरात्री जन्मकथा, झोपाळा, आरती या वातावरणात गोपाळकाला हा सामूहिक उत्सव आपण साजरा करतो. यामध्ये दही, दूध, पोहे, साखर, तूप इत्यादी गोष्टी मिसळून काला हा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी गल्लोगल्ली वेगवेगळी गोविंदा पथकं बाहेर पडतात आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

मंडळी एकूण काय तर श्रावण म्हणजे नुसता महिना नाही तर तो आपल्या संस्कृतीचं हृदय, श्रद्धा, निसर्ग, समाज आणि आरोग्य याचं एक सुंदर संमेलन. प्रत्येक सणामागे असलेल्या कथा, परंपरा आणि जीवनशैली आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतात. आज या पावसांच्या सरीत भिजताना आपणही पुन्हा आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन एकदा ती स्नेहाने समजून आणि अनुभवून जगायला शिकूया. मंडळी, ह्या श्रावणाच्या सरी आपल्याला कायमच मनाला आनंद देऊन जातात. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, वेगवेगळ्या विषयांवर माहिती शेअर करायची आहे, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कार्यक्रम युवावाणी आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: गोपाळ या चित्रपटातील प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिकेश, सौरभ आणि यशराज यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना अद्य गुजरातस्य वडोदरायां 35,00,000 कोटि रूप्यतोप्यधिक मूल्यानां विभिन्न विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासः च कृतः. उक्तं च यत् भारतं वैश्विकोत्पादन केन्द्र रूपेण उदितमस्ति. मुंबय्यां प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी 26,00,000 ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्यस्य उद्घाटनं विधास्यति. बॉम्बे उच्च न्यायालयेन अद्य प्रधानमन्त्रिणं नरेन्द्र मोदिनं प्रति 19-2023 प्रदत्तं वक्तव्यं सम्बद्धे मानहानि प्रकरणे कांग्रेस सांसदस्य राहुल गांधिनः विरुद्धं प्रत्याख्यापितस्य समाह्वानपत्रस्य निरस्तीकरणं निराकृतम्. रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अद्य त्रिदिवसीय श्रीलंका यात्रायै कोलंबो नगरं सम्प्राप्तवान्. अपि च अहमदाबादे अनुष्ठीयमानायाम् ऐषमः विश्व दिव्यांगधनुर्क्रीडायां भारतेन 2 स्वर्णपदके 1 रजतपदकं च अधिगतम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना अद्य गुजरातस्य वडोदरायां 35

प्रसार भारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोतहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केले डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील MD आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्य सेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD आणि PhD डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी एक तज्ज्ञ म्हणून या बाबत आपल्याला आम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आपलं वयोवर्धन किंवा आपलं आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर लंघन किंवा उपवास त्यांनी करावा का किंवा दीर्घायुष्य बनण्याचा उपवासाशी काही संबंध आहे का किंवा हा मूलमंत्र म्हणता येईल का आपल्याला?
2: होय होय. तर खरंच सांगतो तर याच्या मदत नाही, 2016 एक नोबेल पारितोषक ओशिनेरो ओशुमी या जपानी सेल बायोलॉजिस्टला मिळालेला आहे. थोडक्यात सांगतो की त्यांनी असं शोध केलेला आहे की जेव्हा आपण उपवासी अवस्थेमध्ये राहतो तेव्हा ऑटोफेजी म्हणजे स्वतःचे सेल्स आहे स्वतःचे काही खराब गोष्टी या खातात आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचं पुनर्निर्माण व्हायला मदत होते. म्हणजे कचऱ्याचा निचरा करण्यासाठी उपवास हा योग्य प्रमाणामध्ये महत्वाचा असतो. तर त्या उपवासामुळं आपली म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढतं, चयापचयामध्ये सुधार होतं, न्यूरोलॉजिकल म्हणजे आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी ते सुधारण्यासाठी महत्वाचं असतो. पण ही गोष्ट सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. आपली वैद्यकीय स्थिती काय आहे, आपल्याला कुठलं आजारपण आहे यावर उपवास आणि उपवासा किती दिवस करायचा, छोटा करायचा की मोठा करायचा, ह्या गोष्टी वैद्यकीय याच्यामध्ये सल्ल्यामध्ये करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल फेमस जे होत आहे ते इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे 16 तास काही खायचं नाही आणि 8 तासाच्या इंडोमध्ये खायचं. तर ह्या गोष्टी ह्या उपवास आणि वृत्त वैकल्य आपल्याकडे जे केले जातात खरंच त्याच्यामध्ये एक शास्त्रीय तथ्य आहे आणि उपवास हा दीर्घायुष्य येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही प्रकारच्या उंदरांवर पण असे प्रयोग झालेले आहेत की ज्या उंदरांना म्हणजे सतत खायला दिलंय आणि ज्या उंदरांना हे काही काही ड्युरेशन नंतर खाली दिलं तर ज्या उंदरांना हे रेस्ट्रिक्टेड फीडिंग दिली किंवा काही उपवासी मारून त्यांना खायला दिले ते उंदर हे जास्त जगलेत. म्हणजे सर्व हे शोध हे उपवासाच्या दृष्टीनं पॉझिटिव्हली अँगल जात असतात. तरी पण हा कोणी करायचा का कोणी नाही करायचा एकदा वैद्यकीय सल्ला पर्सनल व्यक्तिगत याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे.
1: बर बर. अतिशय उत्तम आणि छान अशी माहिती डॉक्टर बालाप्रसाद बडायले आपल्याला देत आहेत. श्रोत्यांच्या वतीनं यानंतर थोडंसं असं विचारायचं होतं की ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये काही व्यायाम करायचे असतील तर कोणते व्यायाम त्यांनी करावेत आणि आपलं आरोग्य किंवा आपले आजार लक्षात घेऊन कशा पद्धतीचा त्यांचा व्यायाम असावा याबाबत तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
2: अगदी महत्वाचा प्रश्न आहे सर. व्यायाम व्यायामाला व्यायाम स्थिरीकरणा म्हटलेले म्हणजे शरीर आणि मनाला जर स्थिरीकरणासाठी जर कोणती जर गोष्ट असेल तर व्यायाम आहे. व्यायाम क्लेश सहत्व म्हणजे बाहेरचं क्लेश सहत्वाची कॅपॅसिटी पण व्यायामानं वाढतं. अगोदरच आपण बदलांमध्ये बोललो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सारकोपिया म्हणजे मसल वेस्टिंग वगैरे या टाईपचे होत असते तर हे मसल लॉस कमी करण्यासाठी त्याची बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी कार्डिओस्कुलर कॅपॅसिटी किंवा त्याचं हृदयाचं आरोग्य फुफ्फुसाचं आरोग्य त्याच्या झोपेची सुधार करण्यासाठी त्याचं एकंदरीत मेटाबॉलिझम सुधार करण्यासाठी त्याला एकदम पॉझिटिव्ह वाटण्यासाठी किंवा त्याचं नैराश्य हे कमी करण्यासाठी

0: अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. व्यायामाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर साधारणपणे व्यायामामध्ये एक काही प्रकार असतात, जसं एरोबिक्स, एरोबिक्स प्रकारच्या व्यायामामध्ये जे चालणं फिरणं, चालणं हा व्यायाम हा अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा व्यायाम आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतोवर धावण्याचा व्यायाम करू नये, पण चालण्याचा व्यायाम ते करू शकतात किंवा ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम. काही प्रकारचे व्यायाम हे म्हणजे स्ट्रेस, स्नायूची ताकद वाढवणारे व्यायाम आहेत, त्याला आपण स्ट्रेनिंग एक्झरसाइज म्हणतो. जसं पुशअप करणं किंवा थोडेसे छोटे छोटे डंबल्स घेऊन उचलणं, काही व्यायाम प्रकार हे तुमच्या म्हणजे संतुलन राखण्यासाठी मदत करतात किंवा तुमची लवचिकता शरीराची राखण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये योगासनाची भूमिका आहे, तर काही प्रकारची योगासनं हे करायला पाहिजेत. तर याच्या व्यायामामध्ये म्हणजे एक चिर सातत्य जर ठेवलं तर त्या व्यायामाचा हा परिणाम हा अनेक सकारात्मक परिणाम होतो आणि एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यायामाची अतिशय अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आळशीपणाला म्हणजे चांगल्या आरोग्यसंपन्न जीवनामध्ये मोठं स्थान नाही आहे.
1: अच्छा, जसं व्यायाम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तर तद्वतच ध्यान धारणा करणं हे किती महत्वपूर्ण ठरेल वयोवर्धनासाठी?
0: अगदी बरोबर. ध्यान धारणा ही ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यासाठी सगळ्यांनाच कुठल्याही अवस्थेमध्ये कुठेही करण्यासारखं म्हणजे एक महत्वाचं आहे. तर या ध्यानामुळं आपलं म्हणजे माइंडफुल ईटिंग होतं, ताणतणावपणा कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होतं, झोप सुधरतं, भावनिक स्थैर्य येण्यासाठी मदत होतं आणि शांती मिळतं. तर खरं सुख हे शांतीमध्ये, अशांत तसं कुतः सुखम असं गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे ध्यानामुळं आपण शांतीकडे आपली वाटचाल होतं, पेन मॅनेजमेंटसाठी किंवा आपलं वेदना सहन करण्याची क्षमता पण हे होतं, लोकांना प्रतिसाद देण्याची वृत्ती ही ध्यानामुळे ही कमी होते. कारण बऱ्याच वृद्ध व्यक्तींमध्ये ओव्हर रिएक्टिव्हिटी आलेली असतात, तर ते ओव्हर रिएक्टिव्हिटी क्रिया प्रतिक्रिया याचं पण हे करत. तर हे कारण मेडिटेशनच्या बाबतीत बोललं जातं, मेडिटेशन इज बीइंग इन ट्यून इथ आवर इनर युनिवर्स. म्हणजे आपण स्वशी जुडलं जातो आणि स्वशी जुडलं जातो, स्वस्थ म्हणजे स्वशी जुडणं, स्वस्थ दोन शब्दापासून आहे. तर ध्यान हे आपल्याला स्वतःची जाणीव चांगल्या रीतीनं करून देण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची भूमिका करतं. तर याच्यामध्ये मी सांगतो की सर्वात चांगला ध्यान हा ओंकाराचा ध्यान आहे, ओंकार मेडिटेशन आहे. तर ओम अक्षरावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचं जास्तीत जास्त ध्यान करणं हे महत्वाचं आहे. किंवा एखाद्या स्थिर प्रतिमेचं ध्यान पण आपण करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा मुद्दा न घेता अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती विकसित झाल्या, जसं विपश्यना ध्यान आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. तर हे ध्यान अतिशय अतिशय शरीर मानस आरोग्यासाठी महत्वाचं आहे.
1: बर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे अधिक प्रमाणामध्ये आढळणारी जी समस्या आहे ती निद्रानाशाची आहे, किंवा अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते की झोप व्यवस्थित येत नाही. तर मग ज्येष्ठांनी आपल्या या झोपेचं किंवा निद्रेचं व्यवस्थापन कसं करावं, किंवा हे व्यवस्थापन जर त्यांनी योग्य पद्धतीने केलं तर त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यामध्ये किती त्याची मदत होणार आहे?
0: खरं पाहिलं तर निद्रेला एक उपस्तंभ म्हटलं म्हणजे हेल्थचं एक महत्वाचं एक पिलर म्हटलेलं आहे. तर आपल्या सेल्स बहुतांश जे आपल्या पेशी आहेत ते काही ऑर्गन्सच्या पेशी ह्या झोपेमध्ये रिपेअर होण्याची प्रक्रिया ही होत असतं. तर याच्यामध्ये नाही हे जे आहे इम्युनिटीचा पण झोपेशी संबंध आहे, अनेक अनेक आजारांचा पण निद्रेशी किंवा झोपेच्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. तर ही झोप ही बहुतांशी आजकाल वृद्ध लोकांमध्ये एक कमी झोप होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. एक तर झोप म्हणजे उशिरानं येते किंवा झालं तरी म्हणजे लवकर जाग आल्यानंतर झोप येत नाही. 6 ते 7 तासाची निद्रा ही नितांत आवश्यक आहे. तर मी एक काही म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स सांगू इच्छितो की आजकाल जितके लोक म्हणजे मीडियामध्ये व्यस्त आहेत तेवढं म्हणजे त्यांची झोप ही पळून गेली आहे. तर झोपण्याच्या 1 तास अगोदर त्यांनी त्यांची मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. दुपारनंतर शक्यतोवर चहा कॉफी पिऊ नये, कारण त्याच्यामध्ये कॅफेन जे आहे ते मेंदूला उत्तेजित करतं ते, आणि त्याच्यामुळं मग झोप येण्याचा कालावधी हा प्रोलॉंग होतो आणि आलेली झोप पण म्हणजे गाढ झोप येत नाही. त्यामुळं त्या कॅफेन शक्यतोवर टाळलेलं बरं, उत्तेजक टाळलेलं बरं. रात्री झोपताना थोडंसं दुधामध्ये हळद जर टाकून घेतली तर त्याच्यामुळे सेरोटोनिन वगैरे वाढून झोप येण्यासाठी मदत करतं. रात्रीचं जेवण शक्यतोवर लवकर करायचं,
1: झोपेचा
0: हलका आहार घ्यायचा. अगदी बरोबर आहे, हलका सुपाच्य आहार घ्यायचा आणि झोपेमध्ये आणि खाण्यामध्ये 2 तासाचं मिनिमम गॅप असलेला बरा. एक काही मॅग्नेशियमयुक्त आहार, मॅग्नेशियम बी ब्रेनला एक रिलीज करणार आहेत, म्हणजे काही हिरवे पदार्थ किंवा

0: आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मेलाटोनयुक्त काही पदार्थ जसे की बेरीज वगैरे हे पण एक झोपेला मदत करतात. आपण जिथं झोपतो ती खोली ही म्हणजे थोडीशी जास्त प्रकाशमय नसावी, थोडी अंधारी खोली असलेली बरी. आणि दिवसा जर नाही जर झोपलं तर ऑटोमॅटिक रात्रीच्याला झोप येते. मग दिवसाची जी हे जे आपण नॅप्स वगैरे काही लोक करतात, बुलकेवर घेतात, ते शक्य ज्यांना झोप येत नाही त्यांनी दिवसाची झोपी शक्यतो टाळावी. आणि झोपताना हे म्हणजे कुठल्याही चिंते आपल्या हातात आहे तेवढ्या गोष्टी आपण दिवसभर केलेल्या असतात, तर ईश्वर अर्पण भावेमध्ये राहून चिंतामुक्त होऊन झोपलेलं चांगलं, त्याच्यामुळं आपल्याला एक जास्तीत जास्त गाढ निद्रा येण्यास मदत होईल.
1: अच्छा, तुम्ही सर सांगितलं की चिंतामुक्त किंवा फार विचार न करता आपण झोपेच्या अधीन झालं तर तुम्हाला छानपैकी झोप ही येऊ शकते. परंतु मग ज्येष्ठांनी आपलं मानसिक आरोग्य जर त्यांना उत्तम राखायचं असेल किंवा संतुलन साधायचं असेल तर हे मानसिक आरोग्याचं व्यवस्थापन किंवा याबाबतची गुरुकिल्ली म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सर, कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये असं आढळलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नैराश्य येण्याचा संभव हा जास्तीत जास्त असतो. तर ते नैराश्यपासून दूर राहण्यासाठी एक काही गोष्टी त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे फिजिकल आरोग्य जर चांगलं ठेवलं, शारीरिक आरोग्य जर चांगलं ठेवलं तर आपोआपच मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होतं. त्यामुळं मानसिक आरोग्यासाठी पण व्यायामाचा आधार घ्यायचा, काही आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन जे की मनाला स्थिरता देईल, जसं गीताशास्त्र आहे किंवा आपापले जे धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्मग्रंथ हे चांगली शिकवण देतात, तर त्यांचं वाचन करणं, आपला आहार हा सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करणं, कुठलं तरी छंद जोपासणं जे की आपण त्याची फाउंडेशन हे तरुण वयापासूनच करायला हवी, आणि काही गोष्टी ह्या अंगीकारणं, जसं की काही लोक क्षमा करण्याचा गुण हा अंगीकारणं, फॉरगिवनेस किंवा काही देवी गुणांचं अंगीकारण करणं, ओंकारांचं गुंजन करणं, ध्यान करणं किंवा सत्संगात जाणं, किंवा फारच जर विरंगुळ्यासाठी फार जर शक्य असेल तर काही सहलीसाठी जाणं, तर या गोष्टी या जर सगळ्या जर गोष्टी जर करत केल्या तर खरोखरीच आपलं म्हणजे मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी सत्वाजयासाठी फार म्हणजे अतिशय महत्वाची हे आहे. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर विचार केला तर वाढलेला जो वात आहे तो मनाला पण चंचल करतो, पण पवन जयात मनोजया म्हणजे त्या वायूचं नियंत्रण हे आपण योग्य आहाराद्वारे योग्य विहाराद्वारे केलं तर या चंचल मनाला पण आपण हे करू शकतो. त्यासाठी योगशास्त्राची पण भूमिका, अष्टांग योगाची पण भूमिका, प्राणासारख्या क्रियेची पण भूमिका अतिशय महत्वाचे आहे. श्वासोच्छ्वास नियंत्रण करून पण आपण एक मनाला बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. अर्थातच हे मन हे खूप चंचल असतं, पण त्याला आपण किती नियंत्रण आणू शकतो हे महत्वाचं आहे.
1: हे झालं मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये, आत्मिक आरोग्याच्या बाबत तुम्ही काय सांगता?
0: अगदी बरोबर आहे सर, स्पिरिच्युअल हेल्थ पण म्हणजे आत्मिक आरोग्य पण एक जागतिक आरोग्य संघटना एक महत्वाचं असं सांगतं. तर याच्यामध्ये आत्मरेत उद्धरेत आत्मना म्हणजे आपणच आपला स्वतःचा हा एक उद्धार हा करायचा असतो, तर त्याच्यासाठी म्हणजे विश्वापुरत ग्रॅटिट्यूडची भावना, उदारतेची भावना, उपकाराची भावना, विश्वापुरती जर अंगीकारली आणि सगळ्यांची विषयी आपण जर चांगलं जर चिंतन करत राहिलं की देवा सर्वांचंच भलं कर, किंवा पसायदानासारख्या प्रार्थना किंवा वामनराव पै सद्गुरु म्हणतात त्यासारख्या काही प्रार्थना केल्या तर ऑटोमॅटिकच आपल्यामध्ये म्हणजे एक सकारात्मक, कारण ईश्वामध्ये आपण पण असतो, सकारात्मकता होत. तर हे आत्मिक आरोग्यासाठी सर्व ईश्वरांना एक अद्वैत भावामध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिकच आत्मिक गुण देवी गुण हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत होऊन आपलं आत्मिक आरोग्य सुधारण्यास मदत होत.
1: आत्मिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तर हे उत्तम राखण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु मग ज्येष्ठांनी आपलं सामाजिक आरोग्य जे आहे ते उत्तम राखायचं असेल, ठेवायचं असेल, तर यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
0: खरं सामाजिक आरोग्य हा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे एक अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे एकाकीपणा आलेला असतो, कारण प्रत्येक लोक हे वर्किंग मध्ये आलेले असतात. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन पण फार महत्वाचं आहे. उदाहरण काही ज्येष्ठ नागरिक हे दिवसभर काम असतं की प्रत्येक याला म्हणजे मेसेज अलग अलग फॉरवर्ड करणं, तसं न करता आपण जेव्हा अनुभवजन्य एखादा मेसेज आपण फॉरवर्ड करतो त्याची वेटेज ही चांगली असते आणि आपली सामाजिक प्रतिमा पण उंचावण्यास मदत असते. अन्यथा काही लोक हे काही मेसेजेस हे न वाचता डस्टबिन मध्ये रिसायकल बिन मध्ये जे जातात, तर असं न करता ठराविक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं. आणि आपल्यामध्ये एक सेन्स असतं, मी एक निरुपयोगी, कोणीच एक निरुपयोगी नसतं, मी एक निरुपयोगी नाही आहे, मी

0: समाजासाठी काही ना काही काम करू शकतो. तर आपल्याला जे काही एखाद्या सामाजिक ऍक्टिव्हिटी मध्ये, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये, सर्जनात्मक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेता येईल तेवढा भाग घ्यायचा. काही हास्य क्लब वगैरे जर असेल ज्यांना आवड आहे तर त्यांनी तिकडे जॉईन करणं महत्वाचं आहे. किंवा काही विरंगुळा केंद्र आहेत, घरात एकटं राहण्यापेक्षा विरंगुळा केंद्रात जाणं, कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हटलं जातं. त्याच्यामुळं शक्यतोवर सोशलाइज राहणं फार महत्वाचं आहे. जर सोशलाइज जर आपण जर राहिलं तर आपण म्हणजे मेन स्ट्रीमिंग मध्ये राहू आणि जेणेकरून की म्हणजे आपलं आत्मिक आरोग्य आणि आपल्यामध्ये समाधानाची सेन्स ही दिवसोंदिवस ही वाढत जाईल. तर हे सामाजिक याच्या माणूस हा मुळातच एक सामाजिक प्राणी आहे आणि त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त आपल्या मिसळावं आणि आपल्याला जे काही शक्य ऍक्टिव्हिटी आहेत समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी ते करत राहाव्यात.
1: सर, आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आहोत, तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांना आपण काय आवाहन कराल, काय संदेश द्याल?
0: म्हणू इच्छितो फार जास्त माहितीचा भडीमार घेऊन कन्फ्युज न करण्यापेक्षा संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए. याच्यातल्या काही काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबवायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पच्येम श्रद्धा शतम, जीवेम श्रद्धा शतम, शृण्याम श्रद्धा शतम, प्रभुयाम श्रद्धा शतम, अधिना सयात श्रद्धा शतम, भुजिष्य श्रद्धा शतम. थोडक्यामध्ये 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे, या ॲटिट्यूडमध्ये राहावे. सर्वे संतो निरामय.
1: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये जी ज्या विषयांवरती चर्चा केली आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: ओम सर्वे संतु निरामया.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
2: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही।

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।
3: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत। फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर। आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते, एक निवेदन ऐका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।
3: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल। फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2000

2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात। मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू। झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा। जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा।
2: प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kilohertz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7 वाजत आहेत। 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या काही वेळातच।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज दरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जगातल्या अधिकाधिक देशात यूपीआयचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये

0: नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80 जास्त देशांमधून 8,000 जास्त संस्था, 5,000 जास्त स्टार्टअप्स, 120 जास्त नियामक, 500 जास्त गुंतवणूकदार तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेट फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
1: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलदगतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. जेएनपीडीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3रा टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 जेएनपीटी 1,00,000 TEU जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
3: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0: राज्यात नोकर भरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली.
4: शिष्टमंडळ जाऊन आम्ही जवळ आलो ना.

0: म्हणजे आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्दे आता निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्या एक पाऊल पुढे येतं, आपणही दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
1: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे. यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत असं ते म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचं स्टिकर स्वरूपातील विशेष टोलमाफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद, तूर, मूग, ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 11 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
3: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा या दृष्टीनं विविध पैलूंवर केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये ऐकणार आहोत। श्रोते हो, गणेशोत्सवाचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या या लाडक्या गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता असंही म्हणतो, पण त्याच श्री गणेशाचा उत्सव साजरा करताना त्याच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कधी जाणतेपणानं तर कधी अजाणतेपणानं आपण करत असलेल्या प्रत्येक कृती मात्र अनेकदा पर्यावरणासाठी नवं विघ्न उभं करणाऱ्या ठरतायत, आणि हे देखील गंभीर वास्तव आहे। खरं तर गणेश मूर्तीची निवड, सजावट, पूजेचं साहित्य, मिरवणुका आणि

0: शेवटी विसर्जन अशा प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचं भान न राखता केलेल्या कृतीमुळे जल, जमीन, हवा, पाणी या सगळ्याला कमी अधिक प्रमाणात बाधा पोहोचत असते. या नुकसानीचं स्वरूप नेमकं काय असतं याविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
1: आपल्या महाराष्ट्रात गौरी गणपती उत्सव घरगुती स्तरावर व सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात 1.5, 3, 5, 7, 10 अशा दिवसांमध्ये धूमधडाक्यात साजरा होतो. अगदी गणपती मूर्ती आणण्यापासून ते मूर्ती विसर्जनापर्यंत सर्वांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पण या सर्व प्रक्रियेत वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं याची जाणीव आता सर्वांना प्रकर्षाने होत चाललेली आहे. या गणपती उत्सवात कशी हानी होते हे आधी आपण पाहूया. तर सुरुवात आपण मूर्तीपासूनच करूया. बहुतेक वेळा ह्या मूर्तीच्या असतात, ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, दिसायला खूप आकर्षक दिसतात, त्यावरील रंगसंगती खूप मनमोहक असते, वजनाने त्या हलक्या असतात. पण ह्या मूर्ती जर पाण्यात विसर्जित केल्या तर मूर्तीवरील रासायनिक द्रव्ये रंग पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे जलीय जीवांना धोका पोहोचतो. पीओपी पाण्यात विरघळत नाही, पाण्यात टाकल्यानंतर त्याचा दगड बनतो आणि त्यामुळे तलाव, विहिरी, नद्या यांच्या तळाशी तो बसून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होतात, पाणी प्रदूषित होतं आणि ते प्रदूषित पाणी पिण्यासाठी जर वापरलं गेलं किंवा शेतीसाठी जर वापरलं गेलं तर ते अधिक धोकादायक असतं. मूर्तीची उंची जेवढी जास्त तेवढे त्यात वापरले जाणारे पीओपी केमिकल्स, रासायनिक द्रव्य हे अधिक असतात. म्हणजे केवळ पीओपीच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध झालेले आहे. मग त्याला पर्याय म्हणून शाडूच्या मातीच्या जर मूर्ती घेतल्या तर ही शाडूची माती कुठून तरी खोदून आणलेली असते, म्हणजे तिथे भूप्रदूषणाची संभावना असते. गणेशोत्सवाचं किंवा कोणत्याही उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य किंवा सर्वात मोठं आकर्षण असतं आणि ते म्हणजे सजावट. सजावटीसाठी आपण घरगुती गणपती उत्सवासाठी किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वापरले जाणारे जे पदार्थ असतात ते प्रामुख्याने असतात प्लास्टिक व थर्माकोल. हे दोन्ही पदार्थ जे असतात यांचं विघटन होत नाही, म्हणजे ते जर जमिनीवरती पडून राहिले किंवा जमिनीमध्ये मिसळले गेले तर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात, जमिनीवर त्यांचा थर साचत राहतो आणि त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ते जर हवेत जाळले तर बेन्झीन, कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी वायू तयार होतात आणि जे कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देतात. थर्माकोलच्या कचऱ्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजे प्लास्टिकचा कचरा किंवा थर्माकोलचा कचरा हा वायू प्रदूषण करतोच, शिवाय जमिनीचं प्रदूषण पण करतो. शिवाय आणखीन गोष्ट अशी की थर्माकोल किंवा प्लास्टिक हे हलकं असल्यामुळे पाण्याबरोबर किंवा हवेबरोबर त्याचे हलके कण तरंगत वाहत जातात आणि जलचरांच्या किंवा इतर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या खाण्यामध्ये ते आले तर हे सूक्ष्म कण त्यांच्या पचन संस्थेत येऊन त्यांना इजा होते. सजावटीसाठी आणखीन एक आकर्षक प्रकार म्हणजे सातत्याने केलेली विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईचा अतिरिक्त वापरही घातक आहे. दिवस रात्र जळणाऱ्या सतत दिव्यांमुळे, रोषणाईमुळे प्रकाश प्रदूषण होतं. प्रदूषणाचा हा एक आणखीन एक प्रकार आता आपल्याला माहित झालाय. त्याचा मानव, पशु पक्षी, प्राणी यांच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर दुष्परिणाम होतो. विसर्जन किंवा आगमनच्या मिरवणुकीमध्ये वाजणारे ढोल ताशे, डीजे, डॉल्बी, कर्कशच्या आवाजातील गाणी यांचा तर अतिशय घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणाच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेल्या या आवाजाने हृदयाचे ठोके वाढणे, हृदय विकाराचे झटके येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, चिडचिडेपणा, शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडणे हे गंभीर दुष्परिणाम होतात. मिरवणुकीत किंवा पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये रासायनिक द्रव्ये असतात, त्यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेवर रॅश उमटणे, श्वसनास त्रास होणे, दम लागणे असे अनेक त्रास होऊ शकतात. आपल्या ह्या सगळ्या कृतीमुळे जर पर्यावरणाची हानी होत असेल तर पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, पर्यावरणपूरक गणेश उत्सव कसा आपण साजरा करू शकतो याचाही विचार आपण करूया.
0: श्रोते हो, खरं तर पर्यावरणाचं नुकसान न करता कोणत्याही सण उत्सवाचा आनंद लुटता येतोच आणि तीच तर खरी आपली संस्कृती, खरी परंपरा आहे. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवातही वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर आपण व्यावहारिक आणि शाश्वत पर्यायांचा अवलंब करायला हवा.

0: प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय शोधण्यापासून ते कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासारखे पर्याय अंगीकारायला हवेत. सजावटीचं साहित्य निर्माल्य पर्यावरणीय हित साधणारं असेल हे पाहायला हवं. याच अनुषंगानं आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरावा यादृष्टीनं आपली पूर्वतयारी कशी असायला हवी याबद्दल मार्गदर्शन करतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
1: पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा करता येईल याचा विचार करता आपण चार टप्पे करू शकतो. एक म्हणजे गणेश आगमन पूर्व तयारी, दुसरा म्हणजे सजावट, तिसरा गणपती वास्तव्यातील पूजा प्रसाद वगैरे, आणि शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. असे ढोबळ टप्पे जर आपण केले तर या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रदूषण टाळता येतं. त्यातला पहिला मुद्दा जर आपण घेतला की आगमन पूर्व तयारीत श्री गणेश मूर्ती शक्यतो धातूची असावी, पीओपीची तर नकोच. मातीची पण घेतली तरी ती माती कुठून तरी खोदून आणलेलीच असते, आणि त्यामुळे धातूच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की घरीच स्वच्छ पाण्यात विसर्जन करून ते पाणी आपल्याला झाडांना घालता येतं. इथे आपण भूमी प्रदूषण, जल प्रदूषण हे टाळू शकतो. हल्ली कागदाचा लगदा, कागद, पुठ्ठे, धान्य, फळे, मिठाई, लोणी वापरून पण मूर्ती बनवतात, पण तेही पर्यावरणपूरक नाहीत. खाद्यपदार्थ वापरून त्यांची नासाडी होते. कागदही पाण्यात पूर्ण विरघळत नाही, अर्थात घरगुती व सार्वजनिक दोन्ही ठिकाणी हे लागू होतं. सार्वजनिक ठिकाणी तर मूर्तीची उंची कमी असावी हे तर सर्वांना आता माहीतच आहे. सार्वजनिक किंवा हल्ली घरगुती गणेश उत्सवात पण विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा आगमन पूर्व मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डीजे, डॉल्बी, ढोलताशे, अचकच विचकट नृत्य, गुलालांची उधळण, पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा रस्त्यावर पडलेला ढिगारा हे सर्व टाळता येईल. हल्ली घरगुती गणेश उत्सवाच्या वेळेस पण हे दृश्य दिसतं, ते जर टाळता आलं तर अति उत्तमच आहे. त्यापेक्षा मंद स्वरातील संगीत, भक्तिगीते, वाद्य संगीत असं असलं आणि गुलाल उधळण्याऐवजी जर तो मिरवणुकीतील लोकांच्या कपाळाला लावला तर वायू प्रदूषण आपण टाळू शकतो. घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सवातील पर्यावरणास हानी पोहोचवणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सजावट. बऱ्याच पर्यावरणपूरक संस्थांनी जनजागृती केल्याने सजावटीसाठी थर्माकोलचा वापर आता खूप कमी झालेला आहे. तो शून्य येईपर्यंत आपल्याला प्रयत्न करायला हवे. मग सजावटीसाठी पर्याय तरी कोणते? तर कागदाचे पुठ्ठे, नैसर्गिक फुले, पाने, शोभेच्या झाडांची सजावट अतिशय मनमोहक दिसते. शिवाय वस्त्र, साड्या, ओढण्या, पडदे, बेडशीट्स, कापडाची तोरणे, लोकरींची तोरणे हा सजावटीसाठी पर्याय वापरून बघायला काय हरकत आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की घरातील, सोसायटीतील किंवा विभागातील बाल कलाकारांनी किंवा मोठ्या कलाकारांनी तयार केलेल्या ओरिगामीच्या वस्तू, काढलेली सुंदर चित्रे यांनी सुद्धा सजावट फुलवता येईल. हल्ली प्रत्येक क्षणाला आपण मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवतो. तेच फोटो, मग ते निसर्गातील फोटो असोत, फुलाझाडांचे फोटो असोत किंवा व्यक्तिचित्रणाची फोटो असोत, ते जर डेव्हलप करून त्यांची जर सजावट केली तरी ती सुद्धा खूप छान खुलून दिसेल असं मला वाटतं. शिवाय जुने आठवणीतील खेळ, वस्तू यांच्या प्रदर्शनातून सजावटीला वेगळा रंग मिळेल. रोषणाईवर पण बंधन असावे, फटाके तर नकोच नको. आता प्रत्यक्ष जेवढे दिवस आपल्या घरी गणपतीचं वास्तव्य असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल तेव्हा उग्रवासाच्या भरपूर धूर करणाऱ्या असंख्य अगरबत्तींचा वापर टाळून मंदवासाची, कमी धुराची एखादी अगरबत्ती वायू प्रदूषण टाळते. दर्शनास येणाऱ्यांना सुगंधी फूल देता येईल. प्रसाद प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशवीत देता येईल. पाण्याच्या बाटल्यांचा तर वापर टाळावाच, त्यापेक्षा तांब्या पेला भरून ठेवावा. पुन्हा कर्णकर्कश स्वरातील टाळांचा आवाज टिपेला पोहोचवणाऱ्या आरत्यांचा आवाज नियंत्रित ठेवता येईल आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण आपल्याला टाळता येईल. विसर्जन, शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. धातूची मूर्ती असल्यामुळे घरीच आपल्याला विसर्जन करता येईल आणि ते पाणी झाडांना घालता येईल. मूर्तीचं वरचं जे निर्माल्य आहे ते पाण्यात नको, त्यापेक्षा त्याचं खत तयार करावं. हल्ली बरेच जण हे करतात पण अजून मोठ्या प्रमाणात हे होण्याची गरज आहे. शिवाय निर्माल्यातील सुकलेले झेंडू, शेवंती यासारखी जी फुलं आहेत ती जर वाळवली आणि ती जर कुंड्यातून टाकली तर त्याची नवीन रोपं तयार करता येतात. नैसर्गिक फुलापानांपासून कीटकनाशके, फ्लोअर क्लीनर तयार करता येतात असं आमच्या बालवैज्ञानिकांनी प्रकल्पातून वैज्ञानिक

0: वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. सुगंधी फुलांच्या निर्मातीतून अगरबत्त्या पण तयार करता येतात. मग असं जर सगळं आपण एकत्रित करून अगरबत्त्या तयार करणाऱ्यांना किंवा फ्लोअर क्लीनर तयार करणाऱ्यांना जर कच्चा माल आपण त्यांना दिला तर त्यातून आपण वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे आपल्याला कमी करता येईल. अर्थात हे पर्याय घरगुती गणेश उत्सवात जसे लागू आहेत तसेच सार्वजनिक गणेश उत्सवात पण आपल्याला हे करता येईल. एक स्वतंत्र भारताचे एक सुबुद्ध नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करून पर्यावरणाला धोका पोहोचेल असं आपण काहीही करणार नाही.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प तळीला न्यायचा असेल तर त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमधला समन्वय महत्वाचा आहे. त्या दृष्टीनंच संस्कृतीचा आदर आणि पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या नियमांची आखणी, अंमलबजावणी नियमांना पूरक ठरतील अशा सोयी सुविधांची उभारणी हे प्रशासनाचं काम आहे. महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या सज्जतेला नागरिक आणि गणेश मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादाची जोडही तितकीच महत्वाची आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदारीविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते सुरेंद्र दिघे.
2: गणपती उत्सवासाठी शासनाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. मंडपांना परवानगी देण्यापासून शासनाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गणपतीचे मंडप बांधताना पर्यावरणाला धोका लागणार नाही ना त्याची काळजी घेतली पाहिजे. गणेश महोत्सवाच्या दिवसात घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं हे पण एक मोठं कठीण काम असलं पण शासनाने ती पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यतः विसर्जनाच्या वेळेस होणारा गोंगाट, आरडा ओरडा आवाज हा पण टाळला गेला पाहिजे. ध्वनी प्रदूषण हे मानवी आरोग्याला धोकादायक असतंच, पण त्याबरोबरच आपल्या भोवताली राहणाऱ्या पशु प्राणी पक्षी या सर्वांना ते धोकादायक असतं. श्रीच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर त्याची होणारी विल्हेवाट हा पण एक तेवढाच महत्वाचा विषय आहे. आज अनेक ठिकाणी तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये मूर्तींचं विसर्जन होतं. ते विसर्जन झालेल्या मूर्ती नंतर काढून त्याची विल्हेवाट लावणं ही अतिशय कठीण पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. जर ती तलावातील मूर्ती काढून नंतर खाडीमध्ये घेतल्या तर खाडीचं पाणी प्रदूषण होऊन खाडी पण भिजण्याचा धोका असतो. त्या जर कुठे मारणा डोंगरावर नेल्या तर पॅस्टरोपरिसमध्ये असलेल्या जिम्सनमुळे जमीन क्षारयुक्त होऊ शकते, अतिशय क्षार आणि मग ती नापीक पण होऊ शकते. ह्या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं ही तेवढीच आवश्यक आहे. हा गणपती उत्सव प्रदूषण विरहित पर्यावरणप्रेमी व्हावा ह्यासाठी आपण सर्वांनी व्यक्तीच्या समाजाने आणि शासनाने एकत्र प्रयत्न केले तर त्याचा निश्चितच परिणाम होईल.
1: श्रोते हो, सण साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण करणं हीच आपल्या लाडक्या बाप्पाची खरी भक्ती ठरणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात त्याची प्रचिती देऊया इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
4: क्षणातच

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसान वाणी.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 71%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकामध्ये हलकी कोळपणी करावी. पिकांमध्ये तण नियंत्रण करावे. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: अरे सुन तो.
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
3: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
3: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ,
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर

0: देई इशारा लवकरी। विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। मंडळी, आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: काही कालावधीमध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट होईल असं
3: हा आइन्स्टाईनने बोललेलंच आहे। ते आइन्स्टाईन आणि चुकीचं काय बलगर सांगा ना। आता बघा, प्रत्येक सजीवाला निसर्ग अगोदर इंटिबेशन देत असतो आहे। आता मधमाशा जेव्हा ट्रान्सफर होतात ना, एका मुलगीने तर मला विचारलं, आउटडोरला लेक्चर होतं, मला म्हणले सर या झाडाला, आंब्याच्या झाडाला लाल पालवीका आली। त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं, आता विशेष केची आतली मुलंही मला म्हणलं तुझ्या चेहऱ्यावर मोड्या का उठल्यात। तर ती मुलगी म्हणली सर मी तारुण्यात याची लक्षणं आहेत। तीच लक्षणं आहेत ना या झाडाची। झाड काय सांगते माहिती आहे का, लाल पालवी या लागली या, आणि ते कीटकांना सजेशन देते की ह्याच्यानंतर मोहर येणार आहे, ह्यात मध असणार आहे। हे झाड अगोदर इंटिबेशन देतं आणि ती ज्यावेळी चौकशी कमिटी येते त्यावेळी ती राणीला जाऊन सांगते की ह्या ठिकाणी अशी अशी पालवी आली आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथून पुढे इथं अन्न मिळणार आहे। त्याच्या अगोदर 8 दिवस तिथे येऊन ट्रान्सफर होतात मधमाशा। ह्या नकळत इशारा आहे ती निसर्गाचं, पर्यावरणाचं।
2: नक्कीच नाही सर, सामान्यतः मध काढताना बऱ्याच मधमाशा मरतात किंवा त्या मधमाशा चिडतात आणि चावतात। मग आपल्या पेटीमध्ये मध काढताना मधमाशांना कमीत कमी त्रास व्हावा आणि काढणाऱ्यालाही कमीत कमी त्रास व्हावा, याच्यासाठी काय उपाययोजना केली?
3: तुम्ही जेवढं गुपचूप जाशील, शांत चित्तानं जाशील, तेवढी मधमाशी आपल्याला चावत नाही। जेवढं तुम्ही गडबड करणार आपण किंवा आपल्या स्किनमधनं एक द्रव पाजवतो की जेणेकरून त्यांना धोका वाढतो की बाबा धोक्यापोटी मला काय करतील की काय, आणि मगच ते मधमाशा आपल्यावर हल्ला करतात ना। मधपणानं मधमाशा चावतच नाहीत सर, मस्तपैकी जातात इकडे तिकडे मधमाशा सारतात, त्याकडनं आपल्याला वाटतं ह्यांच्याकडे काहीतरी आहे। मेहना का मधमाशे चावत नाहीत, त्यांना पण चावतात, पण त्यांच्याकडे ती सहनशीलता आहे। पाटगावला त्या लोकांना ट्रेनिंग द्यायसाठी म्हणून गेलो होतो। काय झालं होतं, त्या पाटगावमध्ये सगळे जे मतपाळ आहेत ना, ही सगळे शेतकरी आहेत आणि गरीब घराण्यातले आहेत। मला तिकडून एक निरोप आला की त्यातला एक शेतकरी नाक चावून मेलाय म्हणून, आणि तिथले लोक सापांची पण हत्या करायला लागलीत। मग मी म्हटलं काय नाही, आता ह्या लोकांच्या जाऊन आपण 8 दिवस राहायचं। त्या मतपाळांच्या जाऊन 8 दिवस जंगलात होतो मी। त्यांच्या घरात गेलो तर सोप्यात 2 बॅरल भरल्यात मधाची, आतल्या घरात 2 बॅरल भरल्यात। तिकडं जाईल तिकडं सगळ्यात त्या वड्यात मधमाशा मोजायत ना पेट्या, आणि अलिखित नेम त्याचं आहे, ह्याची पेटी त्यांनी कोण घेत नाही, तिची पेटी कोण घेत नाही, त्याचं अलिखित नेम। तिथं काही त्यांच्या चुका पण माझ्या लक्षात आल्या, की जसं आपण सातेरी पोळी जसं पाळतात तसं ते आगेमाशे सुद्धा मध काढतात, पण मध काढताना ती चुकीचं काढत होती। मग त्यांना ती कशी धुरी द्यायची, कसं वरती चढायची, मी स्वतः ते करून दाखवलं की बाबा इकडं 25% इकडे 25% पोळ राहायला पाहिजे आणि मधला जो भाग आहे 50% तेवढाच मध काढायचा आहे। आणि तुम्हाला मी पैज लावून सांगतो, म्हणलं आता वसंत ऋतू चालू आहे, 8 दिवसात पोळ होतं तसं पोळं नाही कवर झालं तर मी पैज आहे म्हटलं। आणि खरोखर ती व्हायला लागलं आणि मग त्या लोकांच्या लक्षात आलं, अरे बरोबरच आहे की अंडी पिल्ली पण राहणार, मधमाशी पण राहणार आणि आम्हाला मध पण मिळणार। म्हणजे जे काय अज्ञान आहे ते अज्ञान आपण गोडी गुलाबांनी त्या लोकांच्या डोक्यातून काढायला पाहिजे, कारण त्यांचं ते पारंपरिक व्यवसाय आहे।
2: ही जी कल्पना तुमच्या डोक्यात आली तेव्हापासून पेटंट मिळवेपर्यंत एकूण कालावधी किती लागला?
3: आता हे 2 ऑक्टोबर 2023 मी ऍप्लिकेशन केलेलं आहे। आता ते असं पेटंट आमच्या हातात येणार आहे, नंबर सुद्धा मिळालेला आहे। एवढ्यात कॅलिफोर्नियावरनं काही संस्थांनी अजून काहीतरी प्रश्न विचारलेत, अजून एक मला वाटते 5-6 महिने तरी अजून आमच्या हातात यायला ते सगळं जाईल, कारण आम्हाला पण असे ऑडिट काढणारे कोणतरी पाहिजे आहेत ना, आणि आम्ही त्या अशी उत्तर द्यायला पाहिजे की असं का म्हणून, आणि आम्हाला पण विचारायला पाहिजे लोकांनी असं का म्हणून, कारण हे आम्हाला 100% सक्सेस करायचं आहे। एकही मधमाशा न मारता न चावता त्याला ट्रान्सफर करायचं आहे। प्लास्टिकवर आता बंदी आणली, आम्ही लोकांना किती जरी सांगितलं, प्रत्येक माणसाला माहिती आहे की आपण प्लास्टिक वापरणं चुकीचं आहे, पण ते न कळत ना आपल्याकडे घडतं, कारण पर्याय आम्ही काही दिलेला नाही। तसं आम्ही पर्यायही आता मी तुम्हाला पेटी द्यायला लागलोय, त्याच्यामुळं इथून पुढे भारतात तरी कमीत कमी प्रत्येक अग्निशामककडे आमची मधमाशीची पेटी असणार आहे, आणि प्रत्येक अग्निशामकच्या लोकांना आणि वन खात्याच्या लोकांना आम्ही ते ट्रेनिंग देणार आहे की जेणेकरून सिटीत आलेल्या सगळ्या मधमाशा जगायला पाहिजेत।
2: हे जे संशोधन आहे तुमचं पेटीचं, याचं स्वतः पेटंट घ्यावं असं कधी वाटलं तुम्हाला?
3: नाही, पेटंट माझ्या काय डोक्यातच आलं नाही, फक्त मधमाशा जगवायच्या एवढंच माहीत होतं।

0: आमची निसर्ग अंकुर संस्था आहे आणि वनस्पती शास्त्रज्ञ बाचुलकर सर आमचे अध्यक्ष आहेत आणि वाले सर आयुर्वेदाचार्य आहेत. तिने काय म्हणलं, अरे दिनकर आपण एवढं सगळं करतोय, आपल्या संस्थे पण आपली त्यात सहभागी असतोय, तू काय करशील त्यात आम्ही पण सहभागी आहे. आणि मग त्या सरांनी त्याचा अभ्यास केला की अरे आपल्याला पेटंट घ्यायला तयार नाही. तिने काय नेटवर सर्च केलं आणि पेटंट कोणाचंच नाहीये, म्हणजे आग्या माशेकडे आज पण कुणी बघितलंच नाही. प्रत्येकजण शत्रू म्हणून बघायला लागलोय, आपण मित्र म्हणून बघूया आणि ती मैत्री कशी आहे लोकांनी पटवून देऊया आणि त्याच्यावर आपण संशोधन करूया. मग ते सरांच्या बोलण्यावरून आम्ही ते पेटंटच्या नादाला लागलो. तुम्ही आम्हाला पेटंट म्हणजे काय मला माहितीच नाही ना.
1: आता हे जे अंतिम मॉडेल तुम्ही तयार केलं, तर सुरुवातीपासून मॉडेल बनवण्यापर्यंत याचे तुम्ही बरेचसे प्रयोग केले असेल, तर तेव्हा कोणकोणते आव्हानं होती, कोणकोणती संकट होती?
0: संकट म्हणजे आता मुळातच मी साप पकडतोय लहानपणापासून. आता साप कुठं आणि ती मधमाशी कुठं, त्यामुळे मधमाशी आम्हाला किरकोळच आहे. समजा एखाद्या आपण घराच्या जवळ एखादं झाड आहे, त्या झाडाला पोळं बसलंय, एखादा काय करणार की गडबडनं चावतोय म्हणून काहीतरी खाली उडी मारा बघणार काहीतरी, ती आमच्याकडे भावनाच नाही ना. त्यामुळे धोका त्याचा काय आम्हाला जाणवलाच नाही. आता एक विचित्र घटना घडली बघा, पॉलिटेक्निक कॉलेजला उद्या काहीतरी त्यांची परीक्षा आहे आणि तिने मला आदल्या दिवशी सांगितलंय की पोळं आजच्या संध्याकाळी काढायला पाहिजे, ते भरून तुम्ही न्या म्हणून. आणि संध्याकाळी पोळं भरायला गेलोय, उंबराचं झाड आहे तिसऱ्या चौथ्या मजल्यावर, उंबरा झाडावर चढतंय ना, पाऊस झिमझिम लागत होता. विचित्र घटना घडली तिथे ती. आणि पोरानं काय केलं, मी गॅलरीतनं अशी शिडी टाका म्हणजे डायरेक्ट त्या पोळ्याजवळ आणि शिडीवरून चालत जायचं पलीकडं आणि जाऊन पोळं आपल्याला कव्हर करायचं. त्या मुलांनी काय केलं, शिडी सोडताना डायरेक्ट त्या पोळ्यावर शिडी लागली. नशीब तिथे प्राध्यापक एकही नव्हता, आम्हाला तिघांना असं फोडलं होतं. ते सगळ्यात विचित्र आमचा अनुभव आहे, कारण आम्ही दुखवलं ना ते चूक त्या मधमाशीची काय नाही, आमच्या हातून शिडी तिच्या अंगावर सुटली आणि ते पोळं आम्हाला त्या दिवशी कव्हर करताच आलं नाही. परीक्षा तरी दुसऱ्या दिवशी आहे, पॉलिटेक्निक कॉलेजचे सगळे प्राध्यापक म्हणाले अरे दिनकर काय करायचं, आता उद्या परीक्षा तरी आहे, आम्ही तर नंबर बदलू शकत नाही. मी म्हटलं मी सकाळी इथं 7 वाजता हजर आहे, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, मुलं येऊद्यात, मी तिथं गेटला सगळ्यांनी सांगतो कसं यायचं कसं जायचं ते, आणि कुणीही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला लिहून देतो की तुम्हाला एकही मधमाशी चावणार नाही. आणि दिवसभर अक्षरशः थांबलो, त्या दिवशी रात्री मग आम्ही ते पोळं कव्हर केलं, कारण त्या दिवशी इतक्या मधमाशा चावल्या ना आम्हाला ते करताच आलं नाही, इतक्या वेदना होत्या अंगात त्या. पण नाद नाही ना सोडला त्याचा, नाद सोडून नाही चालणारच नाही ना ती.
1: ही जी तुमची पेटी आहे, या पेटीतील मध आणि नैसर्गिक झाडावर असलेला मधमाशीच्या पोळ्यातील मध याच्यामध्ये काय फरक असतो का?
0: आता आमच्याकडे जे आयुर्वेदाचार्य आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की सातेरी पोळी मधमाशीपेक्षा आग्या माशीचं मध चांगलं आहे. पण सर होते काय माहिती आहे का, आग्या माशीच्या वेळेला लोक मध काढतात, त्याला कसा काढायचा ही माहिती नाही त्यांना. शक्यतो ती जी मध काढतात त्याला अंडी पिल्ल्यासकट तुम्हाला पिळलं जातं. आता अंडी पिल्ल्यास समजा त्यात काही जर बारीक बारीक जर आळ्या असतील तर ते सडायचं काम करतं आणि ते मध आंबट लागतो. पण त्या आग्या माशीबद्दल सगळ्यांचा एक गैरसमज आहे की हा मध बाद आहे म्हणून. पण जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तो मध काढला तर तो चांगलाच आहे. आता सातही पोळी आपण जशी पाळतोय ना तसं आपल्याला एवढं डीपमध्ये ह्याच्यात काही नाही करता येणार. फक्त आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक साखर कारखान्याकडं क्रेन आहेत, कारण त्यांच्याकडे ते साहित्य आहे, म्हणजे बिझनेसमॅन कोण करू शकत नाही आग्या माशीचं. आता त्या कारखान्याकडे ही सगळी यंत्रणा आहे आणि तो कारखाना म्हणजे आमच्या शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्यांचं पीक राहायला पाहिजे म्हणून कारखान्यानं स्वतःची दक्षता घ्यायची आहे. त्यांच्याकडे क्रेन आहे, त्यांच्याकडे रॉ मटेरियल आहे. समजा एक 10-15 जरी पेट्या कारखान्याच्या भोवतीने जर उभा केल्या तर ती क्रेन न्यायच्या रात्रीच्या वेळेला आणि उभा करायचे आणि त्यातनं मस्तपैकी तेवढाच मत काढून घ्यायचं आहे. त्यात खराब मध्याचा काही संबंधच येणार नाही. असं आपल्याला ते कलेक्शन करायचं आहे, आपल्याला मध मिळायला पाहिजे आणि ती पण जगायला पाहिजे.
1: आता ही जी तुम्ही पेटी बनवली, तर लहान शेतकरी किंवा नव्यानं मधमक्षिका पालन करणारे शेतकरी असतील तर त्यांनाही सहजासहजी हाताळता येण्याच्या जोगी पेटी आहे का?
0: नाही, हे तुम्हाला आग्या माशीची पोळी तुम्हाला बांधायला पाळता येणार नाही. फक्त माझं जे संशोधन आहे, फक्त लोकांच्या डोक्यात जे खोळ आहे तो करतोय म्हणून मी करतोय म्हणून रात्रीच्या वेळा कुठं आग लावायची किंवा कीटकनाशक मारायचं हे फक्त लोकांनी डोक्यातलं काढून टाकावं. आणि जर आपण जी सोय केली साखर कारखान्यांच्या आसपासनी तर 100% आपल्या शिवारात ती पोळं थांबणारच नाही. आणि टोटल आपल्या शिवारात ती पोळं थांबायचंच बंद झालेलं आहे, कारण आपल्या बांधाला मोठी झाडच नाहीत. आता जे आग्या माशी जे पोळा आहे ना ह्याला 20-25 फूट उंची लागते, त्या उंची झाडच राहिलेले नाहीत. आता चुकून सर काय झालंय, आता माझा ऊस आहे आणि ऊसात एखादं झाड कुठंतरी असं बांधायला पडलेलं आहे, अगदी 3-4 फुटावर आहे. तिथं माणसंच अजिबात कोण जात नाही, ही ज्यावेळा मधमाशी चौकशी करते त्यावेळा कदाचित ते आपल्या शेतात

0: लागण्याची शक्यता असते. पण या ओपनवर तुम्हाला इतकी मोठी आपली बांधायला झाडं राहिलेलीच नाहीत ना ती.
1: अच्छा, आता या पेटीमध्ये फक्त मध मिळणार की मेन किंवा जेली बाकी सुद्धा मिळणार?
0: आता ह्यातलं फक्त आपल्याला मधच कवर करता येणार, करता पण येईल. मग त्याच्यानी ते प्रत्येक कारखान्याकडे एक वर्कर ठेवायला पाहिजे. आता इस्रायल बरोबर मी करार केला होता रॉयल जेलीचा. आपल्याला फक्त मध एवढंच इतकी गोष्ट दिसते, मध आपल्याला मिळतंय त्याच्यापासून आपल्याला उदरनिर्वाह होणार. पण सर त्यात रॉयल जेली नावाचं जे केमिकल आहे ना, ते केमिकल आत्ताचा मार्केट रेट आहे 55 लाख रुपये किलो पर केजी. आणि जर समजा आग्या माशीचा आपण एक 20-25 जर पेट्या आपण जर पाळल्या आणि जर बाकी सतत तिथं काम करायला पाहिजे. आता हे रॉयल जेली म्हणजे नेमकं काय, की ते तुमच्या पुलात काहीतरी ते आहे केमिकल, ते त्या मधमाशा संकलित करून आणतात आणि अंडी घालणारी राणी एकटीच आहे. त्या अंड्यातनं राणीमाशी पैदास करायची, वर्कर माशी पैदास करायची, कामकरी माशी पैदास करायची, का संरक्षण करणारी माशी पैदास करायची, हे कोण ठरवतंय? तर जी वर्कर माशी आहे, जी घर बांधणारी, ती ठरवते. कसं ठरवते? ज्या मधमाशीचं घर मोठं आहे, ज्याच्यात रॉयल जेली जास्त बसणार आहे, त्या अंड्यातनं फक्त आणि फक्त राणीच माशी पैदास होते. म्हणून इस्रायल बरोबर करार केला होता. नशीब माझं बॅड लक असं की तोपर्यंत आपला लॉकडाऊन चालू झाला आणि त्याच्यानंतर आता युद्ध परिस्थिती असल्यामुळे मला तिथं काही कॉन्ट्रॅक्ट झालेला नाही. आणि ती मी प्रयोग पण सक्सेस केला. कसा केला? मध घ्यायचा, मध गरम करायचा आणि एवढ्याची काठी गोल कातली होती की राणीमाशीचं पैदास करायचं जे घर आहे ते ते पोळ्यात कधी नसतंय, पोळ्याच्या खाली टोकाला लागलेलं असतंय. या वर्कर माशीच्या लक्षात येते की बाबा आपली राणीमाशी आता वयस्कर झाली, 2 वर्षे जगती राणीमाशी, त्यांचं रुटीन चालू असते. बाकीच्या वर्कर माशा 3-4 महिन्यात ते जातात, ते थांबत नाहीत आणि त्या असं लांब कुठेतरी जाऊन त्या मृतावस्थेत पडतात त्या. समजा आता आमची संख्या वाढायला लागली आहे, लाखाच्या वर जायला लागली आहे, आता आपल्याला 2 घरं करायची आहेत, की आमची पहिली राणीमाशी आता घ्यायला आली आहे, दुसरी राणीमाशी पैदास पाहिजे, त्यामुळे ती वर्कर माशी त्याला घर तयार करते खाली टोकाला. त्या घराचा डायमीटर काढला मी, असंच आम्ही घर तयार केलं. तर मग ते मेन मी कडवलं, कडवून ती त्याला अशी गोल काठी त्या मापाची कट केली त्या डायमीटरची आणि त्याला थोडंसं गोड तेल लावलं आणि त्या कडवलेल्या मेनात 2-3 वेळा बुडवायचं काढायचं, गार करायचं, परत बुडवायचं काढायचं, बरोबर सेम त्यांच्यासारखंच घर तयार करायला चालू केलं. म्हणजे त्या मधमाशींना मी फसवायला चालू केलं रॉयल जेली कलेक्शन करायसाठी. अशी रॉयल जेली आपल्याला सुद्धा कलेक्शन करता येते, फक्त तुमचं ते सातत्य पाहिजे, त्याच्या सहवासात तुम्ही रेग्युलर राहायला पाहिजे. रॉयल जेली घातली की 100% त्यात राणीमाशी तिने अंडं घालती, अंडं घातलं आणि कॅप पॅक केली की आपल्याला लक्षात येते की बाबा यात आता राणीमाशी पैदास होणार आहे. त्यावेळी ते घर काढायचं आणि ते पॅक करायचं, ते इस्रायलला पाठवायचं. इस्रायल एक देश असा आहे सर की तुम्हाला त्याच्या परसात सुद्धा कुठेही जागा मोकळी मिळणार नाही, गॅलरीत अजिबात जागा मोकळी मिळणार नाही, कुठं जागा मिळते तर कुंडीत सुद्धा रोपं असणार, कुंडीत सुद्धा भाजी असणार. आणि वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या देशाचा रूल आहे, तुम्हाला जर 1 एकर जमीन असेल तर 2 मधमाशीच्या पेट्या तुमच्या बांधायला पाहिजेत. कुठल्याही प्रकारचे औषध फवारणी करायची नाही आणि ती करायची असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन काढायची. ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन करताय त्यावेळी गव्हर्नमेंटचे लोक येतात, चौकशी करतात तुमच्या पिकावर नेमका काय रोग झालाय आणि मग ती चौकशी करून परमिशन देतात. पण संध्याकाळी 7 नंतर, संध्याकाळी 6 सगळ्या मधमाशा आपापल्या घरात जाऊन बसलेल्या असतात. संध्याकाळी 7 आम्ही जेव्हा फवारणी करतोय ते बी का गरजेचं पडतंय? समजा लगडच्या देशातनं कुठल्या तरी टोळधाडीसारखा जर कुठला रोग आलेला असेल, ती संध्याकाळी 7 तुम्ही फवारणी केली की सकाळी 7 त्याचा अंश सगळ्या निघून गेलेला असतो, आपल्या मधमाशाला काही धोका नाही. आता आपल्या इथं जे मधमाशाचे पिकात जे चालायला पाहिजे का चालत नाहीत, तर ह्या लोकांच्या फवारण्या. आता राजस्थान सारख्या आता लक्षात आले या लागले तिथल्या लोकांच्या, 20-25 किलोमीटर पायी फिरलो, काय कुठल्या पद्धतीने काय काय कसे कसे पीक घेतात बघूया. तर त्या राजस्थानमधल्या शेतकऱ्यांची सुद्धा मुलाखत घेतली, तर ते म्हणले आम्ही कोणत्याही प्रकारचं औषध फवारणी करत नाही, अजिबात नाही. आणि एका मधमाशीच्या पेटीला 1 महिन्याला 1.5 हजार रुपये देतात ते आम्हाला, आम्हाला देतात ते पैसे, कारण तिथं मोहरीचं पीक जास्त निघतंय, त्यांना माहिती आहे आमची मोहरीचं पीक डबल निघतंय इथं ते. म्हणजे हे आता हळूहळू आपल्यातल्या अशिक्षित शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात यायला लागले की मधमाशी आपल्या बांधायला पाहिजे, म्हणजे आपलं पीक चांगलं येते.
1: म्हणजे मेंढपाळ जशी बकरी शेतात बसवायला
0: हा पैसे घेतात, तसं ती चालू झाली. आता म्हणजे आपल्या उत्तर भारतात चालू झालंय ते, लोकांच्या लक्षात यायला लागले ते आपल्या बांधायला झाड नाही, झाड नसल्यामुळे मधमाशी नाही, मधमाशी नसल्यामुळे आपलं पीक कमी येतंय. आणि मग अशी जी

0: लोक मिळणार आहेत त्या लोकांच्याकडून आपल्याला मदत घ्यायला काय अडचण नाही.
1: मंडळी, आताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आपण ऐकत आहात किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना गुलाबाची फुल दोन

0: अगं ए सजक्का,
1: काव काय झालं?
2: अगं चल की बिगी बिगी.
1: हा अव असा नावाचे दिस आहेत, आता म्या कुठं जायची नाही बघा, सांगून ठेवतो तुम्हासनी.
2: अगं मग आपलं शेतकरी बांधून नाराज होतील.
1: हा म्हणजे म्हणजे पुन्यांदा आपली भेट सुरू होणार की काय?
3: अगं हो, येत्या 16 सप्

0: डिसेंबर पासून दर बुधवारी संध्याकाळी 7:30 आपल्या गप्पा पुन्हा रंगणार आहेत
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या अंगणात.
0: बरोबर.
2: तर मंडळी तुम्ही समजाने पण ध्यानात ठेवा बरं का.
0: आणि दर बुधवारी कृषी संजीवनी ऐकायला अजिबात विसरू नका.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसानवाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

0: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
2: शोधो मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।
4: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत। फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी।
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
0: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण उत्सव

0: साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
3: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
4: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे कुछ भी हो, जियो खुश रहो.
3: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
2: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कॅमेरा मागचा

0: कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो। मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। एक निवेदन ऐका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथक मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:05 होत आहेत. ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. युपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं. प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
2: फिनटेक, इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है. ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है.
1: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा युपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले. आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना युपीआयची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल. तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्याला ठरवता येतील, असंही ते म्हणाले. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
2: पहला, हमें भारत में सायबर सिक्युरिटी को टॉप नॉच बनाना है. दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड्स होने चाहिए. तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है. और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी

0: की पारदर्शी रेटिंग हो सके।
1: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरेन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं। 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 जास्त देशांमधून 8,000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते। देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3रा टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं।
0: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
1: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील। शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल। जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे। या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटी माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे। आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली।
2: शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्दे आता निराकरण केले। आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्या एक पाऊल पुढे येतात, आपण एक 2 पाऊल पुढे घेऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे।
1: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे। ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 नंतर सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ, तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील। पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही। अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे। त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे। गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं एफडीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही एफडीएनं कारवाई केली आहे। जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला। जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवाद

0: फार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3र्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मधुकर खामकर यांनी गायलेलं हे गीत.

मधुकर खामकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची रचना प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांच्या स्वरात.

आप्पासाहेब कांबळे यांचं गीत आपण ऐकलं साहेबराव गायकवाड यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पद्माकर कांबळी यांची रचना आरती गोखले यांच्या स्वरात.

संगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली दुर्गेश चंदावरकर यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जी आर पालकर यांची रचना विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात.

गरा पालकर यांची रचना आपण ऐकलीत विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. मांस खमास ठुमरी आणि कजरी. ठुमरीचे बोल आहेत कारे मेघा बरसत नाही आणि कजरीचे बोल आहेत कहनला मानू राधाराणी. यांना साथ संगत अशी आहे तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन माज खमास ठुमरी आणि कजरी.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कलाकार ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि संवादिनाला साथीवर होते अभिषेक काठे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर मुंबई आकाशवाणीची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: नवनाट्य प्रसारित करीत आहोत वंशाचा दिवा, लेखिका आणि सादरकर्त्या आशा पाटणकर।

0: मोमोग्राफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा मधुबंध कार्यक्रम संपला.
1: सुजाता
0: आपण होत आहेत.
1: ए सुजाता,
2: आले आले.
0: आम्ही
1: अगं स्वयंपाक झाला का? भूक लागली व खूप. अगं हे बघ आता 9 वाजायला आले. आई कशी नाही आली अजून?
2: येतीलच इतक्यात. 9:30 होतील, काळजी करू नका म्हणून सांगून गेल्यात. आणि हो पानं घेते मी, तुम्ही जिम घ्या लगेच.
1: आईला पोचवायला कोणी येणार की नाही? आणि मुली जेवल्या का?
2: कोणीतरी येईलच इथपर्यंत त्यांना पोचवायला. तुम्ही चला बरं आधी, मुलींच झालंय मगाशीच. आल्याच वाटत.
3: काय गो बाई, बापरे किती बायका जमल्या होत्या नुसत्या.
2: कसा झाला कार्यक्रम सासूबाई?
3: त्यात काय विचारायचंय, कार्यक्रम चांगलाच झाला बरं का? अगो उमाबाई खऱ्या भाग्यवान हो, म्हणून त्यांना आज हा आनंदाचा दिवस दिसला.
4: आम्हाला का नाही नेलं ग तिथं? बाळाच बास होत ना.
3: हो हो.
4: काय नाव ठेवलं ग बाळाच?
3: आणखी कुणाला काही विचारायचंय? अंजली तू नाही बाई काही बोलली?
5: म्हणजे मुलगा होता की मुलगी?
3: वाटलंच मला की तू विचारणार. अगं मुलगाच होता बरं, मुलगाच होता. तुमच्या सारखी माळकाल होती लागली बरं मुलींची.
2: अंजली वंदना काय ग, आजी बाहेरून आली की प्रश्नांची नुसती सरबत्ती सुरू करताय. काही कळत की नाही तुम्हाला? फार गोंधळ करता हा तुम्ही.
3: त्यांची काय चूक आहे ग? मी म्हणते त्यांची काय चूक आहे बरं का? अलका, ए अलका, बाळाचं नाव की नाही श्रेयस ठेवलंय बरं का? श्रेयस. आणि केवढ्या थाटात बारस केलं म्हणून सांगू, उमाबाईंच्या डोक्यावर की नाही सोन्याची फुलं उधळली. सोन्याची आहेस कुठे? तर आमच्या कुठे भाग्यात आहे?
4: कशाला ग सोन्याची फुलं आजी?
3: कशाला म्हणजे अगं त्या उमाबाई आहेत ना उमाबाई, त्या पणजी झाल्या आहेत बरं का? पणजी म्हणजे त्यांच्या नातवाला मुलगा झालाय, कळलं का? म्हणून त्यांच्या डोक्यावर सोन्याची फुलं उधळली, कळलं का तुला?

0: इथं नातवाचा सजून तोंड पाहिलं नाही, तिथ पंटू तर लांबच, तो पर्यंत परमेश्वर डोळे मिटणार आमचे.
1: सासूबाई, दूध देऊ न गरम करून.
0: काही नकोय, नुसतं स्वस्त पडून मला म्हणजे झालं. काय तो सोहळा, अगदी नजरे समोरून हलत नव्हता हो.
1: ए चला ग मुलीनो, आजीला त्रास देऊ नका उगाच, आणि झोपा बरं आता, सकाळी पुन्हा उठत नाही तुम्ही लवकर. चला राधेला अभ्यास सकाळी करा आता.

0: कार्त्या सकाळी अगदी सुचू देत नाहीत काही, न भांडता अभ्यास करता येत नाही का ग तुम्हाला?
1: आई माझी वेणी लवकर घालून दे ग, शाळेला वेळ होत आलीये, रोज रोज उशीर झाला की बाई रागवतात.
0: माहित आहे मला, पण मग लवकर उठता येत नाही का ग तुम्हाला? आईनी काय काय म्हणून करायचं आणि काय घाल का तुला कळत नाही? एवढी मोठी झाली आहेस 10 वर्षाची, लहान भावंडांना सांभाळता येत नाही, सदान कदा भांडण. जा सायलीला बघ जरा.
2: पण माझा अभ्यास राहिला ना.
0: होईल थोड्या वेळानं, जा बघ तिला, बाहेर काय मातीत खेळते काय ती?
1: आई मला उद्या 200 पेजेसच्या 2 वह्या हव्यात ग, आणि मला माझ्या युनिफॉर्मचा टाय आणि मोजे पण.
0: अगं 2-3 महिनेच झालेत घेऊन, लगेच काय तुमचं हे आणि ते सुरू झालंय? बाबांना सांगितलं या गोष्टी, सगळी कटकट माझ्याच मागे.
3: बाबा बाबा अहो बाबा, आज बाजारात जाऊया ना, मला युनिफॉर्म आणायचाय.
1: मला आणि
4: वही. अरे अरे अरे, काय गडबड असते ग सारखी तुमची, सकाळपासून धड वर्तमानपत्र सुद्धा वाचू देत नाही.
0: अहो पण जरा एखाद्या वेळेस मुलींकडे बघितलं तर काय जगबुडी होणार आहे, सारखं मेले पेपर घेऊन बसायचं नाहीतर पोलिंगवर ओरडायचं.
4: अग पण तुझं तरी काय चाललंय मग आजपासून? तू सुद्धा मुलींवर ओरडतेच आहेस ना, नुसता वैताग आणलाय तुला जरा म्हणून काही जमत नाही.
0: अहो सगळ्यांचं मी एकटीने करता करता दमून जाते अगदी, त्यातून सासूबाई तर हल्ली माझ्याशी धड बोलत सुद्धा नाहीत. आणि
4: आता तिच्याबद्दल काय तक्रार आहे? ती बिचारी आधीच तळमळतीये.
0: तेच म्हणतेय मी, म्हणूनच त्या माझ्याशी धड बोलत नाहीत, कामं समोर दिसत असली तरी मुद्दाम हात लावत नाहीत, असं का वागतायत त्या माझ्याशी?
4: तिचं तरी काय चुकलं? बिचारी आपलं लग्न झाल्यापासून आस लावून बसलीये, दरवेळेस तिची तू निराशा केलीस, तळमळेल नाही तर काय?
0: अहो पण ते काही माझ्या हातात आहे का?
4: तरी पण त्याचा त्रास म्हातारपणी आता ती सोसतेच आहे ना, नातवंडाचं तोंड पाहू, वंशाचा दिवा मांडीवर खेळू म्हणून किती आशेनं दरवेळेस ती उत्साहानं सर्व करायची.
0: अहो पण आता माझ्या हात हे सर्व सोसायची मुळीच ताकद नाही, शिवाय आपली आर्थिक ओढाताण तरी किती होते.
4: त्याची फिकीर तुला नको, मी आहे समर्थ अजून, हल्ली फार सुरू असणार तुझं.
0: पण खरंच हल्ली मला त्यांचं बोलणं मुळीच सहन होत नाही हो.
4: अगं पण तिचं तरी काय चुकलं? एका पाठोपाठ 4ही मुलीच झाल्या तुला, या उतारवयात तिनं नातवंडाची अपेक्षा ठेवली तर काय बिघडलं? मला सुद्धा बाहेर मित्रांमध्ये 4ही मुलीच सांगायला लाज वाटते, तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू.
0: तुम्ही सुद्धा खरंच तुम्हाला माझा तिटकारा वाटायला लागलाय, पण या खेपेस मला फार भीती वाटते हो, यात माझं काही बरं वाईट झालं तर?
4: सुजाता उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस, अगं यावेळेस नक्कीच मुलगा होईल आणि
0: पण आणि समजा.
4: सुजाता
0: माझ्या 4ही चिन्हांना मग कोण पाहिजे?

0: ओळखलं नाहीस मला तू? कमाल आहे सुजाता.
1: अय्या अनुराधा
0: म्हणजे आमची अनु. नशीब आमचं. चला बाईसाहेबांनी बऱ्याच लवकर ओळखलं. नाहीतर कोण धामटी म्हणून हाकलून लावलातच म्हणजे आले का पंचायत.
1: कमाल करतेस ना तू अगदी. अगं तुला विसरणं शक्य आहे का? ए पण कॉलेजमध्ये होतीस त्यापेक्षा सुधारली का? आणि सुखात आहेस हे चेहऱ्यावरून आणि तब्येतीवरून सुद्धा जाणवत.
0: अगं तू म्हणतेस ना ते खरंय बरं का, पण मला सांग आमची ही ठणठणीत सुजाता अशी कशाने सुकली बाई? का ग सासूरवास वगैरे तर नाही ना?
1: छे काही नाही ग, मी अगदी आनंदात आहे.
0: मग काय आमचे भाऊजी छळतात की काय तिला?
1: चल चहाटळ कुठली. अगदी होती तशी आहेस, काही फरक नाही बघ तुझ्यात.
0: अगं पण लग्न झालं की एकदम काय बदलायलाच हवं का? कमालच आहे तशी. आणि हे बघ आम्ही दोघही अगदी बडबडे आहोत बरं का, पण तू मात्र मितभाषिणी झालेली आहेस असं दिसतंय.
1: तसं काही नाही ग.
0: मग कसं ग?
1: पण मला सांग इकडे कशी काय?
0: म्हणजे काय
1: तर कोल्हापूरला असतेस आणि उद्योग काय चाललाय? की पूर्वीसारखं वाचनाचं वेळ अजूनही आहे की नाही तुझं?
0: हो हो हो, किती प्रश्न विचारशील एकदम. आता सांगते नीट. पण सुजू मी आल्यापासून उभीच आहेस बघ. तू पण उभी बसू का? सांगते मग तुला सगळं.
1: अय्या खरंच इतक्या वर्षाने भेटलो आणि तुला बस म्हणायचं सुद्धा भान राहिलं नाही. बरं आरामशीर बस पाहू आता आणि सगळं सविस्तर सांग मला.
0: हे बघ माझी मिस्टर म्हणजे अविनाश कोल्हापूरलाच आहे.
1: हा
0: सध्या आम्ही दोघे इथं आमच्या नातेवाईकांकडच्या लग्नाला आलो होत आणि त्या निमित्तानं तूरही होईल. नातेवाईक मैत्रिणी सगळ्यांच्याच भेटी पण होतील. मी आलो.
1: ए पण मग दोघंच आलात आणि मुलं?
0: सुजाता मला दोघी मुलीच आहेत. मोठी आहे 10 वर्षाची आणि ती सध्या जिमनॅस्टच्या कॅम्पला गेली.
1: हा
0: आणि धाकटी 6 वर्षांची.
1: अगं मग तिला नाही का आणायचंस? कुणाजवळ ठेवलेस? बरी तिला सोडून राहते.
0: न राहायला काय झालं, माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईंचाच लळा जास्त आहे तिला. आणि अगं त्यांनाही चेन पडत नव्हे तिच्यापासून. तुला सांगू का सुजाता?
1: हा
0: अगं ते आमचं शेंडे फळ आहे ना, मग सगळ्यांचाच फार जीव आहे बाई तिच्यावर. आणि मोठी सुद्धा लाडकीच आहे बरं का, बऱ्याच वर्षाने घरात आलेलं पहिलं लहान मुल म्हणून.
1: पण अनु तुला तुझ्या मिस्टरांना किंवा सासूबाईंना तुला मुलगाच व्हावा, वंशाचा दीपक असावा असं नाही वाटत?
0: अगं सुजाता कोणत्या समाजात वावरतेस तू? अगं इतकी शिकलेली पण तू देखील.
1: आठवतो तुला सुजू?
0: काय ग? अगं कॉलेजमध्ये आपल्या ओळखीच्या कोणाकडे बारसं असलं की आपण अगदी धडपडून पाळणा सजवायचा, गाडी म्हणायची, अगदी धमाल्यावर होतो.
1: हो ना अगदी
0: आठवत ना?
1: हो.
0: आणि सुजाता कधीतरी आपल्या मनात येत होतं का ग की मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून?
1: बाई
0: आणि कोणी असा भेद करतो लक्षात आलं तरी किती चिडत होतो, टिंगल करत होतो आपण. फक्त थाटमा तोडवायचं नाहीत आपल्याला. आपली दोघींची गडबड नसली की बाकीच्या बायकांना पण चुकल्यासारखं व्हायचं. आठवत ना?
1: हो तर.
0: आणि तू?
1: नाही अनु हे माझे विचार नाहीत ग. मी तर मुलगा काय किंवा मुलगी काय याला कधीच महत्व दिलं नाही. पण आमच्या खरंच आता हे सर्व सहन करण्याची ताकदच मला नाही ग. या 5व्या खेपेस देखील
0: सुजाता काय म्हणालीस? 5वी खेप? अगं काय म्हणावं काय तुम्हाला? आणि तुझी प्रकृती जर अतिशय खराब वाटते बघ मला, तुला हे 5वं बाळ पण झेपणार आहे का?
1: खरंय तुझं अनुराधा, हे जबरदस्तीचंच मातृत्व आहे. डॉक्टरांनी सुद्धा खरं तर हेच सांगितलं होतं की आता तुम्ही चान्स घेऊ नका. आहे मग मला 4ही मुलीच म्हणून मनसतात आणि शारीरिक कष्ट हा आमचा वंश खुंटे ना. मुलगा झाला नाही तर सासूबाई तडफडून जीव देतील या मानसिक ताणातून सुटका नाही.
0: पण तुझी मिस्टर कसे काय तयार झाले या गोष्टीला? तुझ्या प्रकृतीची काळजी नाही त्यांना?
1: तसे नाही का अनु, खरं तर ते स्वभावानं फार चांगले आहेत. पण अग आईच्या हट्टापुढे त्यांना काहीच उमजेन असं झालंय.
0: असं कसं म्हणतेस ग? अगं आपलं हित अहित हे तरी कळायला हवं की नाही?
1: हो पण अगं त्यांच्या आईनी फार कष्टात आयुष्य काढलंय, त्यांना फार जीवापाड वाढवलंय, त्यामुळं आईची इच्छा पुरवलीच पाहिजे असं काहीतरी खुई यांनी मनात घेतलंय.
0: पण तुला हे समजावून सांगता आलं नाही का? अगं एवढ्या वक्तृत्व स्वभाव गाजवायचीस तू आणि तुला एवढे बोलता आलं नाही?
1: अगं मी अगदी हात टेकले त्यांच्या पुढं, ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. आई म्हणजे अगदी देव आहे त्यांचा.
0: त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही ग, पण
1: माझ्या पण मनात सासूबाईंबद्दल आडी नाही ग.
0: पण तेच म्हणते मी सुजू.

0: अगं पुढचा विचार नको का काही? आणि तुझी प्रकृती अशी खालावते त्याच काय? ए राग नको येऊ दे बाई, पण तू माझी मैत्रीण कळकळ वाटली मी सांगितलं.
1: नाही ग, राग कसला आहे ना तुझा. पण
0: हे बघ सुजाता, आता हे तरी शेवटचंच बाळणपण असू दे, काहीही झालं तरी हो की नाही. आणि हे बघ, आता काळजी करायची नाही बरं का, अगदी आनंदात राहायचं. आणि मला रिझल्ट कळव बरं का, पत्र पाठवत जा. अच्छा निघू मम्मी, आता प्रकृतीला जब बरं का.
1: परत ये ग.
0: ये ना. अच्छा
1: अच्छा.

0: अगं हसनबाई, जरा इकडे येतेस का?
1: आले आले.
0: अगं माझा चष्मा सापडत नाहीये.
1: थांबा हा, मी शोधून देते.
0: हा हा घ्या.
1: इथे तुमच्या पलंगावरच होता.
0: हो का?
1: मी जरा तिकडच आवरते, थोडं खायला करते.
0: मुली येतीलच आता शाळेतून,
1: तुम्ही खाणार ना?
0: मी मी कसली खाते? अगं तीन तीनदा खाणं सोसतय थोडस या वयात.
1: सुजाता,
0: अगं हे काय? नाही म्हणजे स्टूलावर चढून माळ्यावर काय शोधतीयस तू?
1: काही नाही, जरा माझ्या जुन्या वया आणि कॉलेजमधले फोटो काढत होते पेटीतून.
0: कशाला ते? आणि असं आता अशा अवघडल्या स्थितीमध्ये वर चढणं बरं नाही बरं का? सांगून ठेवते, मस्त काहीतरी करून ठेवशील. आणि काय ग, मघाशी तुझ्याकडे कोण आलं होतं?
1: माझी कॉलेजमधली मैत्रीण अनुराधा आली होती.
0: बरीच बडबडी आणि उत्साही वाटत होती.
1: न वाटायला काय झालंय, आमच्यासारखं थोडंच आहे तिचं.
0: का ग, काय झालं? लग्न विग्न झालंय ना तिचं? मुलं बाळ काय
1: आहेत ना? दोन आहेत.
0: अरे वा, नशीबवान दिसते. दोन्ही मुलंच ना? नाहीतर आम्ही. तो परमेश्वर कुठे डोळे लिपून बसलाय कुणास ठाऊक. या वेळेस तरी मुलगा होऊ दे बाबा, म्हणजे मी सुखानं डोळे मिटायला मोकळी होईल. कोणत्या जन्मीचं पाप भोगते मी कुणाला माहीत.
1: सासूबाई, काहीतरी काय बोलताय हो? कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसलाय तुम्ही? आणि आम्ही ना दोन्ही मुलं नाहीत, तर दोन्ही मुलीच आहेत.
0: काय म्हणजे दोन्ही मुली? बिचारी फार कष्टी झाली असेल. नाही,
1: काही कष्टी वगैरे नाही. मुलगा मुलगी असला काही भेद ती मानत नाही. दोघं नवरा बायको अगदी हुशार आणि सुज्ञ आहेत. मुलगा मुलगा करत संसार वाढवत बसते नाहीत ते आमच्यासारखे.
0: आज फारच बोलायला लागली आहे बरं का सुनबाई? मैत्रिणीने फार कान भरलेले दिसतात. पण ही असली नवीन थेरप मला नाही आवडायची, सांगून ठेवते. देवा रे देवा रे, कुठल्या मागच्या जन्मीचं मी काय केलं होतं पाप म्हणून हे असं सहन करते. आणि या जन्मी आता काय माझ्या वाट्याला आलंय? माझे प्राण नातवाचं तोंड पाहण्यासाठी तळमळतोय. त्याशिवाय माझा आत्मा, माझ्या या आत्म्याला मुक्ती नाही मिळायची.
1: काहीतरी नसतं डोक्यात घेऊन बसताय तुम्ही. इकडे या बाळंतपणामुळे मात्र माझा जीव जाणार आहे. अशी पाच पाच बाळंतपण नाही सोसवत हो आता मला.
0: तुला माझ्या जीवाच्या यातना काय कळणार? काही नको नाटक करायला. पूर्वीच्या बायकांची काय बाळंतपण होत नव्हती? अग सात सात आठ आठ व्हायची चांगली. देवा रे, या वेळेस तरी नातू होऊ दे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी होईल.
1: अहो पण
0: काही सांगू नकोस. चांगलं खावं प्यावं, दणकून काम करावी. काय होतंय काय तुझ्या प्रकृतीला ग उगाच? आपलं
1: नुसत्या प्रकृतीचं काय येऊन बसला सासूबाई? अहो, संसार वाढला म्हणजे खर्च सुद्धा नाही का वाढत?
0: आहा, आली खर्चाचं सांगायला. त्याची कशाला गं तुला काळजी हवी आहे? सतीशला काय कमी आहे? आणि हे बघ, असं शहाणपणाच्या त्या मैत्रिणीने सांगितलेली ती उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायची काही गरज नाही तुला. समज का? कुणी यावं काही सांगावं आणि ते तो ऐकावं, हे मला पटणार नाही.
1: तसं नाही सासूबाई, पण माझ्या मैत्रिणीनं काही गैर सांगितलं का?

0: ग सुजाता, कसला विचार करतेस एवढा?
1: काही नाही. अहो, तुम्हाला सांगायला विसरलेच, आज माझी बालमैत्री आली होती अनुराधा ठिपसे, म्हणजे आता पाध्ये.
0: अरे वा, हा मग काय म्हणत होत्या तुमच्या बालमैत्रीण बाई? बालपणीच्या गोष्टींना अगदी उजाळा मिळाला असेल.
1: हो ना, आता ती कोल्हापूरला असते बरं का. दोघही मुंबईला जीवाची मुंबई करायला आले आहेत, अगदी मजेत आहे.
0: आणि काय ग, मूलबाळ नाही वाटत म्हणूनच सुटसुटीत दोघच, पण कमनशिबीच दिसत आहेत बेटे.
1: कमनशिबी नाहीत, पण विचारी आणि सुज्ञ मात्र नक्कीच आहेत.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे आपल्यासारखं मुलगा मुलगा करत संसार वाढवत नाही बसले, दोन्ही मुलीच आहेत त्यांना.
0: उगाच लोकांची उदाहरणं मला नको, मला आणि आईला आमच्या वंशाचा कुलदीपक हवाच.
1: पण पण मला भीती वाटते हो.
0: हे बघ, आता काळजी करायची नाही हा, आपण टेस्ट करून घेतली ना मग.
1: तसं नाही हो, पण या बाळणपणातून मी वाचेन की नाही कुणाच ठाऊ. माझ्या मुलींना नीट सांभाळा हा, बिचाऱ्या इतक्या लहान वयातच आई गमावून बसणार आहेत.
0: काहीतरी बडबड नकोस उगाच, तुझ्या अशा वागण्यामुळेच आईच्या जीवालाही खोर लागतो. अग, माझ्या बाबांच्या मागे बिचारीनं किती कष्टानं आणि जीवापाड जपून वाढवलंय मला. तिला वाटतंय बाबाच पुन्हा तुझ्या पोटी येणार आहेत.
1: खरं सांगू, मला या असल्या गोष्टी अजिबात पटत नाहीत.
0: बरोबर आहे, शिवाय मैत्रिणींनी पण आज डोक्यात भरवून दिलं असेल. फार नव विचाराच्या ना तुम्ही. हे बघ, नसती कटकट करू नकोस, झोपू दे मला, आधीच थकलोय मी, सकाळी लवकर जायचं ऑफिसात.
1: ठीक आहे, पुढे काय होईल त्याला जबाबदार तुम्हीच असाल, मी करी सुटेन यातून.

0: अरे सतीश, किती वेळ आणि किती दिवस असा बसणार आहे? अरे त्या लहान जीवाकडे आणि मुलींकडे तरी बघ, कसं एवढंस तोड करून बसलाय. आणि हा बाल जीव रडून रडून थकून झोपला बघ.
1: आई, त्याच्याकडे बघितलं की सुजाताचा करून चेहराच माझ्या डोळ्यासमोर येतो. किती जीव तोडून ती आपल्याला समजावत होती, पण आपल्या आपल्या डोळ्यावर कसली झापड बांधली गेली होती कोणच ठाऊ.
0: खरं आहे रे सतीश, मला बापडीला तरी काय माहिती तिला इतका त्रास होतोय ते.
1: आपल्या आपल्या हट्टापायी तिचा जीव गेला. मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही आहे
0: सतीश. अरे अरे, आता असे हात पाय घालून कसं चालेल बाबा? आता तुला दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायचे.
1: होय आई, या माझ्या चिमण्यांनी या बाळाने काय गुन्हा केला होता ग? त्यांना आईच्या प्रेमाला मायेला मी पारख केलं. आता मलाच त्यांची आई व्हायचंय. सुजाताच्या आत्म्याला त्याशिवाय शांती लाभणार नाही आई.
0: आता आता तुला अलका अंजली ह्या पण मदत करतील, आपल्या छोट्या भावंडांना सांभाळतील रे.
2: होय आजी, आम्ही सायलीला, छोट्या बाळाला आणि बाबांनाही सांभाळू.
3: हो, मी पण सांभाळीन. होय, मी पण सांभाळीन.
1: खरंच आई, या मुलीत समजूतदार आहेत माझ्यापेक्षा.
0: खरं
1: मीच अपराधी आहे त्यांचं. मुलींना जात्याच हा गुण असतो, पण आपण लक्षच देत नाही. मुलगा मुलगा म्हणत बसतो.
0: होय रे बाबा, आपल्या या लेकी काही कमी नाहीत. एक एक जणी नक्षत्रासारख्या आणि हुशार आहे.

0: पण आता आता बिचाऱ्यांवर लहानपणीच एवढी जबाबदारी पडणार आहे. पण सतीश, आता मात्र मी माझ्याकडून होईल तेवढी मदत तुम्हा सगळ्यांना करत जाईन रे. या बाळाला तर अगदी दुधावरच्या स्वाई सारखं जपे. त्याशिवाय सुजाता मला माफ करणार नाही. खुळ्यासारखं वंशाचा दिवा हवा असं हट्ट करून मी तिच्या भावना जाणल्या नाहीत रे.
1: आई, सुजाता आयुष्यभर पणती सारखी जळत राहिली.
0: खरंच.
1: आणि आपल्याला वंशाचा दिवा देण्यासाठी स्वतः विजून गेली.
0: होय रे बाबा.
1: सुजाता, मला क्षमा कर. सुजाता,
0: मला क्षमा कर.

0: आताच आपण वंशाचा दिवा हे नभोनाट्य ऐकलं. लेखिका आणि सादरकर्त्या होत्या आशा पाटणकर. यातील भाग घेणारे कलावंत श्रीकांत कोलटकर, कमल भालेराव, स्मिता सुसळातकर, आशा पाटणकर आणि बाल कलाकार शीतल कोटणीस, पल्लवी महाबळ आणि रश्मी रणदिवे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
3: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
2: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
4: श्रोतेहो स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, अस्मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता यानंतर थोड्याच वेळात 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.